नमस्कार. 233° एक मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्स आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आमी उलयता. आयज वार बुधवार, भारतीय सौर दीस 7 श्रावण, शक्य 1948 म्हळ्यार 29 जुलै 2026. सकाळची 5:55:52 जाल्ली आसात. समेस्त आयकुप्यांक सकाळचे सभेक मायेमोगाचो येवकार. म्हादय चॅनलाच्या आयच्या सकाळचे सभेक आतां आमी सुरवात करता. सुप्रभात.

आकाशवाणी पणजी केंद्राचं हो म्हादय चॅनल ऐकुप्यानो बरोबर सवराचेर हिंदीतल्यान खबरो उपरांत सवरजन 5 मिनटांचेर इंग्लिशीतल्यान खबरो आमी दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत करतात.

आयकुप्यानो, आमचे विचार आमका घडयता, आमची भावना आमच्या परिस्थितीक आकर्षित करता आणि आमची कल्पनाशक्त नवनिर्माण करपाक शक्त दिता।

ऐकुप्यानो, तुम्ही ऐकतात आमचो आधार, ही भक्तिगीतांची कार्यावळ. आमच्या ह्या कार्यावळीतले निम्ने गीत ऐकूया, देशभक्ती गीत.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स. हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदे.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
0: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.
2: योग म्हळ्यार शिस्त, योग म्हळ्यार ध्यान,
3: योग म्हळ्यार शांती शरीराची आणि आत्म्याची.

प्लास्टीकचो कोयर गटारांनी तुंबता आनी म्हेळें उदक गांवभर जाता. प्लास्टीकचो वापर बंद करुया, गोंय प्लास्टीक मुक्त करुया. स्वच्छता ही सेवा.

नमस्कार अवक्षता, युएसात काय मुखील खबरो। चवथीच्या हंगामानिमतान केंद्रीय रेल्वे भक्तांच्या फायद्याखातीर 11 ते 27 सप्टेंबर या काळात मेरेन 246 खाशेल्यो गाडयो चालीक लायतल्यो। भारतीय रिझर्व्ह बँकेन पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडाची व्यवस्था बंद जातली अशें सांगलां आनी एसबीआयचे आदले मुखेल सरवेवस्थापक गिरीकुमार नायर हांची नेमणूक केल्या। संवसारीक जहाज मार्गाचेर परिणाम जावपी भूराजनितीक तणाव वाडत आशिल्ल्यान संघर्ष संवेदनशील वाठारांनी भारतीय दर्यावेल्या सुरक्षेच्या उपायांचेर केंद्रीय बंदर जहाज आनी उदकामार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल हांणी नियाळ घेतलो। संवसारांतलो दर्यावेल्या वेवसायिकांचो दुसरो व्हडलो पुरवणदार म्हणून भारत उदेला। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाण आनी नीट पेपर लीक संबंधित निषेधा संबंधित मूल्यांकन केल्या उपरांत अस्तंत बंगाल सरकारान निषेधान वांटो घेवपी विद्यार्थ्यांचेर सक्त उपाय करचे न्हय अशें थारायलां। हवामान खात्यान 31 जुलय मेरेन गोंयांत पावसाचो येल्लो अलर्ट जारी केला। आयज पुराय देशांत गुरुपौर्णिमा मनयतात। मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी अस्नोडा, पर्वरी, पिळण आनी आसगांव हांगाच्या उदक प्रक्रिया प्रकल्पांत उदक पुरवण करपा खातीर आमठाणे पंप हाऊस आनी डीआय पायपलायनाचें उक्तावण केलें। गोवा वॉटर मेट्रो प्रकल्पाचो आराखडो फुडल्या 4 म्हयन्यांत पुराय जावन केंद्र सरकारा कडल्यान प्रकल्पा खातीर पुराय निधी मेळटली अशें मंत्री सुभाष फळदेसाय हांणी म्हणलां। ग्लास्कोन चालू आशिल्ल्या राष्ट्रकुल खेळा 2026 सर्तीन गुलवीर सिंगान दादल्यांच्या 10,000 मीटर सर्तीन रुपया पदक मेळून पदक जिखपी पयलो भारतीय खेळगडो जावन इतिहास रचलो। 7 कोटी रुपया खर्चून मडगांव शाराचे रोखडे सोबितीकरण जातले अशी माहिती भौशीक बांदकाम मंत्री दिगंबर कामत हांणी दिल्या। ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो।

29 जुलय दिनविशेष. दर वर्सा 29 जुलय हो दीस इंटरनॅशनल टायगर डे म्हणून पाळटात. जागतीक वाघांचो दीस. वाघांचे सैमीक निवासस्थान, ताचे संरक्षण करप आनी जागतीक यंत्रणेक चालना दिवप, तशेंच वाघांच्या संवर्धना खातीर जनजागृती निर्माण करप हे आसा मुख्य कारण आयच्या ह्या खास दिसाचें.

0: 29 जुलय 2010 ह्या वर्सा रशियेंत सेंट पीटर्सबर्ग हांगा भरिल्ल्या परिशदेंत हो दीस जागतीक वाघांचो दीस म्हणून घोशीत केलो. दर वर्सा 29 जुलय हो वाघ संवर्धना खातीर जागृती निर्माण करपाचो आंतरराष्ट्रीय वाघ दीस म्हणून पाळटा. शिकार आनी बेकायदेशीर व्यापार तशेंच मूळ रावपाचे जागे शेणिल्ल्या बद्दल वाघांची संख्या दिसान दीस कमी जायत वता. मनशाचे गरजे खातीर झाडां कापप आनी ते खातीर जंगलां उणी जावप हेंवूय बी एक प्रमुख कारण वाघ नष्ट जावपाचे. हाचेच बद्दल जागृकता निर्माण करता आंतरराष्ट्रीय व्याघ्र दीन म्हळ्यारच इंटरनॅशनल टायगर्स डे. तर आयज आसा जागतीक वाघांचो दीस. आनीकय खुबश्यो गजाली नोंद करता आयचो हो खास दीस 29 जुलय. नामनेचे समाज सुधारक शिक्षा शास्त्री आनी स्वाधीनता सेनानी ईश्वरचंद्र विद्यासागर हांचो आयज स्मृती दीस. भारतीय स्वातंत्र्य संग्रामान तांणी म्हत्वाची अशी कामगिरी केली. तांचो हो दीस आमी आयज यादीन दवरला तो तांच्या ह्याच कार्या खातीर. तर आयज आसा ईश्वरचंद्र विद्यासागर हांचो स्मृती दीस. आयचेच हे दिसा 1987 वर्सा भारताचे पंतप्रधान राजीव गांधी आनी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष जे आर जयवर्धने हांणी भारत श्रीलंका शांतता कराराचेर सयो केल्ल्यो. आयज जल्मल्ले 1904 वर्सा भारतातले सर्वोच्च पदक भारतरत्न पुरस्कार विजेते आनी पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय उद्योगपती वैमानिक तशेंच भारतीय नागरी विमान वाहतुकीचे जनक जहांगीर रतनजी दादाभाई टाटा उर्फ जे आर डी टाटा. जे आर डी टाटा हांणी भारतान विमान चलोवपाचो परवानो मेळयलो. 3 मे 1930 हे दिसा तांणी विमानाचे उड्डाण केले. कराची ते मुंबय हो प्रवास ह्या विमानाचो आशिल्लो. ताचे उपरांत 1932 वर्सा टाटा एअरलायन्स ह्या कंपनीची तांणी भारतान स्थापना केली. 1946 वर्सा स्थापन केल्ल्या एअर इंडिया लिमिटेड तशेंच 1948 वर्सा स्थापन केल्ल्या एअर इंडिया इंटरनॅशनल लिमिटेड ह्या कंपन्यांचे ते अध्यक्ष आशिल्ले. 1938 वर्सापासून टाटा उद्योग समूहाचे ते अध्यक्ष आशिल्ले. भारतान औद्योगिक क्रांतीची सुरवात तांणी केली. तर आयज आसा जे आर डी टाटा हांचो जल्माचो दीस. आयचेच हे दिसा मल्याळम लेखक टी एस पिल्ले हांकां ज्ञानपीठ पुरस्कार फावो जाल्लो 1985 वर्सा. तर भजन गायक अनूप जलोटा हांचोय जल्माचो दीस आयचोच. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित महाराष्ट्रांतले मराठी सुगम संगीताचे प्रतीक म्हणून वळखुपी गायक आनी संगीतकार सुधीर फडके उर्फ बाबूजी हांचो आयज स्मृती दीस. तर आयचेच दिसा 1852 वर्सा पुणे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कँडी हांच्या हस्तुकी विश्रामबाग वाड्यांत स्त्री शिक्षणाचे भारतीय प्रणेते ज्योतिबा फुले हांचो सन्मान जाल्लो. जगातली पयली हवाई टपाल सेवा अमेरिकेतल्या न्यूयॉर्क ते सॅन फ्रांसिस्को ह्या शहरामदी सुरू जाली तो दीस आयचो 29 जुलय 1920 वर्सांतलो. 12 वर्सांच्या काळखंडा उपरांत लंडन हांगा 14व्या ऑलिंपिक स्पर्धांक सुरवात जाली आयचे दिसा 29 जुलय 1948 वर्सा. तर ह्यो आनी अश्यो खास गजाली नोंद करता आयचो हो खास दीस 29 जुलय.
1: दिन विशेष.

ऐकुप्यानो, तुम्ही ऐकतात शुभप्रभात ही कार्यावळ. ऐकुप्यानो, उंच ध्येय दौरात, तीक्ष्ण लक्ष दौरात, प्रामाणिकपणान काम करात आणि येस निश्चित असात. जिणेत कठीण काळ येतात, पण ते सदांच टिकना हे विचार मनात ऊर्जा हाडटात. तर ऐकुप्यानो, आमची हे कार्यावळ फुडें व्हरतना ऐकुया साधना सरकम आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजान हे गीत.

0: आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी, अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी। अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी।
1: आकाशवाणी पणजी केंद्राचं हो म्हादय चॅनल ऐकुप्यानो तुम्ही ऐकतात शुभप्रभात ही कार्यावळ। आमच्या या कार्यावळीतल्यान विसव घेऊया आणि 7:25 ऐकूया कोकणीतल्यान प्रादेशिक खबरो।
2: प्रभातम् प्रभातम्

दोनापावल लोकभवनातल्या जुवारी सभाघरान जावपी ह्या सुवाळ्याक मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत मुखेल सोयरे म्हणून हाजीर रावतले. गोंय तियात्र अकादमीन मडगांवच्या रविंद्र भवनात 3 ते 12 ऑगस्ट मेरेन 4थ्या अखिल गोंय आंतरशालेय तियात्र सर्तीचे आयोजन केला. 3 ऑगस्टाक दनपरा 3:15 वरांचेर सर्तीचे उक्तावण जातले. हवामान खात्यान 31 जुलय मेरेन पावसाचो येल्लो अलर्ट जारी केला. आतां मेरेन सरासरी 50 इंच पावसाची नोंद जाल्या. सरासरी परस पावसाचे प्रमाण 32% उणें आसा. काणकोण सांगे केपे धारबांदोडे वाठारांत पावसाचे प्रमाण चड आसले तरी पणजी म्हापशे पेडणे वाठारांत पावस सामको उणो आसा. ग्लास्कोंत चालू आशिल्ल्या राष्ट्रकुल खेळा 2026 सर्तीन गुलवीर सिंग हांणी दादल्यांच्या 10,000 मीटर सर्तीन रुपया पदक मेळून पदक जिखपी पयलो भारतीय खेळगडो जावन इतिहास रचलो. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. मुखावले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयज सांजे 7:20 मिनटांनी आयकूंक मेळटलें. नमस्कार.

0: ऐकुप्यानो अर्थउद्योग निकतेच तुम्ही ऐकले. सादर करपी आशिली आसावरी कुलकर्णी.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स
1: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
2: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल आयओएस वेल्यान.
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स.

0: आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी, अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी। अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी।
1: ऐकुप्यानो, तुम्ही ऐकतात शुभप्रभात ही कार्यावळ। आमची ही कार्यावळ फुडे वर्तना ऐकूया सुनील पालकर हांच्यो कविता।
2: म्हजे पहिले कवितेचे नाव असा काळ। प्रणाम, साष्टांग नमस्कार। तू साकार साक्षात्कार, दर खिणांक तुझे आदीन स्वाधीन ही जीण। दर खिणांक तुझे आदीन स्वाधीन ही जीण, तू अनादि आदि, तू अनादि आदि पुराय पुरातन, आरंभ आणि अंत नशिल्लो, आरंभ आणि अंत नशिल्लो, निखळ नियती, प्राणरक्षक प्राणवाहक, पूर्णात पूर्ण मुदक्षता, निखळ नियती प्राणरक्षक प्राणवाहक, पूर्णात पूर्ण मुदक्षता। तुझो खेळूच वेळ, तुझो खेळूच वेळ, खेळटा खेळयतना तू खंयच्याय खेळगड्याक आपल्याक जाय तेन्ना जाय त्या आखाण्यांतल्यान उखलता। तुझो खेळूच वेगळो, जेन्ना जग उद्घारता वेळूच बरो नाशिल्लो, जेन्ना जग उद्घारता वेळूच बरो नाशिल्लो, तूं बऱ्या वायटाचो पुरस करतो, तूं बऱ्या वायटाचो पुरस करतो, अरिश्टांतल्यान वाटावता तेन्ना तो वेळ बरो आसा, अरिश्ट कोसळटा तेन्ना तो आसता आतंक, अरिश्टांतल्यान वाटावता तेन्ना तो वेळ बरो आसा, अरिश्ट कोसळटा तेन्ना तो आसता आतंक। तूं वज्र प्रहार, तुका ना कसलो आकार, ना वर्णीय रूपकार, तूं खंय संपूर्ण निराकार, तूं स्वय संपूर्ण निराकार, तूं कोणाक थांबनाशिल्लो प्रवाह, पूण तूं येता, पूण तूं येता, अदृश्य रावन हाडटा, पूण तूं येता, अदृश्य रावन हाडटा आपल्याक जाय तसो आखांत।

मागीर जग उलयता, मागीर जग उलयता काळांतरान तशें घडपाचेंच आशिल्लें. हे काळा काळ पुरसा, हे काळा काळ पुरसा, आरतून परतून तुका शतर कोटी प्रणाम. हे काळा काळ पुरसा, आरतून परतून तुका शतर कोटी प्रणाम. साष्टांग नमस्कार, तूं साकार साक्षात्कार, तूं साकार साक्षात्कार. दुसरी कविता, साळकांचें घर. देंवलो मळ्यांतल्या तळ्यांत, देंवलो मळ्यांतल्या तळ्यांत गेलो सरळ साळकांच्या घरांत. देंवलो मळ्यांतल्या तळ्यांत गेलो सरळ साळकांच्या घरांत. दादोसलो पळोवन सुकून शांती, दादोसलो पळोवन सुकून शांती तांच्या सुपुल्ल्या आंगणांत. ती आसली तटस्थ उबी, ती आसली तटस्थ उबी आपल्या पांयांचेर, ती आसली तटस्थ उबी आप आपल्या पांयांचेर पळयत वाट अनंताची. प्रत्येकाक लागिल्ली तनरी, प्रत्येकाक लागिल्ली तनरी लागिल्ले वरी आत्मसमाधी, प्रत्येकाक लागिल्ली तनरी लागिल्ले वरी आत्मसमाधी. समाधीचे अवस्थेंतूय, समाधीचे अवस्थेंतूय तांच्या निर्मळ चेहऱ्यांचेर फुलतालो स्मित हांसो. समाधीचे अवस्थेंतूय तांच्या निर्मळ चेहऱ्यांचेर फुलतालो स्मित हांसो. सगल्यांच्या पोल्यांचेर तामशी फांतोड, सगल्यांच्या पोल्यांचेर तामशी फांतोड. तोळ्यांच्या पोल्यांचेर दिसली मन भुलोवणी मिलां, तोळ्यांच्या पोल्यांचेर दिसली मन भुलोवणी मिलां. दिसलें भोंवडावचो हात, दिसलें भोंवडावचो हात. चिमटी मारून काडची सगल्या तामश्या पोल्यां वेली इल्ली इल्ली तामशी. दिसलें भोंवडावचो हात, चिमटी मारून काडची सगल्या तामश्या पोल्यां वेली इल्ली इल्लीशी तामशी. एका चित्तान मनाक खरून थीर, एका चित्तान मनाक खरून थीर. आपलें देय साध्य करपाची कला तांणी केल्या अवगत, एका चित्तान मनांक करून तीर. आपलें देश साध्य करपाची कला तांणी केल्यात अवगत. जावन पूर्ण विरक्त, जावन पूर्ण विरक्त. तिसरी कविता, यादी. काळाच्या पड्ड्या आड, काळाच्या पड्ड्या आड वचूं ना त्यो यादी, काळाच्या पड्ड्या आड वचूं ना त्यो यादी. काळजाक दसून अजून दवरल्या त्यो यादी, काळजाक दोसोन अजून दवरल्या त्यो यादी. काळाच्या पड्ड्या आळ वचूंक ना त्यो यादी. विसरूंक मेळना, विसरूंक मेळना तुज्या घराचे वाटेक, विसरूंक मेळना तुज्या घराचे वाटेक. चोम्या चोम्यांनी कडेक किल्लल्या त्यो यादी, विसरूंक मेळना तुज्या घराचे वाटेक. चोम्या चोम्यांनी कळेक खिल्लल्या त्यो यादी. काळाच्या पड्ड्या आळ वचूंक ना त्यो यादी. लोक जियेतात, लोक जियेतात फाटल्या काळाच्या स्मरणान, लोक जियेतात फाटल्या काळाच्या स्मरणान. निर्वाणेच्या रंगान परत रंगोवन त्यो यादी, निर्वाणेच्या रंगान परत रंगोवन त्यो यादी. काळाच्या पड्ड्या आळ वचूंक ना त्यो यादी, काळजाक दोसोन अजून दवरल्यात त्यो यादी. वाटे वयलो गोयणो, वाटे वयलो गोयणो आतां बंदूच आसता, वाटे वयलो गोयणो आतां बंदूच आसता. घरा यो म्हणता आपयना त्यो यादी, वाटे वयलो गोयणो आतां बंदूच आसता. घरा यो म्हणता आपयना त्यो यादी. काळाच्या पड्ड्या आड वचूंक ना त्यो यादी, काळजाक दसून अजून दवरल्यात त्यो यादी. शिकली एकेच शाळेंत, शिकली एकेच शाळेंत एकेच पाटयेर बरोवन, शिकली एकेच शाळेंत एकेच पाटयेर बरोवन. सांबाळून दवरल्यात अजून पुसूंक ना त्यो यादी, शिकली एकेच

गाडयेंत एकेच पाटयेर बरोवन सांबाळून दवरल्यात अजून पुसूंक ना त्यो यादी, काळाच्या पड्ड्या आड वचूंक ना त्यो यादी, काळजाक दोसून अजून दवरल्यात त्यो यादी, अजून दवरल्यात त्यो यादी. चवथी कविता जगपा खातीर. झुजत रावलो झूज, झुजत रावलो झूज, फकत जग.

फकत जगपा खातीर. झुजत रावलो झूज फकत जगपा खातीर, हेरांचोय मागलो आदर फकत जगपा खातीर. कालयली धर्तरेची माती, कालयली धर्तरेची माती केली आयदना, कालयली धर्तरेची माती केली आयदना, शिजयले श्रम तातून, शिजयले श्रम तातून फकत जगपा खातीर. कालयली धर्तरेची माती केली आयदना, शिजयले श्रम तातून फकत जगपा खातीर. झुजत रावलो झूज फकत जगपा खातीर, हेरांचोय मागलो आदार फकत जगपा खातीर. ओंपली ज्ञानाची बियां, ओंपली ज्ञानाची बियां किल्लयली रुखावळ, ओंपली ज्ञानाची बियां किल्लयली रुखावळ. घेतले ओझे मात्यार, घेतले ओझे मात्यार फकत जगपा खातीर. ओंपली ज्ञानाची बियां किल्लयली रुखावळ, घेतले ओझे मात्यार फकत जगपा खातीर. झुजत रावलो झूज फकत जगपा खातीर, हेरांचोय मागलो आदार फकत जगपा खातीर. दाखयता देवक पानविडो रोंटांची आमिशा, दाखयता देवक पानविडो रोंटांची आमिशा. करतात ताकाय वेपारी, करतात ताकाय वेपारी फकत जगपा खातीर. दाखयता देवक पानविडो रोंटांची आमिशा. करतात ताकाय वेपारी फकत जगपा खातीर. झुजत रावलो झूज फकत जगपा खातीर, हेरांचोय मागलो आदार फकत जगपा खातीर. ओंपतात मोगाची बियां, ओंपतात मोगाची बियां मनयतात लग्ना सुवाळे, ओंपतात मोगाची बियां मनयतात लग्ना सुवाळे. वाडयतात लोकसंख्या, ओंपतात मोगाची बियां मनयतात लग्ना सुवाळे. वाडयतात लोकसंख्या सृश्टीचेर फकत जगपा खातीर, वाडयतात लोकसंख्या सृश्टीचेर फकत जगपा खातीर. झुजत रावलो झूज फकत जगपा खातीर, हेरांचोय मागलो आदार फकत जगपा खातीर. निमणी कविता वजे. मात्यार वजें घेवन चलता आयुष्याची वाट, मात्यार वजें घेवन चलता आयुष्याची वाट. सोरलो वेळ सोरलो दीस सरत आयली रात, पडूं वत पडूं पावस थंडी दुखें दाट, थंडी दुखें दाट. मात्यार वजें घेवन चलता आयुष्याची वाट, सरलो वेळ सरलो दीस सरत आयली रात. माथ्या वेल्यान दिवयले गा घामाचे पाट,

सोडून गेले, नशा करपी सोडून गेले, जावचे पयली साट, जावचे पयली साट, मात्यार वजे घेवन चलता आयुश्याची वाट, सरलो दीस सरलो वेळ सरत आयली रात, कोण पावलो मुखार आनी कोण रावलो फाटी,

0: सुनील पालकर हांच्यो कविता निकत्योच तुमी आयकल्यो.
1: वेगवेगळ्या मळार आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यां खातीर खासा कार्यावळ अस्तुरी. अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी. अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर. अस्तुरी.
2: नमस्कार, हांव कोंकणी साहित्यीक हेमा नायक. लेखन ही जशी एक सर्जनशील प्रक्रिया, तेच भशेन रेडिओ वेले कार्यावळी आयकुप्यांच्या विचारांक चालना दितात. अश्योच मनभुलोवणे कार्यावळी प्रसारीत जातात आकाशवाणी पणजी केंद्रा वेल्यान. हांव त्यो आयकून आनंद घेतां. तुम्ही मजरत आयकात आनी आस्वाद घ्या.
0: आयकुप्यानो, तुम्ही ऐकतात शुभप्रभात ही कार्यावळ. आमची ही कार्यावळ फुडें व्हरतना ऐकुया सुनिधी चौहान आणि हृदय गटण हांचो आवाज.

जिणे कळशाक पडल्यो बोतयो व्हांवत गेले लोट, व्हांवत गेले लोट, माथ्यार वजे घेवन चलता आयुश्याची वाट, सरलो वेळ सरलो दीस सरत आयली रात, सरलो वेळ सरलो दीस सरत आयली रात, सरत आयली रात।

नमस्कार, हांव मनाली प्रभू गांवकर. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी अस्नोडा, पर्वरी, पिळर्ण्या आनी आसगांव हांगाच्या उदका प्रक्रिया प्रकल्पाक उदका पुरवण करपा खातीर आमठणे पंप हाऊस आनी डीआय पायपलायनीचे उक्तावण केले. गोवा वॉटर मेट्रो प्रकल्पाचो आराखडो फुडल्या 4 म्हयन्यात पुराय जावन केंद्र सरकारा कडल्यान प्रकल्पा खातीर पुराय निधी मेळटलो अशें मंत्री सुभाष फळदेसाय हांणी सांगला. 7 कोटी रुपया खर्चून मडगांव शाराचे सोबितीकरण जातले अशी माहिती भौशीक बांदकाम मंत्री निगंबर कामत हांणी दिल्या. 4थी अखिल गोंय आंतरशाळा तियात्र सर्त 3 ऑगस्ट सावन सुरू जातली. गोंय राज्य शैक्षणीक संशोधन आनी प्रशिक्षण मंडळान राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या 6व्या वर्सुकी दिसाच्या निमतान गोवा शिक्षा समागम 2026 कार्यावळीचे आयोजन केला. गोयातल्या ईपीएफओ म्हळ्यार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या प्रादेशिक कार्यालयान राज्यातल्या सगळ्या नियोजकांक विश्वास 2026 ह्या खाशेल्या येवजणेचो लाव घेवपाचे आवाहन केला आनी भारतीय हवामान खात्याच्या पणजी वेधशाळेन

आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर आजही लोकसभेत चर्चा होणार। नीट पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयकडून आरोपपत्र दाखल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठकीतून घेतला वित्त वाणिज्य उद्योग क्षेत्राचा आढावा। झारखंडमध्ये नक्षलवाद विरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठं यश आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची आगेकूच 2 सुवर्ण पदकांसह 12 पदकांची कमाई। आता सविस्तर बातम्या। लोकसभेत आज सार्वजनिक परीक्षेतील गैरप्रकार रोखणाऱ्या सुधारणा विधेयकावरील चर्चा पुन्हा सुरू होईल। या कायद्यात अनेक महत्वपूर्ण तरतुदींचा समावेश आहे। यामध्ये 10 वर्षांपर्यंतची कारावासाची शिक्षा, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि दोषी ठरलेल्या गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करणं यासारख्या कठोर शिक्षांचा समावेश आहे। या खटल्यांचा जलद न्यायनिवाडा होण्यासाठी प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशानं सुनावणीसाठी विशेष जलदगती न्यायालय स्थापन करणं या कायद्यानुसार अनिवार्य होणार आहे। तसंच पोलीस ठाण्यात माहिती नोंदवल्याच्या तारखेपासून 2 महिन्यांच्या आत गुन्ह्यांचा तपास पूर्ण करणं आणि आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यांच्या आत खटल्यांचा निकाल लावणं अशा तरतुदीही यात करण्यात आल्या आहेत। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक सादर केलं। हे विधेयक देशातील विद्यार्थ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल असल्याचं ते म्हणाले। सरकारच्या या प्रस्तावित सुधारणा हा केवळ दिखावा असून शिक्षण क्षेत्रात खऱ्या सुधारणा घडवण्यात सरकार अपयशी ठरलं आहे असा आरोप काँग्रेसनं केला। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, गौरव गोगोई, खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारवर टीका केली। 2024 पेपरफुटी प्रतिबंधक विधेयक मंजूर झाल्यापासून एकाही आरोपीला या अंतर्गत शिक्षा झाली नसल्याचा दावा काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी केला तर काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी हे विधेयक केवळ दिखाव्यासाठी असल्याचं म्हटलं। भाजपाच्या बासुरी स्वराज, तेजस्वी सूर्या, अनुराग ठाकूर तसंच शिवसेनेचे श्रीकांत शिंदे, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी यांनीही या चर्चेत भाग घेतला। दरम्यान विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या मुद्यावरून राज्यसभेत विरोधकांनी केलेल्या गोंधळामुळे राज्यसभेचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। जंतरमंतरवरील विद्यार्थी आंदोलनात सहभागी झालेल्या 18 वर्षांखालील आणि कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थी आंदोलकांची सुटका करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं काल दिले। तसंच या आंदोलनाशी संबंधित इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल पुरावे जतन करण्याचे आदेशही न्यायालयानं अधिकाऱ्यांना दिले आहेत। या आंदोलनात विद्यार्थी आणि पोलीस अधिकारी जखमी झाल्याच्या आरोपांची निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी होणं आवश्यक असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे। आंदोलनादरम्यान पोलिसांकडून बळाचा अतिवापर झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं अनेक अंतरिम निर्देश जारी केले आहेत। नीट पेपरफुटीनंतरच्या आंदोलनात महाराष्ट्रातील आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयनं काल दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं। गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक, पुरावा नष्ट करणे असे विविध आरोप या आरोपपत्रात आहेत। नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं राज्यातील पुणे, लातूरसह राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीत छापे टाकून आरोपींना अटक केली। हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

काल सरकारच्या सचिवांसमवेत झालेल्या दुसऱ्या उच्चस्तरीय बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलं. यामध्ये वित्त आणि अर्थव्यवस्था, वाणिज्य आणि उद्योग, तंत्रज्ञान क्षेत्रांशी संबंधित मंत्रालयं आणि विभागांच्या भविष्यातील कृती धोरणांचा आढावा घेतला. विकसित भारताच्या उद्दिष्टांच्या दिशेनं प्रगतीचा वेग वाढवण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. सर्व मंत्रालयं आणि विभागांनी समन्वयानं काम करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी या बैठकीत केलं. प्रत्येक निर्णय धोरणाच्या केंद्रस्थानी देशाचे नागरिक असले पाहिजेत असं मोदी यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यकाळाला 4 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विविध उपक्रमांचा प्रारंभ करण्यात आला आहे. काल राष्ट्रपती भवनात एका विशेष पुस्तक प्रकाशन समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रपती या प्रदर्शनाच्या अध्यक्षस्थानी होत्या. याप्रसंगी उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते 5 पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं. राष्ट्रपतीपद हा केवळ एक सन्मान नसून ती एक मोठी जबाबदारी असल्याचं राष्ट्रपती आपल्या भाषणात म्हणाल्या. आदिवासी समुदायानं आपला सांस्कृतिक वारसा जपत विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावं असं आवाहनही मुर्मू यांनी केलं. राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात राष्ट्रपतींना मिळालेल्या 300 भेटवस्तूंचा लिलाव सुरू करण्यात आला आहे. या लिलावात येत्या 5 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंत भाग घेता येईल. आज जगभरात आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा करण्यात येत आहे. यंदाची संकल्पना स्थानिक आणि आदिवासी समुदायांना केंद्रस्थानी ठेवून वाघांचं भविष्य सुरक्षित करणे अशी आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात सुमारे 3682 वाघ आहेत. जगातील 70% अधिक वाघ भारतात आढळतात. तज्ञांच्या मते भारतानं व्याघ्र संवर्धनात उल्लेखनीय यश मिळवलं असून भविष्यातही ही वाटचाल अधिक बळकट करण्याची गरज आहे. झारखंडमध्ये नक्षलवाद विरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे. 1 कोटी रुपयांचं बक्षीस असलेला माओवाद्यांचा वरिष्ठ नेता आणि पोलीत ब्युरोचा सदस्य मिसीर बेसरा यांना धनबाद गिरिडीह सीमेवरून अटक करण्यात आली आहे. 15 लाख रुपयांचं बक्षीस असलेला मेहनत उर्फ मोच्छू आणि माओवादी कार्यकर्ता गौरव यालाही ताब्यात घेण्यात आलं. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी स्वतंत्र बैठका घेत चर्चा केली. या दोन्ही बैठका सकारात्मक आणि फलदायी झाल्याचं व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेविट यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. या भेटीसाठी आणि रशियानं युक्रेन युद्धात कीवच्या केलेल्या मदतीसाठी रिपब्लिकन प्रशासनानं केलेल्या प्रयत्नांबद्दल झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांचे समाजमाध्यमावरून आभार मानले. जपानमधील कुमामोटो प्रांताच्या दक्षिणेकडील भागात काल 7.1 रिक्टर तीव्रतेचा भूकंप झाला. यात 5 जणांचा मृत्यू झाला असून किमान 50 जण जखमी झाले आहेत. सुमारे 3 लाख नागरिकांना निवारा केंद्रांमध्ये स्थलांतर करण्याचा सल्ला देण्यात आल्याचं जपानच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं सांगितलं. जपानमधील वाहतूक सेवांवरही परिणाम झाला असून विमान उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेनं 11 ते 27 सप्टेंबर या कालावधीत 246 गणपती विशेष रेल्वेगाड्यांचं नियोजन केलं आहे. याअंतर्गत मुंबई आणि पुण्याला सावंतवाडी रोड, रत्नागिरी आणि मडगावशी जोडणाऱ्या 184 आरक्षित गाड्या तसंच दिवा आणि खेड दरम्यानच्या 62 अनारक्षित गाड्यांचा समावेश आहे. 1 ऑगस्टपासून या गाड्यांचं आरक्षण करता येईल. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची भारत्तोलक हरजिंदर सिंग, हरजिंदर कौर आणि लांब पल्ल्यांच्या शर्यतीतील धावपटू गुलवीर सिंग यांनी उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदकं जिंकली तर 3 भारतीय बॉक्सरनी उपांत्य फेरीत धडक मारत देशासाठी आणखी पदकांची निश्चिती केली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत रौप्य पदक पटकावून इतिहास घडवला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत या प्रकारात पदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे. आतापर्यंत 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 3 कांस्य पदकांसह भारत पदक तालिकेत 9व्या स्थानावर असून भारताची एकंदर पदक संख्या 12 झाली आहे. हवामान विभागानं छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि विदर्भात उद्यापर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. उत्तर आणि ईशान्येकडील राज्यांसाठी पुढील 2 दिवसांकरता नारिंगी बावटा जारी केला असून जम्मू काश्मीर, लडाख, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा

मराठवाड्यात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कर्नाटक, केरळ, कोकण, गोवा, तेलंगणा, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि राजस्थानमध्येही पावसाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर आजही लोकसभेत चर्चा होणार. नीट पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयकडून आरोपपत्र दाखल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठकीतून घेतला वित्त, वाणिज्य, उद्योग क्षेत्राचा आढावा. झारखंडमध्ये नक्षलवाद विरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठं यश. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची आगेकूच, 2 सुवर्णपदकांसह 12 पदकांची कमाई. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: सुरू जातले. नीट आंदोलनात वाटो घेवपी विद्यार्थ्यांचेर खर वा दंडात्मक कारवाय करचे ना अशें अस्तंत बंगाल सरकारान थारायला. मात गुन्यांवकारी फाटभूंय वा नोंदी आशिल्ल्या आड कारवाय जातली अशें राज्य सरकारान सांगला. राज्यातल्या नीट निशेधा संबंधी आतां मेरेन 16 जणांक अटक केल्या अशें तांणी पत्रकार परिशदेंत सांगले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आता मुखावेल्यो खबरो. भारताची वट्ट निर्यात 2025-26 वित्तीय वर्षा विक्रमी 863.1 अब्ज अमेरिकन डॉलर मेरेन पावल्या. व्यापारी आणि सेवा निर्यात ह्या दोनूय मळार बरी वाढ झाल्या आणि देशातल्या मुक्त व्यापार कराराखाला बाजारात प्रवेश वाढवपाक आधार मेळा अशें सरकारान काल संसदेत सांगले. वाणिज्य आणि उद्देग मंत्रालयाच्या म्हणण्याप्रमाण व्यापारी वस्तूंची निर्यात 441.8 अब्ज डॉलर झाल्या, जाल्यार सेवा निर्यात 421.3 अब्ज डॉलर मेरेन पावल्या. दिल्ली सरकारान दिल्ली लक्ष्मी येवजणेक मान्यताय दिल्या, जी बायलांचे अर्थिक सशक्तीकरण आणि सामाजिक सुरक्षा हाचे कडेन महत्वाचे पावल थारला. हे येवजणेखाला पात्र बायलांक दर म्हयन्याक 2,500 रुपयांची अर्थिक मजत मेळटली. दिल्लीच्यो मुखेलमंत्री रेखा गुप्ता हांच्या अध्यक्षतेखाला जाल्ले मंत्रीमंडळ बसकेत येवजणेच्या मार्गदर्शक तत्वांक मान्यताय मेळ्या. 2026-27 वर्साच्या अर्थसंकल्पात हे येवजणेखातीर 5,110 कोटी रुपयांची तजवीज केल्या. वाघ संवर्धनाविशी जागृताय करपाखातीर सैमीक सुवातींची राखण करपाखातीर आणि रानवटी वाघांच्या उणी जायत वचपी संख्येचेर उपाय काढपाखातीर आयज संवसारभर आंतरराष्ट्रीय वाघ दीस मनयतात. नोव्हेंबर 2010 रशियेत जाल्ल्या सेंट पीटर्सबर्ग वाघ शिखर सभेत ताची स्थापणूक जाल्ली. भारतासहित 13 वाघांच्या वाठारातल्या फुडाऱ्यांनी 2022 मेरेन संवसारीक वाघांची संख्या दुपेटीन वाढोवपाचे महत्वाकांक्षी ध्येय आपणायले. 2010 वर्सा संवसारीक पावड्यार फकत सुमार 3,200 रानटी वाघ उरल्यात असो अदमास आशिल्लो. ग्लासगोत चालू आशिल्ल्या राष्ट्रकुल खेळा सर्तीत गुलवीर सिंगान दादल्यांच्या 10,000 मीटर धावपाच्या सर्तीत रुप्या पदक जोडला. पदक जिखपी तो पहिलो भारतीय खेळगडो जावन ताणे इतिहास रचलो. मजगती बायलांच्या 69 किलो वजन उखलपाच्या सर्तीत हरजिंदर कौरान रुप्या पदक जोडले. हाचे वांगडाच ग्लासगो खेळा सर्तीत भारताच्या पदकांची संख्या 2 भांगरा 7 रुपया आणि 3 काश्या पदकासहित 12 मेरेन पावल्या. हरजिंदर कौर हाणे आपल्या जैताचेर खोस उक्तायली.
2: मैं बहुत खुश हूँ सिल्वर मेडल जीत के और अपनी परफॉर्मेंस से भी बहुत खुश हूँ. मैं बहुत सेटिस्फाई हूँ कि मैंने अपनी 6 की 6 लिफ्ट पास की है और मुझे अच्छा लग रहा है बहुत ज्यादा.
0: आसामात हुंवारातल्यान मरण आयिल्ल्यांचो आंकडो 75 झाला आणि काल फकत शिवसागर जिल्ह्यातल्यान आणीक 7 जणांक मरण आयले. आसामातल्या बाधिक जिल्ह्यांनी हुंवाराची परिस्थिती आता ल्हवू सामान्य जावपाक लागल्या. हुंवारग्रस्त वाठारांनी वीज सहित गरजेच्यो सेवा परतून सुरू केल्यात. सरकारान 1 ऑगस्टासावन हुंवारग्रस्त वाठारांनी विद्यार्थ्यांखातीर शिक्षणीक मजत दिवपाची घोषणा केल्या. घरां, पशुधन, नुस्तेमारी आणि पिकांक जाल्ल्या लुकसाणीचे मूल्यांकन 30 ऑगस्टासावन सुरू जातले. उपरांत पात्र लावार्थ्यांक लुकसाण भरपाय दितले. मजगती पावसाक लागून ओडिशात लेगीत हुंवार आयिल्ल्यान राज्यातल्या जायत्या वाठारांनी सामान्य जिणेंत व्यत्यय आयला. हुंवाराक लागून रस्त्याचो संपर्क खंडीत जाला. हुंवाराची परिस्थिती इबाडत आशिल्ल्यान आयज 8 जिल्ह्यांनी शाळा बंद दवरल्यात. राज्यातल्या कांय वाठारांनी व्हडा प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आशिल्ल्यान रहिवाशांनी सादूर रावपाक आणि अधिकृत सल्ल्यांक खरपणान पाळो दिवचो असो उलो प्रशासनान मारला. भारतीय हवामान खात्यान फाल्यां मेरेन छत्तीसगड, उदेंत मध्य प्रदेश आणि विदर्भात उटंगराचो पावस पडपाची शक्यताय उक्तायल्या. हवामान खात्यान रेड अलर्ट जारी केला. जम्मू काश्मीर, लडाख, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा हांगा आयज व्हडा प्रमाणात पावस पडपाचो अदमास आसा. मजगती गोयात 31 जुलय मेरेन पावसाचो येल्लो अलर्ट जारी केला. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सरकारी सचिवांकडेन जाल्ले दुसरे उचेल्या पावड्यावेले बसकेत वेगवेगळी मंत्रालयां आणि खात्याच्या कामाचो

0: मळार घेतलो. विकसीत भारताच्या ध्येयाकडेन प्रगती नेटान करपाचेर बसकेत भर दिला. भौशीक परिक्षा, अनुचित साधना, आडावप दुरुस्ती विधेयक 2026 विशीच्या चर्चेन लोकसभेचे कामकाज आयज परतून सुरू जातले. पाकिस्तान व्याप्त जम्मू काश्मीरात जाल्ल्या क्रूर कारवायेत फाटल्या 2 दिसात मरण आयिल्ल्यांचो आंकडो 30 पावला. रेल्वेन गणेश भक्तां खातीर 11 ते 27 सप्टेंबर मेरेन 246 खासा गाडयो सुरू करतले अशी माहिती दिल्या. बुकींग 1 ऑगस्टा सावन सुरू जातले. ग्लासगोत चालू आशिल्ल्या राष्ट्रकुल खेळा सर्तीत कुलवीर सिंगान दादल्यांच्या 10,000 मीटर धांवपाच्या सर्तीत रुप्या पदक जोडले. पदक जिखपी तो पयलो भारतीय खेळगडो थारला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आज सांजे 6:30 नमस्कार.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल आयकुप्यानो 8:50:55 जाल्ले आसात. आयकुया चित्रसंगीत ही हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ. पहिले सुवातेर आयकुया धडक ह्या फिल्मातले गीत. अजय गोगावले हांचो आवाज, अजय अतुल हांचे संगीत आणि अमिताभ भट्टाचार्य हांची रचना.

0: आयकुप्यानो, आतिफ असलम हांच्या आवाजान तुमी हे गीत आयकले लवयात्री ह्या फिल्मातले.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स
1: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
2: मुवीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
1: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स.
3: हाँ, नयन आडारकर म्हणजे साहित्यिक जिणेतल्या वाटचालीत मैलाचो फातर ठरिल्ल्या आकाशवाणी अनु 90 वर्षां जातात. आकाशवाणीन कितल्याशाच नवोदित साहित्यिकांक विचारांच्या मुक्त मळबांत उरपाक प्रोत्साहित केला आणि करीत असा. आकाशवाणीन म्हजे फाटी 48 वर्षांचे नाते. म्हाका घडोवपात आकाशवाणीचो व्हड वाटो असा. हाँ, म्हज्यो खोस बरी शुभेच्छा प्रकटायता.

0: विसरावूया, प्लास्टिकाचा वापर टाळूया, स्वच्छ आणि नितळ भारत घडवूया, स्वच्छता ही सेवा।
1: ऐकुप्यानो, तुम्ही ऐकतात चित्रसंगीत ही कार्यावळ। ह्या कार्यावळीतल्यान विसव घेऊया। 9 वरां जाल्ली आसात, ऐकूया कोकणीतल्यान मुखेल खबरो।

नमस्कार, हांव मनाली प्रभू गांवकर. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सरकारी सचिवांकडेन जाल्ले दुसरे उंचेल्या पांवड्यावेले बसकेंत वेगवेगळीं मंत्रालयां आनी खात्याच्या कामांचो नियाळ घेतलो. विकसीत भारताच्या ध्येयाकडेन प्रगती नेटान करपाचेर बसकेंत भर दिलो. भौशीक परिक्षा, अनुचित साधनां आडावप, दुरुस्ती विधेयक 2026 विशींच्या चर्चेन लोकसभेचें कामकाज आयज परतून सुरू जातलें. पाकिस्तान व्याप्त जम्मू काश्मीरात जाल्ल्या क्रूर कारवायेंत फाटल्या 2 दिसांत मरण आयिल्ल्यांचो आंकडो 30 पावला. रेल्वेन गणेश भक्तां खातीर 11 ते 27 सप्टेंबर मेरेन 246 खासा गाडयो सुरू करतले अशी माहिती दिल्या. बुकींग 1 ऑगस्टा सावन सुरू जातले. नीट आंदोलनात वांटो घेवपी विद्यार्थ्यांचेर खर वा दंडात्मक कारवाय करचे ना अशें अस्तंत बंगाल सरकारान थारायला. मात गुन्यांवकारी फाटभूंय वा नोंदी आशिल्ल्या आड कारवाय जातली अशें राज्य सरकारान सांगला. संत शिरोमणी गुरू रविदास महाराजांच्या 650 जयंती दिसा निमतान आयज भारतीय जनता पार्टी देशव्यापी श्री गुरू रविदास महाराज साम्रास्त संकल्प अभियान सुरू करतले. वाघ संवर्धनाविशी जागृताय करपा खातीर, सैमीक सुवातींची राखण करपा खातीर आनी रानवटी वाघांच्या उणी जायत वचपी संख्येचेर उपाय काडपा खातीर आयज संवसारभर आंतरराष्ट्रीय वाघ दीस मनयतात. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हांणी गुरू पौर्णिमे निमतान आयज सगळ्यांक परबी भेटयल्या. भारताची वट्ट निर्यात 2025-26 वित्तीय वर्सा विक्रमी 863.1 अब्ज अमेरिकन डॉलर मेरेन पावल्या. ग्लासगोत सुरू आशिल्ल्या राष्ट्रकुल खेळा सर्तीत कुलवीर सिंगान दादल्यांच्या 10,000 मीटर धांवपाच्या सर्तीत रुप्या पदक जोडले. पदक जिखपी तो पयलो भारतीय खेळगडो थारला. पावसाक लागून आसाम आनी ओडिशात हुंवार आयिल्ल्यान जायत्या वाठारांनी सामान्य जिणेंत व्यत्यय आयला. आनी भारतीय हवामान खात्यान फाल्यां मेरेन छत्तीसगड, उदेंत मध्य प्रदेश आनी विदर्भात उटंगराचो पावस पडपाची शक्यताय आसा. हवामान खात्यान रेड अलर्ट जारी केला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

ऐकुप्या नो केदारनाथ ह्या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले देव नेगी हांचो आवाज आशिल्लो. फुडल्या सुवातेर ऐकुया राबता ह्या फिल्मातले गीत अरिजीत सिंग आणि नेहा कक्कर हांचो आवाज.

ऐकुप्यानो, तुम्ही ऐकता चित्रसंगीत ही हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ. ऐकुप्यानो, आमची ही कार्यावळ पुढे वर्तना ऐकूया. एक विलन रिटर्न्स या फिल्मातले गीत, राघव चैतन्य यांचा आवाज.

ऐकुप्यानो लैला मजनू हांच्या ह्या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले, श्रेया घोषाल आणि बाबुल सुप्रियो हांचो आवाज आशिल्लो.

ऐकूप्यानो, आता ऐकूया अरिजित सिंग आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजान हमटी शर्मा की दुलनिया ह्या फिल्मातले गीत.

बरे तर आयकू पियानो ह्या गीता संगताक आयची चित्रसंगीत ही हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ हांगाच सोंपता. दोनशे 233° एक मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स आकाशवाणी पणजी केंद्राची ही महादैवी वाहिनी. 9:30 आणि 15 सेकंद झालेले आहेत. श्रोतेहो आता ऐकूया मराठी चित्रपट संगीत. माफ करा, मराठी संगीत. रसिक श्रोते हो नमस्कार. मराठी संगीताच्या ह्या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. श्रोते हो, सर्वप्रथम ऐकूया मंगेश बोरगावकर यांच्या स्वरात हे गीत.

श्रोते हो, विनायक जोशी ह्यांच्या स्वरात हे गीत तुम्ही ऐकलं. आता ऐकूया श्रेया घोषाल ह्यांचा स्वर.

तिन्ही सांजेला जसे दिवे लागण तशी कार्यक्रमातही वेगवेगळ्या विषयांचा समावेश, कला साहित्य संस्कृतीचा उद्घोष संध्याकाळी 7 वाजता तिन्ही सांजा महादई चॅनलवर तिन्ही सांजा।

0: आपल्या जडणघडणीत आकाशवाणीची भूमिका असते फार महत्वाची. आकाशवाणी करते आपल्यावर चांगले संस्कार. आकाशवाणीबद्दल
1: गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत व्यक्त करतायत आपले विचार.
2: मी लहानपणापासून आकाशवाणी ऐकतो, आजही ऐकतोय, आपणही सर्वांनी ऐकावी ही विनंती.

0: ही विनंती।
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात मराठी गीतांचा हा कार्यक्रम। आता ऐकूया वैशाली सामंत यांच्या स्वरात।

ज्याचा मार्ग निघेल. जीवन फक्त श्वास घेण्यात नाही तर प्रत्येक श्वासाला अर्थ देण्यात आहे. अडचणी येतातच आयुष्यात, त्यांना घाबरू नका, आत्मविश्वासाने सामोरं जा, यश तुमचंच असेल. श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात मराठी गीतांचा हा कार्यक्रम. आमचा हा कार्यक्रम पुढे नेत असताना ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वर.

श्रोते हो, स्वप्ने पाहणे आणि त्यांना पूर्ण करण्याची धडपड हेच जीवनाचे सार आहे. अंधाराला घाबरू नका, तोच प्रकाशाची दिशा दाखवेल. संघर्षातूनच यश

तिन्ही सांजेला जसे दिवे लागण तशी कार्यक्रमातही वेगवेगळ्या विषयांचा समावेश, कला साहित्य संस्कृतीचा उद्घोष संध्याकाळी 7 वाजता तिन्ही सांजा महादई चॅनलवर तिन्ही सांजा।

0: युवामनाच्या ताज्या टवटवीत कल्पनांना मूर्त रूप देणारा कार्यक्रम युववाणी मराठी,
1: कथा, काव्य, संगीत, मुलाखती यांचा आस्वाद घ्या युववाणी मराठीतून.
0: प्रसारण दर बुधवारी आणि शनिवारी सायंकाळी 5:30 233.1 meters अर्थात 1287 kilohertz आकाशवाणी पणजीच्या म्हादई वाहिनीवरून.
1: युववाणी मराठी, युवा मनाचा तजेलदार कार्यक्रम.

0: आपल्या जडणघडणीत आकाशवाणीची भूमिका असते फार महत्वाची. आकाशवाणी करते आपल्यावर चांगले संस्कार. आकाशवाणीबद्दल
1: गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत व्यक्त करतायत आपले विचार.
2: मी लहानपणापासून आकाशवाणी ऐकतो, आजही ऐकतोय, आपणही सर्वांनी ऐकावे ही विनंती.
3: श्रोते हो, मराठी गीतांचा हा कार्यक्रम आता इथेच संपन्न होत आहे. आकाशवाणी पणजी केंद्राचं हो म्हादय चॅनल ऐकुप्यानो बरोबर 10 वरांचेर हिंदीतल्यान खबरो आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपित करता.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म
1: वेव्स.
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव इव्हेंट्स आणि खूप किती.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
0: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.
2: 233° 1 मीटर म्हळ्यार 1287 kHz आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान आमी उलयता. 10:05 आनी 23 सेकंद जाल्ले आसात. आयकुया कातारांची कार्यावळ.

0: नमस्कार, हांव रघुनाथ साकोर्डेकर, एक नाट्य कलाकार. आकाशवाणीक ह्या वर्सा 90 वर्सां पुराय जाता. ह्या खातीर आकाशवाणीक मना काळजा सावन खूब खूब परबी. खरें म्हळ्यार आकाशवाणी आयकत आयकत हांव ल्हानाचो व्हड जालो. आदी युववाणी कार्यक्रम ते आतां नभोनाट्या मेरेन हांव आकाशवाणी कडेन संबंदीत आसा. म्हजे कलात्मक व्यक्तिमत्व घडोवपांत आकाशवाणीचो हात आसा. आकाशवाणीक खूब खूब परबी.
1: बाजाराक आणि पोती खंय तर?
2: पोती पोती ते दितात मगो फुकट.
1: पहिले ही सवय तुमची, ही सवय सामकी चुकीची. असल्यानीच आमच्या सैमाची वाट लागल्या.
2: मागीर
1: बाजाराक वतना घरा कडल्यान कपड्याची पोती व्हरची, म्हणजे प्लास्टिकचो कोयर घरा येवचो ना.
2: कळ कळ, कपड्याची पोती.
1: से नो टू प्लास्टिक.
3: आयकुप्यानो, तुम्ही ऐकतात कातारांची कार्यावळ. आमची ही कार्यावळ फुडें व्हरतना ऐकुया एंथोनी सेन गायता मोग.

0: आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी, अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी। अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी।
1: नमस्कार, हांव कोंकणी साहित्यीक हेमा नायक। लेखन ही जशी एक सर्जनशील प्रक्रिया, तेच भशेन रेडिओ वेले कार्यावळी आयकुप्यांच्या विचारांक चालना दितात। अश्योच मनभुलोवणे कार्यावळी प्रसारीत जातात आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान। हांव त्यो आयकून आनंद घेतां। तुमी मजरत आयकात आनी आस्वाद घेयात।
2: आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल आयकुप्यांनो 10:30 जाल्ले आसात। आयकुया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत ह्या कार्यावळीन अब्दुल लतीफ खा हांच्या गायनान राग मिया की मल्हार।

अब्दुल लतीफ खान हांच्या गायनात राग मिया की मल्हार निकतसम ऐकलो आनी इतल्यान आयची आमची हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची ही कार्यावळ हांगा सोंपता.

आमच्या शिक्षणाची सुरवात जाता ती शाळेत. शाळेत गुरुच्या शिक्षकांच्या वरवीं आमी ज्ञानसंपन्न जातात, देखूनच आचार्य देवोभव अशें आमी म्हणटात. शिक्षक आमकां विद्वान करतात, ज्ञानसंपन्न करतात. आमच्या उत्कर्षा खातीर ते अफाट कश्ट घेतात. विद्यार्थी जिणेंत शिस्त लावपाचें काम शिक्षकच करतात. आमकां बरी बुद्धी आमचें जिवीत समृद्ध करतात. गुरू म्हळ्यार फकत मनशांच न्हय, तर आमकांच्या जिणेंत खंयच्याय रुपांत सत्य आनी बरेपण शिकयता तो दर एक घटक म्हळ्यार आमचो गुरू.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 14555 नंबरार कॉल करात.
1: नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2024 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर माहिती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि आकाशवाणी.gov.in

/files/nipp.pdf ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलय 2026. येयात सहभागी जायात आनी तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

0: स्वच्छ आणि नितळ भारत घडवूया, स्वच्छता ही सेवा।
1: गाथा रे मेरातील कार्यवळ ऐकतात कार्यवळीत। आता ह्या उपरांत ऐकूया नाचूया कुपासार ह्या फिल्मातले हे गीत जॅक्सन पेरेरा यांच्या आवाजात।

महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांच्या जोडावाजतल्या ह्या गीतासंगतकच आयचमची गात रे मेरा दिल ही कार्यवळीतल्यान हांगा सोपता.

बरोबर 5:30 सभेच्या आरंभाक मराठीतली युववाणी या कार्यवळीत आज ऐकात बंद मैत्रीचे विमल नाईक हांचे उलप. 17:15 शब्दोली, 17:30 कोकणीतल्यान राष्ट्रीय खबरो आणि उपरांत कातारां. सात वरांचे 3 सांजा कार्यावळीत आयकूपाक रावत कालिका पापट हांचे कविता वाचन. 7:20 प्रादेशीक खबरो. 7:30 चावडेर कार्यावळीत आयकूपाक रावत गोंय फलोत्पादन महामंडळाच्यो येवजण्यो हाचेर दत्तप्रसाद देवस्थली हांचे उलप आसतले. 8:05 मराठीतल्यान खबरो. 8:15 पार्लमेंट रिव्ह्यू दिल्ली केंद्रावेल्यान तुमकां आयकूपाक मेळटलो. 8:30 गीत गजल. 8:45 समाचार संध्या. 9 न्यूज एट 9. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 चर्चा का विषय ह्यो कार्यावळी आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करतले. रातच्या बरोबर 10 ऐकपाक रावत नाना नानेची चाळ ही मराठी नाटिका तुमकां ऐकपाक मेळटली. बरोवपी नलिनी देशपांडे, सादर करपी डॉ साईश देशपांडे. 11 हिंदीतल्यान उपरांत इंग्लिशीतल्यान खबरो तुमकां ऐकपाक मेळटल्यो आनी 11:10 आमची निमणी सभा सोंपतली. तर ऐकवेनो ही आशिल्ली कार्यावळींची रुपरेषा.

आयकुपिनो आता बरोबर 12 वर जाऊन 5 मिनटांचेर आयकुपाक रावत लायव फोन इन अस्तुरी. आयच्यो आमच्यो मुखेल सोयऱ्यो आसात माया सरदेसाय निवृत्त प्राचार्य. आयकुपाक रावत आता बरोबर 12 वर जाऊन 5 मिनटांचेर.

नमस्कार बहिणीनो, एफ एम रेनबोच्या वितरावणीत आणि आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान परतून एकदा तुमकां सगळ्यांक मायेमोगाचो येवकार. आमच्या स्टुडिओतल्या घड्याळांत 12:05 जाल्यात. आयज बुधवार आणि आता ही आसा लायव्ह फोन इन अस्तुरी कार्यावळ. आमच्या स्टुडिओत आसात आमच्यो मुखेल सोयऱ्यो माया सरदेसाय, निवृत्त प्राचार्य वसंतराव देंपो हायर सेकेंडरी स्कूल ऑफ आर्ट्स सायन्स आणि कॉमर्स, विषय आसा शिक्षणाच्या मळार. तुमच्या सांगातान आसा हांव चारुशिला. आमकां संपर्क करपा खातीर तुमच्या खातीर आमचे फोन नंबर्स 0832-222-4457 आणि 0832-242-1285 फोन करात. तुमकां जाय जाल्यार कितेंय माहिती आसत जाय आसत जाल्यार आमच्यो माया सरदेसाय मॅडम तुमच्या प्रश्नांक जापो दितल्यो. आमच्या कार्यक्रमा खातीर ऑलरेडी म्हाका खूब खूब प्रश्न आयिल्ले आसात. कार्यावळीक सुरवात करता. आमच्या स्टुडिओत आमच्यो मुखेल सोयऱ्यो निवृत्त प्राचार्य माया

0: ऐकपेनो, 1971 वर्षा प्रदर्शित झाल्या गुड्डी या फिल्मातले वाणी जयराम यांच्या आवाजातले हे गीत ऐकता तितले फाउट एक वेगळी अनुभूती देता असे म्हणायला इच्छिताय थारचीना. आमच्या स्टुडिओत असतात निवृत्त प्राचार्य वसंतराव देंपो हायर सेकंडरी स्कूल ऑफ आर्ट्स सायन्स आणि कॉमर्स माया सरदेसाय मॅडम. माया मॅडम, एक प्रश्न म्हाका आयला. आताच पद वाचताना फोन आम्ही घेतला, पण तो प्रश्न हांव मागीर विचारता. हांव तुमकां एक प्रश्न विचारूंक सोदतां की वेगळी शिकपाची क्षमता, वेगवेगळी शिकपाची क्षमता आशिल्ल्या भुरग्यांकडे डिफरंट लर्निंग नीड्स तुम्ही कसो आधार दितात?
1: हय, एक सांगपाचे म्हळ्यार हांवें एक कॉन्सेप्ट जो म्हाका असो जाणवलो खूब वर्सां पयलीं भुरग्यां बद्दल, की एक युनिफॉर्मा बद्दलूच म्हाका की आय ऑलवेज फील की ओनली युनिफॉर्म इज युनिफॉर्म, रेस्ट नथींग इज युनिफॉर्म इन अ स्टुडंट. तर प्रत्येकाची कल्चर वेगळो असता, ताजो बॅकग्राऊंड वेगळो असता, ताजी मानसीक क्षमता वेगळी असता, ताजी शिकपाची क्षमता वेगळी असता. म्हणून आम्ही एकाच बरोबर एका क्लासीन सगळे युनिफॉर्म घालून बसले म्हणून एकाच बरोबर सगळ्यांक त्याच धोरणान हाताळूंक शकना.
0: बरोबर,
1: हे म्हाका सदांच दिसत आयला आणि आम्ही खूप जणांकडे हे हाजे डिस्कशनूय केला आणि ती गजाल सामकी खाशेली आणि खरे असे म्हाका दिसता. सो भुरग्याची क्षमता पळोवन ताजे कडेन पहिले म्हणजे एका शिक्षिकेचे ताजो जो कम्युनिकेशन असा, उलोवप असा,

0: संवाद जो आसा तो सगळ्यां परस चड गरजेचो. सामको ताज्या काळजाक हात घालून उलोवप, ताजी क्षमता समजून ताज्या मुखमळारूच ताजे मानसीक हे त्या दिसाची ताजी एक मूड किंवा ताजो तो एक प्रकारचो मानसीक दृश्टीकोन आमकां कळपाची गरज आसा अशें म्हाका दिसता. इतलें सोंपें न्ही त्या टिचरीक आयच्या काळांत. इट्स व्हेरी चॅलेंजींग फॉर अ टिचर एन्ड अ चायल्ड. सगळ्यां
1: आनी तुमी जशें म्हणटात हय संवाद साधप हे चॅलेंजींग म्हाका ते पडटा. कारण समजा हांव एक विद्यार्थी आनी तुमी म्हज्या कडेन उलोवंक सोदता जाल्यार म्हाका दिसपाक जाय न्ही की हांवें तुमकां सांगपाक जाय टिचरीक, म्हाका विचारले की हांवें सांगपाक जाय टिचरीक. हे जे वातावरण टिचरीन तयार करप
0: आसता खूप बरोबर.
1: सो हे सगळे तुम्ही करतात.
0: हय, तितलो म्हणजे तुवें कम्फर्ट झोन तो तयार करूं जाय. केन्ना केन्ना तो कठीण आसता पूण खूप त्रास करून तो करचो पडटा आपल्याक त्या थरार आपल्या भुरग्याच्या मनाचे जो थाव आसता तो घेऊन त्या भुरग्या कडे उलोवप. तातूनच भुरग्याचे म्हाका दिसता अर्धे हिलिंग जाता. आणि तो ते टिचरीक कितें सांगपाक किंवा ताजे कडेन संवाद किंवा त्या क्लासीन न्ही जाल्यार मागीर तरी सांगपाची ताका एक संद मेळटा.
1: आणि म्हाका दिसता की आपल्या खातीर कोण तरी असो विचार करता जाका लागून त्या भुरग्याक उमेद येता.
0: बरोबर,
1: उमेदीन तो सहज फुडें वता. सो अशें वातावरण तुमी तुमच्या भुरग्यां कडेन करता. आतां एक महत्वाचो विशय माया मॅडम की न्यू एज्युकेशन पॉलिसी. तशें पळोवपाक गेल्यार काळा वांगडा प्रत्येक गजाल बदलता. बदल ही काळाची गरज.
0: बरोबर,
1: पूण कांय जाणांक ती नाका आसता. ताजी कारणां अनेक आसूं येता. त्या विशयचें अज्ञान किंवा आतां ते बदल जाल्यार कसो जातलो अशी बी मानसिकता आसूं येता.
0: बरोबर,
1: आतां हळूहळू बदल जाता. आज गुरु पौर्णिमेच्या दिसा तुमी कितें सांगशात?
0: हय, म्हाका दिसता पळय पॉलिसीज, एज्युकेशन पॉलिसीज, नवे नवे उपक्रम सदांच प्रत्येक कडेन चेंजी आसतात न्हय. बदल हो घडटाच आनी बदल आपणावपाक मातसो वेळ लागताच. कळ्ळें न्ही? थोडो वेळ खंयच्याय गोश्टीन जिवितान आमच्या घरान म्हणटू सुद्दा बदल जालो. आमच्या कार्यक्रमान नित्य कार्यक्रमान जो आसता तातूंत बदल जालो. कितेंय बदल जालो तो आपणावपाक वेळ लागता. आनी शिक्षण क्षेत्रान तर ते मातशे चडूच कठीणूय जावंक जाता भुरग्यांक, टिचरींक आनी पॅरंट्सांकूय बी पालकांकूय बी. पूण ते आपणावपाची क्षमता आपणें हळूहळू बाळगुची पडटा. तातूंतल्यान मार्ग सोदचो पडटा. पूण एक हांव सांगूंक शकता कितेंय बदल्ले खंयच्याय क्षेत्रान जर कितेंय बदलू आनी चड करून खाशेले शिक्षण क्षेत्रान तर जे मूल्यां जी आसा ती केन्नाच बदलना. म्हणजे खंयच्याय संस्थेक ऑर्गनायझेशनाक इन्स्टिट्युशनांक जे जाय आसता गरजेचे ते फाउंडेशनल वॅल्यूज कॉम्पॅशन म्हणटा, इंटेग्रिटी, एकामेकाक म्युच्युअल अंडरस्टँडींग हे सगळे गरजेचे. हे जर आसत जाल्यार म्हाका दिसता ती संस्था खंयच्याय हाजेर मात करूंक शकता. ताका वेळ लागता.
1: सो न्यू एज्युकेशन पॉलिसी आमचे नवीन शिक्षणीक धोरण भुरग्यां खातीर फायद्याचे आसा असे तुमी सांगशात?
0: हय,
1: कारण
0: फायद्याचे खूब आसा भुरग्यांक ना न्हय. पूण तातूंतल्यान ताजेर आनी संवाद म्हणजे तितले संवाद वाडटले न्हय. आणि जे किती शिक्षण पॉलिसी जो केल्यो असतात त्यो भुरग्यांच्या उदर खातीरच केल्यो असतात.
1: पण फक्त गरज असा की आपण पॉझिटिव्हली ते
0: घेऊपाचे. बरोबर बरोबर, घेऊपाचे ताजेर डिस्कशन जावपाचे आणि इल्ले वर्कशॉप जावपाचे कित्याक ते गरजेचे असा.
1: सो भुरग्यां खातीर तुम्ही पॉझिटिव्हली घेयात असो संदेश देतात.
0: हय, पॉझिटिव्ह किती नवे असा ते आपल्याक सांगा. तातून किती बदल असता तो एकामेकाक समजून घेऊनच करतात.
1: आमी हांवें म्हणिल्लें मायाताई म्हाका एक फोन आयिल्लो. म्हज्यो सदच्योच आयकुपी माया प्रभुदेसाय ताणें म्हाका मॅसेज घाल्या की तुमचो कार्यक्रम आपूण घरा आयकतां. ते म्हणटा की सगळेच म्हजे शिक्षक, कांय जाणांक हांव सोदून काडटां, कांय जाणांक हांव नकळत ओडून घेतां. चड करून हांव लोकांचेर बारीक नदर दवरून शिकतां. हांव तांचे कडून शिकतां हाची कांय जाणांक कल्पनाय नासूं येता, तरी पूण हांव व्हडा उपकारान तांकां नमस्कार करतां. आणि म्हाका दिसता की हो नमस्कार तुमकांय आसा. सो माया प्रभुदेसाय ताळगांव सावन तुका धन्यवाद. तुम्ही
0: देव बरें करू.
1: हय,
0: म्हाका मायाबाई तुमी बरोबर, देव बरें करू तुमकां. हो संदेशूय तुमचो एकदम बरो आसा. पण बरोबर गुरु आतां हांवें म्हणिल्ले तशा प्रमाणे पयली म्हज्या संदेशान सुरवातीक की गुरु हे गुरुतत्व हे इट्स अ फ्लो. गुरुतत्व फ्लो थांबना, स्तंभी त्या जाग्यार आसना. त्यांना तुझ्या जे जिविताच्या वाटेर तुका जो कोण

0: मेळटा आनी ताचे कडल्यान तूं कितें बरें शिकता, बरी शिकवण, बरी देख, बरी वाट, आनी जो तुका नवी वाट, उजवाडाची वाट दाखयता, ताका तुवें गुरू मानचो. तुजो पयलो गुरू आमी एक गुरू, आध्यात्मीक गुरू म्हणून एक घेतात न्हय, असो आसता अनुग्रह आसता, आमी दिशा दिल्ली, ती दिक्षा दिल्ली आसता किंवा तुमी दिक्षा घेतात, तो आपलो वेगळो गुरू आसता. पूण गुरुतत्व बी म्हणटा पळय ते अशें तुवें खंयच्याय दैवता कडल्यान सुरू जाता. दत्त महाराज तो ताजे तत्व फुडें गुरू की कोण तरी तुका मार्गदर्शक जिवितान जो सापडटा आनी ताका तुवें गुरू मानचो. तशेंच तुवें तुजे गूण इतले अशे गुरुतत्वांतल्यान आयिल्ले करूंक जाय की तुज्याय सानिध्यान येतकच तुवें मार्गदर्शक जाता. ही गोश्टूय खूब बरी अशी म्हाका दिसता.
1: विंदा करंदीकरांची याद, कवितेची याद जाली म्हाका. देता देता देता देणाऱ्याचे हात घ्यावे आणि भिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इतले गुरु, ह्या दोनूय कवितांची म्हाका याद जाता. खूप खूप धन्यवाद सगळ्यांक. तांणी आमकां मुद्दम प्रश्न दिले आणि माया सरदेसाय आमच्या स्टुडिओत इतल्या साध्या सरळ उतरांनी जिणेचे आमकां तत्वज्ञान सांगतात. धन्यवाद माया मॅडम. आणि फुडे वच्च्या पयली तुमच्याच आवडीची ही रचना.

0: कडे म्हणजे ती म्हणतात किती करतं ना आपल्याकडे टोटल सरेंडर करून तुम्ही मागण्या करा किंवा किती तुम्ही कोणाकही एक तिने उदाहरण दिले किती तुम्ही कोणाक दिता टोटल 100% देऊंक जाय तातून फाटी फुडेपण असूक जायना समर्पित वृत्ती म्हाका खूप आवडली म्हणजे सगळ्या हातून म्हणजे तू जर ध्यान करता जाल्यार ते समर्पित जाऊंक जाय तू जेव्हा कोणाकही किती दिता थंय समर्पित जाऊंक जाय म्हणजे ते म्हाका दिसता थंय असे अनकंडिशनल जो वृत्ती असता तशी असू जाय आणि ग्रॅटिट्यूड जो असता न्ही कृतज्ञता असता पण ती 100% असू जाय तातून फाटी फुडे पण आयले न्ही की थंय खंय तरी एक हो जाता खोलगट वातावरण जाता आणि
1: आपल्याक करपाक जाय ते समर्पित
0: समर्पित हय कठीण असे करून करू नका सोपेपणानूच करा पण समर्पित करा म्हणजे हाजेर हांव खूप असं उलोवंक शकना पण ही एक लहानशी तिची म्हाका वो एक तिची जी फिलॉसॉफी असा विच मोटिवेटेड मी
1: होच तुम्ही संदेश आमच्या ऐकप्यांक दिशात तुमच्याकडे उलयताना एक सहज मनात उत्सुकता येईल की तुमका इतले घरचे भरदस्त असे वातावरण मिळेल आणि तुम्ही वाचन हे ते करून तुम्ही साहित्याच्या मळार आपले एक नाव केला आयची पिढी तशी हुशार असा पण वाचन संस्कृती तितली ना तुम्ही किती सांगशात एक टीचर
0: हय ती ना कारण आता टेक्नॉलॉजी आयल्या नवी डिवाइस आयल्या पण तरी पण हांव वाचन ना म्हणना कारण हाजेरूय जे रायटअप्स येतात न्ही ते खूप जण वाचतात आता असे फिजिकली हे पुस्तक घेऊन वाचनासत न्ही पण ताजेरूय वाचतात जे वाचपी असा ताजेर कोविडा वेळार एक उदाहरण सांगपाचे म्हळ्यार म्हणजे मोबायलाचेरूच वाचन खूप झाले रायटअप्स जे येतात बरे बरे येतात फिलॉसॉफी तू तुझे चॉईस असता न्ही तो हे चूज करप काय तो म्हणजे तुका दोन्ही करूंक मेळटा नाजाल्यार एकूच करूंक मेळटा
1: पण आमच्या वेळार कसे आशिले की आम्ही वाचताले
0: पण पुस्तकातले जे वाचप असता ते सामके खाशेले असता आणि तातून जी तुका हाजेर म्हणजे रिटेन जी करपाची जी क्षमता असता ती वृत्ती हाजेरूच चड असता म्हणटा पुस्तकाचे
1: पण म्हाका कित्याक जाता दोतोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणिल्ले की जेव्हा देवळात वचपी रांगो वाचनालयात लागतल्यो तेव्हा आमचा भारत खऱ्या दृष्टीन उदरगतीक पावतलो
0: पण तशा दृष्टीन चारुशिला बाई म्हाका दिसता आमची गोंयची इश्कोलां किंवा भारतीय सुद्धा इश्कोलां इन्स्टिट्यूशन्स लायब्ररी खूप प्राधान्य दिता आणि तू अशो रांगो वाटता म्हणता पण तशो वाढिल्ल्यो हांवें खुबशा शाळांनी पळयला आणि ताजे श्रेय हांव तांकां प्राध्यापकांक त्यांच्या शिक्षकांक तशेंच तांचे ग्रंथ बाल आसात जे तांकांय दिता
1: सो मॅडम तुमची प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकतेन पळोवपाची दृष्टी म्हाका खूप आवडली टेक्नॉलॉजी बदलल्या भुरगीं वाचतात पूण ती मोबायलाचेर वाचतात सगळे ई रिडींग जाला सो फुडें वतना म्हाका आनी एक प्रश्न एक तुमकां विचारपाचो आसा एक बरो शिक्षक समाजाच्या उदरगतीक कसो हातभार लायता तुमच्या
0: नदरेतल्या हय समाजाचे म्हणजे एक भुरगो जो असता न्ही तो एकटोच असो नसता ताजो नेटवर्क असता ताजे बरोबर ताजी पालक असता आवय बापूय असता म्हजे मत की प्रत्येक शिक्षकान एक म्हणजे म्हाका अशें सदांच दिसता एक भुरगो एक आवय बापायचो भुरगो म्हणून पळोवप असता आणि जेन्ना तो आवय बापायचो भुरगो म्हणून जेन्ना तू पळयता तेन्ना तुजो तो दृश्टीकोन वेगळोच जाता म्हणजे त्या आवयपणाचे म्हणजे जे आवयपणाचे फिलींग म्हणजे हांव आवय अशा दृष्टीन म्हणना तो आवयपणाचो फिलींग व कन्सेप्ट झाला तो एका मेल शिक्षकाकूय असूक शकता ते सदांच गरजेचे असा तसो भुरग्याक आपणे आपणावप आणि ताज्यान किती जर तू प्रोत्साहन देऊन ताज्यान जर बदल घालता ट्रान्सफॉर्मेशनान हांव खूप म्हणजे हांव खूप ट्रान्सफॉर्मेशनाचे म्हणजे खूप सकारात्मक हे असा म्हणजे म्हाका दिसता की ट्रान्सफॉर्मेशन हे भुरग्याचे डिग्रीन जाऊ ते पण जाताच
1: माया मॅडम तुमच्या सारखी टीचर सगळ्याकूच मिळू असे हांव मागता एक प्रश्न विचारचो असं दिसता तुम्ही एक शिक्षणाच्या मळार तुमचं लागी लागी 32 वर्षांचा अनुभव तुम्ही शिक्षणाच्या मळार असताना स्वतः लिखाण करतात घर आपली आपलं शिक्षकी पेशा हो कसं सांभाळप जाता आमच्या ऐकूपी बायलांक खूप उत्सुकता असतली ताजी कारण आमकां वेळूच नासता आणि तुम्ही सगळे करतात, शिकवतात.

0: गोंयच्या स्वतंत्रतायेच्या इतिहासात आपली अशी एक खासा सुवात आशिल्ले दोतोर मनोहरराय सरदेसाय हांचे हे गीत. उल्हास बुयाव हांच्या आवाजातले अजरंवर थारिली ही रचना. दोतोर मनोहरराय सरदेसाय हांची धू जाणी आपले शिक्षणाच्या मळार खाशेले नाव केला त्यो माया सरदेसाय आमच्या स्टुडिओत आसात. माया मॅडम, आम्ही उलयताली न्ही ताच्या पहिली, त्यांना तुम्ही सांगले की भुरग्याच्या क्षमतेविषयी केन्नाच दुबाव घेवप ना, ताका केन्नाच अंडर एस्टिमेट करप.
1: बरोबर,
0: या विषयाचेर तुमकां
1: हय बरोबर. म्हाका अशें सदांच दिसलां, म्हणजे हांव आतां प्रिंसिपल एक वर्सभर आशिल्लें न्ही, पूण ताच्या पयली हांव टिचर आशिल्लें. सो टिचर म्हणून जे आसा तो भुरग्यां कडेन म्हजो सदांच संपर्क आयला, आनी खूब फावट म्हजो असो खाशेल्लो तांचे बद्दल, तांचेर जो बाकीच्या सगळ्या वातावरणाचा प्रभाव जाता ते आमकां कळटाले.
0: तुम्ही समजून घेवपाची तांकां एक तुमच्याकडे ताक आशिल्ली,
1: ताक आशिल्ली म्हजे कडेन आशिल्ली, आनी म्हज्या बरोबरची सहकारी वांगडी खूप जाण आशिल्ली तांकांय आसा, कळ्ळें. हांव तेय म्हणटा ते त्या खातीरूय सगळो टोटल जो टीम वर्क आसा न्ही, ताच्या खातीर एका भुरग्याची उदरगत ट्रान्सफॉर्मेशन असता. भुरगो खूप हुशार असता, इंटेलिजंट असता, पूण 11वी 12वी जे असता ती वर्साचे मान पळयत जाल्यार ते खूप क्रिटिकल एज म्हणटा, आणि खरीच ती त्यांना तांकां वेगळ्या दिशेन हाताळचे पडटाच, कित्याक तांच्या घराच्या वातावरणाचो सुद्धा कांयच परिणाम जायना हे म्हाका कळ्ळा. आणि खंयच्याय त्या स्टेटसांतल्यान येऊ तांकां तुजी समजुपाची गरज असताच, ते कॉम्पॅशनेट एटिट्यूड पे असता न्ही. त्या खातीर म्हाका एक न्ही म्हण याद जाता, एक फामाद मनशाची म्हण ती, एक फ्रेंच आर्किटेक्ट ताजी, देर इज नथींग इन अ कॅटरपिलर डेट टेल्स यू डेट इट इज गोईंग टू बी अ बटरफ्लाय.
0: ओके,
1: कळ्ळें न्ही. तू पयली कांयच कोणाचेच तुवें फुडाराचे तुवें उदाहरण तू दिवंक शकना की असो तू जातलो किंवा असो तू जावचो ना, कळ्ळें न्ही. यू हॅव टू गीव अ चान्स टू एव्हरी वन टू ब्लॉसम अँड चेंज अँड ट्रान्सफॉर्म. आणि हा मी आता बटरफ्लाय म्हणला तो ट्रान्सफॉर्म अँड फ्लाय अँड कम आउट विथ फ्लाईंग कलर्स, आणि हे 100% जाता हे निश्चित. तुझी फक्त दृष्टिकोन आणि प्रोत्साहन तांकां चेंज कर, ते तुका तांकां जाय आणि तुका जाय आणि आवय बापायक जाय त्या क्षेत्रान ना उदरगत करू, पूण खंयच्या तरी हातून ते उदरगत करता. आणि आता म्हाका अनुभव आसा न्ही कितले म्हजे भुरगे खंय खंय खंय दे आर एम्प्लॉयड आणि स्वतःच्या आपल्या एंटरप्रेनरशीप घाल्या, व्हडले व्हडले एंटरप्रेनर जाल्या, आणि ते यशस्वी झाला न्ही. फायनली यश जाय आणि म्हणटा तशी बरी मूल्या.
0: आणि जो तुम्ही विश्वास तांचेर दाखोवन त्या विश्वासातल्यान तो भुरगो फुडे सरता, आणि त्यांना एका टिचरीचे समाधान वेगळेच असतं. म्हाका दिसता अशी तुमकां खूप समाधाना मेळ्ळे असतले. हय, आणि आणि तरी तुमच्या हातान म्हाका किती दिसता
1: ट्रस्ट जो असता, विश्वास जेव्हा भुरग्याक कळटा की तू तका विश्वास दाखयता म्हणून त्यांनाच जो बदल घडता
0: आणि तो बांधील उरता,
1: बांधील उरता
0: किंवा तुमच्या वागण्याक.
1: तू ताका पहिलीच मेसेज दिता की तू काय करूंक शकना जाल्यार तो कसो करतलो. आवय बापूय आणि टिचऱ्योय बी, हांवें माझ्या पीटीए मिटिंगेनी हे सांगला की आवय बापूय आणि जर टिचऱ्यो कदाचित टिचऱ्यो चडश्यो, पूण तू काय करचो ना, म्हणजे एक ते किती वाईट हेतून न्हय बऱ्याच हेतून, पूण ती उतरां असता
0: तू कांयच करूंक पावचो ना,
1: पावचो ना
0: सहज येता ती. एक्चुअली तशें म्हणपाचें
1: नासता, पूण ती एक सेन्सिटिव्ह भुरग्याक मेसेज वता. सो ते म्हजे मत की तुका तुजे खूप प्रयत्न करून तुवें पॉझिटिव्ह उलोवंक जाय, जिबेर तुजेर खूप बंधन असू जाय. एक क्लासीन टिचर उलयताना म्हाका दिसता की म्हाका सुद्धा खूप स्ट्रेस असतलो की म्हजे उतर अशाचे तशे पडूंक जायना, त्या एका भुरग्याचेर परिणाम करूंक शकता, कळ्ळें न्ही. जी तुझी वाण

0: ही आसता न्ही,
1: ती बरी,
0: ती सामकी बरी आसता शुद्ध. आनी त्या खातीर म्हाका दिसता न्हय की भुरग्याक प्रोत्साहन दिवप सगळें, पूण वायट फाजील लाड करप ना. फाजील लाड हांवें म्हज्या स्टुडंट्साचे किंवा म्हज्या भुरग्याचे केन्नाच करू ना. हय, म्हणजे हांव सदांच म्हणटालें एक डिसिप्लिना बाबतीन की एथिक्स हे तुमचे सेलेब्रेशन्स किंवा गॅजेट्स कॅन बी ट्रेंडी, पूण एथिक्स अँड व्हॅल्यूज कॅनॉट बी ट्रेंडी. कळ्ळें न्ही, बिकॉज ऑफ दोस एथिक्स अँड व्हॅल्यूज इन्स्टिट्युशन्स थ्राईव्ह न्ही. आज इन्स्टिट्युशन्स म्हणून जे आसा ते ह्याच खातीर आसा न्ही.
1: माया मॅडम, एक प्रश्न विचारचो असा दिसता. तुम्ही एक सफल अशी शिक्षिका, अशा भुरग्यांचे भाग्य जे अशा विचारसरणीची टीचर आतांका मेळ्ळी, एक प्रश्न येता मनात. तुम्ही जर टीचर जाऊन आशिल्ली जाल्यार तुम्ही कोण जाऊ?

0: यादी तुरंत आसतना ते
1: आतां
0: जो आवाट व्हडलो जाता म्हणून म्हाका दिसता शी बिकम्स ऑर ही बिकम्स लार्जर पार्ट ऑफ द एड्युकेशनल सिस्टम.
1: खूब खूब तुमचे हे सांगपाचे म्हाका कौतुक दिसले. एक 3 मिनटां आसात तुमच्या यादीतलो एक यादगार खीण एक शिक्षिका म्हणून.
0: हय, म्हजे यादगार खीण तशे खूब आसा, पूण एक म्हाका एक स्टुडंटा विशीं याद आसा. एक म्हणिल्ले ताणें वाक्य की एक एनएसएस प्रोग्राम ऑफिसर म्हणून आमी ट्रॅकिंगाक गेल्ली एका खंयच्या तरी गांवांत, गोंयच्या गांवांत, मांद्र्या गांवांत. आनी थंय आमी वतना आमी हांव फुडें आशिल्लें आनी म्हज्या फाटल्यान भुरगें आशिल्लें आनी एक भुरगो आशिल्लो आनी तो डोंगर कसो आशिल्लो. सो हांवें म्हळें त्या अमक्याच्या भुरग्याचें नांव घेवन, हांव पडत जाल्यार म्हाका धर. हा त्या भुरग्यान रोखडेंच म्हळें धरपाचो कितें प्रस्न टिचर, हांव तुका पडूंकच दिवचो ना. कळ्ळें न्ही म्हाका ते इतले म्हज्या काळजाक लागले की म्हाका म्हज्या आयुश्यातली ते भितरले खूब जाणां अशें खीण जाल्या, पूण हो एक खीण म्हाका खूब याद उरपाचो. तसोच निमाणे प्राचार्य म्हणून म्हजे एक वर्साचे सेलेब्रेशन, ते गोल्डन ज्युबली सेलेब्रेशन आशिल्ले ताका सगळ्या संस्थेचे, सो सगळ्या सहकारी वांगडीन खूब तांकां प्रोग्राम आयोजन प्रत्येक डिपार्टमेंटाक दिले. सगळ्यांनी सहकार्यान खूब जीव लावन काम केले. सगळो बरो सगळोच शिक्षणीक तांचे एकेडमीक तोल आनी कल्चरल सगळो तोल सांबाळून काम केले, म्हाका बरे रिझल्ट्स दिले. सो आनी भुरग्यांनी बी म्हाका खूब सहकार्य केले. सो हांव म्हणना की म्हजे कितें डिफरन्स जाले, पूण तांचे म्हज्या करियरार तांच्या ह्या वागण्याचो तांचो हो हेतूचो हेतूंचो खूब म्हज्या करियरार खूब हे जालो, म्हणून हांव बऱ्या खिणांचो गुच्छ तांकांच भेटयता.
1: खूप बरे दिसले. प्रत्येकाक आपल्या यशान तुम्ही आसपावून घेतात. 1.5 मिनिट म्हज्या कडेन आसा. वता वता तुमचो संदेश म्हज्या आयकुप्यां खातीर.
0: संदेश म्हणजे एक सगळ्यांनी म्हणजे बऱ्या विचारांची आनी मूल्यांची सदांच आपणे बरी मूल्यां आपणे आपणावंक जाय. एटिट्यूड जो आसा न्ही तो सदांच आपणे बरो दवरचो, सकारात्मक आनी निस्वार्थीपणान काम करत जाल्यार तुका खूब जिवितांत खोस मेळटा. गुरू म्हणून हांवें म्हणा तशें बरेपण जें आसा न्ही, प्रामाणीकपणां, बरेपण, बरो मार्ग, तेच गुरुतत्व.
1: मायाताई धन्यवाद. तुमकां माया मॅडम म्हणटा, मायाताई म्हणटा, तुमकां खूब खूब धन्यवाद. तुमची ही मूल्यांची शिकवण आमच्या सगळ्या आयकुप्यांक खूब मानवली आसतली. धन्यवाद. देव बरें करूं.
0: देव बरें करूं. चारुशिला बाय.
1: FM रेनबोच्या वितरावणीत आणि आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान ही आशिल्ली लायव्ह फोन इन अस्तुरी. आमच्या स्टुडिओत आशिल्ल्यो आमच्यो मुखेल सोयऱ्यो माया सरदेसाय, निवृत्त प्राचार्य, वसंतराव धेंपो हायर सेकंडरी स्कूल ऑफ आर्ट्स सायन्स आणि कॉमर्स, विषय आशिल्लो शिक्षणाच्या मळार. तुमच्या सगळ्यांच्याच वतीन माया मॅडमींक हांव धन्यवाद म्हणीत तुमचो निरोप घेता. नमस्कार. देव बरें करूं. रेनबोची वितरावणी आणि आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. एक वर जाता दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो आमी सहक्षेपीत करता.
2: नमस्कार. आकाशवाणी समाचार के साथ मैं प्रियंका अरोड़ा. संसद के दोनों सदनों की कार्यवाही नीट मुद्दे पर विद्यार्थियों के विरोध प्रदर्शन के दौरान पुलिस की कथित कार्रवाई को लेकर विपक्ष के हंगामे के कारण बाधित हुई. आज सवेरे लोकसभा की कार्यवाही शुरू होने पर अध्यक्ष ओम बिड़ला ने प्रश्नकाल चलाने की कोशिश की तो विपक्षी सदस्यों ने विद्यार्थियों के विरोध प्रदर्शन के दौरान पुलिस की कथित कार्रवाई को लेकर नारेबाजी शुरू कर दी. उन्होंने कहा कि प्रश्नकाल सदस्यों का होता है और सरकार से जवाब मांगना सदस्यों के लिए सबसे महत्वपूर्ण काम है.
3: प्रश्नकाल के बाद इस चर्चा में भाग लीजिए. आप माननीय सदस्यों के हक को नहीं मार सकते, ये तरीका उचित नहीं है. आप अगर सदन को व्यवधान करना चाहते हैं, नियोजित तरीके से गतिरोध पैदा करना चाहते हैं, ये संसदीय परंपराओं के अनुरूप नहीं है.
2: राज्यसभा में भी ऐसी ही स्थिति देखने को मिली. सभापति सीपी राधाकृष्णन ने शून्यकाल शुरू किया. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी सांसद जॉन ब्रिटास ने जेएनयू छात्र संघ की पूर्व अध्यक्ष आयशे घोष के खिलाफ कार्रवाई करने के लिए दिल्ली पुलिस द्वारा पार्टी मुख्यालय में कथित तौर पर घुसने का मुद्दा उठाया. इस पर सदन के नेता जेपी नड्डा ने कहा कि यह कानून व्यवस्था का एक सामान्य मामला है. हालांकि विपक्षी सदस्यों ने अपनी मांग पर जोर देते हुए विरोध जारी रखा, जिसके कारण सभा

हांव अक्षता आनी ह्यो आसात कांय मुखेल खबरो. आयज गुरू पौर्णिमे निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आनी केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी सगळ्यांक परबी दिल्या. समाज शिक्षीत करून समाजाचे परिवर्तन जातले जाल्यार शिक्षकांनी म्हत्वाची भूमिका वठोवपाची पडटली अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलां. भौशीक परिक्षा दुरुस्ती विधेयक 2026 विशींची चर्चा आयज लोकसभेंत परतून सुरू जातली. काल कार्मिक भौशीक कागाळी आनी पेन्शन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी मान्यताय दिवपा खातीर हें विधेयक सभाघरांत मांडलें. संत शिरोमणी गुरू रविदास महाराज हांच्या 150व्या जयंतीच्या निमतान आयज भाजपान देशभरांत श्री गुरू रविदास महाराज समस्त संकल्प अभियान सुरू करपाचें थारायलां. परिक्षा प्रश्नपत्रिका गळती प्रकरणा खातीर पटना उच्च न्यायालयान फास्ट ट्रॅक न्यायालय उभारल्यात. भारताची वट्ट निर्यात 2025-26 वित्तीय वर्सा खातीर 863.1 अब्ज अमेरिकी डॉलरा मेरेन पावल्या. पात्र बायलांक म्हयन्याक 2500 रुपया मजत दिवपा खातीर दिल्ली सरकारान लक्ष्मी येवजणेक मान्यताय दिल्या. चीनान सुरू आशिल्ल्या कॉमनवेल्थ गेम्स ह्या सर्तीन गुलवीर सिंग आनी हरजिंदर कौर हांणी रुप्य पदकां मेळयली. जाल्यार श्रीलंके आड जावपी कसोटी मालिके खातीर काल बीसीसीआयन 15 पांगड्यांची पंगड जाहीर केल्या.

आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेळान आम्ही उलयता. 1:07 जाल्ले आसात. आयकुया कानळ वळा कार्यावळी सुरवेक लोर्ना हांचो आवाज.

अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ। राज्यसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब। नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातल्या 13 आरोपींविरुद्ध सीबीआयकडून दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत गुलवीर सिंगनं पटकावलं रौप्य पदक। आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या 2 दिवसात झालेल्या हिंसाचारात 40 जणांचा मृत्यू। जंतरमंतरवर विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ झाल्यानं लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं। त्यानंतर राज्यसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। सकाळी 11 वाजता लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत पदकं पटकावलेल्या

क्रीडापटूंचं अभिनंदन केलं. त्यानंतर त्यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारताच विरोधकांनी विद्यार्थ्यांवरच्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ घोषणाबाजीला सुरुवात केली. सभापतींनी कामकाज चालवण्याची विनंती करूनही गदारोळ सुरूच राहिल्यानं त्यांनी कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब केलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर स्थगन प्रस्तावाच्या सर्व नोटिसा नाकारल्याची माहिती पीठासीन अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. एक देश एक निवडणूक या विषयावरच्या संयुक्त संसदीय समितीचा कार्यकाळ संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या पहिल्या दिवसापर्यंत वाढवायला लोकसभेनं मंजुरी दिली. सध्या लोकसभेत पेपरफुटीला आळा घालण्यासाठीच्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू आहे. सभागृहाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या चर्चेत भाग घेतला. राज्यसभेच्या कामकाजाची सुरुवात आज कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवून झाली. त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर पुकारला. विद्यार्थी नेता आईशी घोष हिच्यावरच्या पोलिसी कारवाईवरून विरोधकांनी गोंधळ घातल्यानं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. पुन्हा कामकाज सुरू होताच अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास घ्यायचा प्रयत्न केला, पण विरोधकांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयनं काल दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. गुन्हेगारी कट रचणं, फसवणूक, पुरावे नष्ट करणं असे विविध आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं राज्यातील पुणे, लातूरसह राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीत छापे टाकून आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींवर सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले असून हे सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. संपूर्ण देशात आज गुरुपौर्णिमा अतिशय भक्तिभावानं आणि उत्साहात साजरी केली जात आहे. आपल्या जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या आणि ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या गुरूंचं स्मरण करून त्यांच्याप्रती आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते. बौद्ध परंपरेतही गुरुपौर्णिमेला विशेष महत्व आहे. बोधगया इथं ज्ञानप्राप्ती केल्यानंतर भगवान गौतम बुद्ध सारनाथ इथं आले आणि इथंच त्यांनी आपल्या शिष्यांना धर्मोपदेश केला होता. त्यामुळे बौद्ध धर्मीयही आजच्या दिवशी भगवान गौतम बुद्धांची पूजा करून त्यांना अभिवादन करतात. आज देशभरात विविध मंदिरांमध्ये, मठांमध्ये, आश्रमांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये गुरुपूजन केलं जात असून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही जनतेला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला अनन्यसाधारण महत्व असल्याचं त्यांनी संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गुरु हे केवळ ज्ञान देणारे नसतात तर आपल्या शिष्यांमध्ये सकारात्मकता, योग्य विचार आचार देत त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण करत असतात असं प्रधानमंत्री मोदी यांनी समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी नवी दिल्लीतल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून युट्यूब या समाजमाध्यमावरच्या व्हिडिओमधल्या टिप्पणीवरून राजकीय समालोचक टी जी मोहनदास यांच्याविरोधात केरळ पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केला आहे. मोहनदास यांनी पत्रिका या आपल्या युट्यूब चॅनेलवर प्रसारित केलेला व्हिडिओ सार्वजनिक शांतता भंग करणारा आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करणारा असल्याच्या तक्रारीवरून तिरुअनंतपुरम इथल्या सायबर पोलिसांनी FIR दाखल केला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. कोळसा खाण वाटप प्रकरणी माजी प्रधानमंत्री दिवंगत मनमोहन सिंग यांच्याविरोधातला फौजदारी खटला सर्वोच्च न्यायालयानं आज बंद केला आणि त्यांच्याविरोधात जारी करण्यात आलेलं समन्स रद्द केलं. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्य बागची आणि व्ही मोहना यांचा समावेश असलेल्या पीठानं माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग आणि अन्य काही जणांना क्लीन चीट देणारा सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकलं आहे. या प्रकारात पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. याखेरीज भारोत्तोलन स्पर्धेत महिलांच्या 69 किलो वजनी गटात 229 किलो वजन उचलून हरजिंदर कौरनं रौप्य पदक पटकावलं. या पदकासह भारताची पदकसंख्या 12 झाली आहे. यात 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुलवीर सिंग यांचं अभिनंदन

अभिवादन केलं आहे. आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. वाघांचं संरक्षण, त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचं जतन केलं जावं, त्यांची संख्या वाढावी, तसंच वाघाबद्दल समाजात जागरूकता वाढावी या उद्देशानं आज संपूर्ण जगात वाघ दिवस साजरा केला जातो. रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग शहरात नोव्हेंबर 2010 झालेल्या परिषदेत वाघ दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या परिषदेत भारतासह 13 देशांच्या नेत्यांनी 2022 वाघांची संख्या वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं. आज मितीला संपूर्ण जगात मिळून 5,711 वाघ आहेत. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवसानिमित्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वन्यप्रेमींना शुभेच्छा दिल्या आहेत. भारतामध्ये वाघांची संख्या सर्वात अधिक असून अत्याधुनिक पद्धतीनं त्यांचं संरक्षण आणि संवर्धन केलं जात असल्याचं उपराष्ट्रपतींनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. ओदिशामध्ये संततधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून राज्याच्या अनेक भागातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. भद्रक या जिल्ह्याला पुराचा सर्वाधिक फटका बसला असून भंडारी पोखरी आणि धामनगरला मोठा भूभाग पाण्याखाली गेला आहे. अकुआपाडा इथं बैतारणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुरामुळे जाजपूर आणि धामनगर दरम्यानची वाहतूक खंडित झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. राज्यातल्या 8 जिल्ह्यांमधल्या शाळा आज बंद ठेवण्यात आल्या असून प्रशासनानं पूरग्रस्त भागातल्या बचाव कार्याला वेग दिला आहे. राज्याच्या काही भागात आजही मुसळधार पावसाची शक्यता असून सखल आणि पूरप्रवण भागातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. विदर्भ, छत्तीसगड आणि पूर्व मध्य प्रदेशात उद्यापर्यंत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागानं मध्य प्रदेशासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. दिल्ली, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशसाठी पुढले 2 दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून जम्मू काश्मीर, लडाख, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज मुसळधार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये निर्माण झालेल्या असंतोषादरम्यान पाकिस्तानी सैन्यदलानं केलेल्या हिंसाचारात गेल्या 2 दिवसात किमान 40 जण ठार झाले आहेत तर अनेक जण जखमी झाले आहेत. 5 जूनपासून या संघर्षात 100 पेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडल्याचा दावा युनायटेड काश्मीर पीपल्स नॅशनल पार्टीनं केला आहे. संयुक्त राष्ट्र, युरोपीय संघ आणि आंतरराष्ट्रीय समुदायानं इथल्या नागरिकांच्या मदतीसाठी पुढे यावं असं आवाहनही पार्टीनं केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जंतरमंतरवर विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ. राज्यसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातल्या 13 आरोपींविरुद्ध CBIकडून दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत गुलवीर सिंगनं पटकावलं रौप्यपदक. आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या 2 दिवसात झालेल्या हिंसाचारात 40 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 2:03 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

233 अंश मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झची आकाशवाणी पणजे केंद्राच्या माधवीच्या नलावेलान आम्ही उलयता. ऐकपनो एक वर जाऊन 40 मिनिट जाल्ले आसा. जाणून घेऊया आमच्यो ह्या मुखावेल्यो कार्यावळी. आता कार्यावळींची रुपरेषा सांगून जाले उपरांत कांय खिणात आयकुपाक रावा सदा फुली कोंकणी सुगम संगीत. 2 वरांचेर मिड डे न्यूज इन इंग्लीश आणि 2:15 मिड डे न्यूज इन हिंदी तुमकां आयकुपाक मेळटलो. 2:30 हिंदी फिल्म गीत. 3 वरांचेर हिंदीतल्यान उपरांत इंग्लिशीतल्यान खबरो आसतल्यो. 3:10 कोंकणीतल्यान मुखेल खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आनी उपरांत ह्या सभेतल्यान आमी तुमचो निरोप घेतले. सांजवेळचे सभेन बरोबर 5:30 सभेच्या आरंभाक आयकुपाक रावात मराठीतली युववाणी. ह्या कार्यावळीत आयकुपाक रावात बंद मैत्रीचे विमल नाईक हांचे उलोवप आसतले. 6:15 शब्दोली. 6:30 कोंकणीतल्यान राष्ट्रीय खबरो आनी उपरांत कांतारांची कार्यावळ. 7:00 कार्यावळीत आयकुपाक रावात कालिका बापट हांचे कविता वाचन. 7:20 प्रादेशीक खबरो. 7:30 चावडेर कार्यावळीत आज आयकात गोंय फलोत्पादन महामंडळाच्यो येवजण्यो.

0: तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर एफएम रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावो येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा एफएम रेनबोंत सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा. हॅलो गोंयकारा.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या माधव चॅनलावेल्यान आम्ही उलयता. ऐकूया सदाफुली कार्यावळी सुरवेक तन्वी वालावलीकर हांच्या आवाजातले हे गीत.

तन्वी वालावलीकर हांच्या आवाजात आम्ही ऐकलंय श्रीधर कामत यांची गीतरचना. सदाफुली ही कार्यावळ आम्ही ऐकतात. कार्यावळीत आता ह्या उपरांत ऐकूया सिद्धनाथ पुयाम अंतरिष्का फेंडांडेन्स हांचा आवाज, गीत असा जॉन आगियार हांचे.

शर्मिला कश्यप हांच्या आवाजात आम्ही ऐकलें भिकाजी घाणेकर हांची गीतरचना आणि इथल्यान आयजीएमची सदाफुली ही कार्यावळ इथल्यान हांगा सोंपता. आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान आम्ही उलयता. आता बरोबर 2 वरांचेर मिड डे न्यूज इन इंग्लीश आणि 2 वरां 15 मिनटांचेर मिड डे न्यूज इन हिंदी. आता आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान सक्षेपीत करता.

मोहम्मद रफी यांच्या आवाजातल्या हे सुंदर असे गीत आम्ही ऐकलंय. आता ह्या उपरांत ऐकूया अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांच्या जोडावाजात दिल है के मानता नाही ह्या फिल्मातलं गीत.

नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सींग धोरणाच्या खाला 31 जुलै 2024 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर म्हायती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आनी akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2024. येयात सहभागी जायात आनी तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

आशा भोसले यांच्या आवाजात आम्ही ऐकलंय अगर तुम ना होते ह्या फिल्मातले गीत आणि ह्या गीता सांगताकच हिंदी फिल्म गीतांची ही कार्यवळ हंगा सोपता. आकाशवाणी पणजी केंद्राच्या माधय चॅनलावेळेला आम्ही उलयता. आता बरोबर 3 वरांचेर हिंदीतल्यान आणि उपरांत 3 वर जाऊन 5 मिनिटांचेर इंग्लिशीतल्यान खबरो आता आम्ही दिल्ली केंद्रावेळेन सहक्षेपित करता आणि 3 वरां 10 मिनिटांचेर आयकुपाक रावात कोकणीतल्यान मुखेल खबरो आमच्या स्टुडिओतल्यान.

नमस्कार, हांव अक्षता आनी ह्यो आसात कांय मुखेल खबरो. आयज गुरुपौर्णिमे निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आनी केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी सगल्यांक परबी दिल्या. समाजाक शिक्षीत करून समाजाचे परिवर्तन जातले जाल्यार शिक्षकांनी म्हत्वाची भूमिका वाटोवची पडटली अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगले. लोकसभेन भौशीक परिक्षा दुरुस्ती विधेयक 2026 हाचेर विचार आनी मान्यताय दिवपा खातीर परतून चर्चा सुरू जाल्या. आदले प्रधानमंत्री मनमोहन सिंग हांचे आड आशिल्ले कोळसो ब्लॉक वाटपाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयान बंद केला. घरमंत्री अमित शाह हांणी आसामातल्या हुंवाराच्या निवारण कार्याचो नियाळ घेतलो. उपरांत घरमंत्र्यांनी केंद्राकडल्यान पुराय सहकार्याची खात्री दिल्या. परिक्षा प्रश्नपत्रिका गळती प्रकरणा खातीर पटना उच्च न्यायालयान फास्ट ट्रॅक कोर्टा उबारल्यात. भारताची वट्ट निर्यात 2025-26 वित्तीय वर्सा खातीर 863.1 अब्ज अमेरिकी डॉलर मेरेन पावल्या. पात्र बायलांक म्हयन्याक 2500 रुपया मजत दिवपा खातीर दिल्ली सरकारान लक्ष्मी येवजणेक मान्यताय दिल्या. जाल्यार हालीच होर्मुझ समुद्र दुनीतल्या कांय नौदलाच्या जहाजांचेर जाल्ल्या हल्ल्याचो भारतान खर निषेध केला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

233 एक मीटर म्हणजे 1287 किलो हर्ट्झांचेर तुम्ही ऐकत आता आकाशवाणी पणजी केंद्राचं माधई चॅनल. आता दनपारची 3:53 जाल्ले आसात आणि वेळ जातलो असा ह्या सभेतल्यान आता तुमचो निरोप घेवपाचो. आयकुपिनो ह्या वेळार तुम्ही ऐकुपाक शकतात आमच्यो तरेकवार अश्यो कार्यावळी 105.4 MHz म्हळ्यारच आकाशवाणी पणजी केंद्राची FM रेनबो सेवेतल्यो कार्यावळी तुम्ही ऐकुपाक शकतात. तशेंच विविध भारतीच्या विज्ञापन वितरवणी सेवेतल्यो कार्यावळी तुम्ही ऐकुपाक शकतात. परतून मेळूया माधई चॅनलाचेर सांजेच्या 5:30 वरांचेर आमच्या मुखावेल्या सभेन. तो मेरेन आता आमी तुमचो निरोप घेतात. नमस्कार.

नमस्कार. 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झाचेर आमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान उलयता. तशेंच डिजिटल मोडाचेर न्यूज ऑन एअर ह्या एपावेल्यान तुमकां आयकूंक मेळटा आकाशवाणी पणजी. आयकपेलो सांजवेळची 5:30 आनी 25 सेकंद जातात. तुमकां सगळ्यांक येवकार दिवन आमच्या ह्या सांजवेळच्या सभेक आमी आतां आरंभ करता. हे आकाशवाणीचं पणजी केंद्र आहे. सादर करीत आहोत आमच्या असंख्य युवक युवतींसाठी कार्यक्रम युववाणी.

मित्रांनो, आयुष्य आनंद आहे. शरीराच्या मंगल क्षणात आरोग्यात एक आनंद आहे. हा आनंद दुसऱ्याला देण्याने दोन गोष्टी मिळतात, एक ज्ञान व दुसरे प्रेम. आणि हे आम्हाला आमचे गुरुच देऊ शकतात. आज गुरुपौर्णिमा, त्यानिमित्त तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आज ह्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात बंध मैत्रीचे विमल नाईक यांचं भाषण आणि सुंदर असं संगीत. तर कार्यक्रमाची सुरुवात करताना ऐकूया सुंदर असं हे गीत.

0: आणि मित्रांनो, आता ऐकूया बंध मैत्रीचे भाषण विमल नाईक यांचं.
1: बंध मैत्रीचे हा विषय अफाट आहे. अगदी शब्दांच्या पलीकडचा हा प्रत्येकाने अनुभवलेला मैत्रीचा प्रवास आहे. पुराण काळातील श्रीकृष्ण सुदामा यांची मैत्री आपल्या मित्राच्या मुठभर पोह्यांच्या बदल्यात त्याला न मागता धनसंपत्ती देऊन धनाढ्य बनविणारा श्रीकृष्णासारखा मित्र आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे. शिवाय कर्ण दुर्योधनाची मैत्री, राधाकृष्णाची मैत्री, रामायणात जटायूने

मैत्रीसाठी दिलेलं बलिदान, बिभीषणाने रामाशी मैत्री करून भावाशी केलेली प्रतारणा, ही आणि अशी अनेक उदाहरणं आपल्याला पुराणात सापडतात. जगातील सगळ्या बंधनात आणि रक्ताच्या नात्यात सुद्धा मैत्री हे अद्वितीय नातं आहे. मैत्री खूप सुंदर असते. या सुंदर अशा मैत्रीवर माझ्या कवितेची काही कडवी इथं सांगते. ओळखीतून बांधले जाते, मनाच्या गाभाऱ्यात रुजते, असे हे नाते मैत्रीचे आपल्या नकळत जुळते. उन्हात माझ्यासाठी सावली, पावसात माझी छत्री, निखळ आनंद देणारी अशी आपली मैत्री. मैत्री सूर्यासारखी तेजोमयी, मैत्री नदीसारखी आनंददायिनी, मैत्री फुलासारखी फुलणारी, मैत्री नंदादीपासारखी सतत तेवणारी. बंध मैत्रीच्या यावर मी काही खूप बोलायची किंवा सांगायची गरज नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात मैत्री आणि मित्र असतातच, किंवा होऊन गेलेले असतात. अभ्यास, काम, करिअर यामुळे कधी कधी नाती दुरावतात. पण कोणाला मित्र नाहीच, कुणाशी कधी मैत्री झालीच नाही असं कधी होत नाही. मैत्रीचं नातं आपल्याला रक्ताच्या नात्याप्रमाणे जन्मताच मिळालेलं नसतं, तर नंतर आपण ते बनवतो. हे नातं रक्ताचं नसलं तरी याची जागा सरळ हृदयात असते. मैत्रीत कसलीच वचनं घ्यावी किंवा पाळावी लागत नाहीत. मैत्रीत श्रीमंत गरीब, जातपात, कमी जास्त असं काही नसतं. हे एकमेव नातं जे कसलीच बंधनं मानत नाही, ज्याला वयाच्या, जातीच्या, क्षेत्राच्या अशा आणि अजून कसल्या वर्गीकरणाच्या मर्यादा नसतात. मैत्री कोणाशीही असू शकते, ते मग प्राणी असो किंवा निसर्ग. आपण लहान असताना आपल्या घरातील मांजर आणि तिची पिल्ल यांच्याशी मैत्री असते. लहान मुलांना मांजर खूप आवडतात. त्यांच्याशी बोलणं, खेळणं यात त्यांना फार गंमत वाटते. काही मुलांचे आजी आजोबा त्यांचे मित्र असतात. त्यांच्याबरोबर फिरायला जाणं, त्यांच्याकडून गोष्टी ऐकणं, त्यांना आपल्या गमती जमती सांगणं अशी ही मैत्री वयाच्या एका टप्प्यापर्यंत असते. मग शाळेत जाऊ लागल्यावर वर्गातील मुलं मित्र बनतात. त्यांच्याशी भांडणे, रुसवे फुगवे करून सुद्धा परत संगे खाऊ, संगे राहू, हे गीत आपले गाऊ असं गात गात मुलं वरच्या वर्गात जातात. इथं ही मैत्री थोडी मॅच्युअर होते. इथं कुणाला मित्र बनवायचं आणि कुणापासून दूर राहायचं हे शिकवलं समजलं जातं. कॉलेजात गेल्यावर मुलगा मुलगी हा भेद न करता मैत्री केली जाते. इथं काहींची मैत्री प्रेमात बदलते, तर काही मित्र म्हणूनच राहतात. या मैत्रीत जास्त भांडणं होत नाहीत, पण जेलसी नावाची भावना अधूनमधून उद्भवते. त्याची कारणं आपल्यापेक्षा जास्त मार्क्स घेणं, आपल्यापेक्षा सुंदर दिसणं, आपल्यापेक्षा श्रीमंत असणं, पैसे उधळणं, मित्राची गर्लफ्रेंड किंवा मैत्रिणीचा बॉयफ्रेंड असणं हीच युनिव्हर्सल कारणं. कॉलेजमध्ये बनलेले ग्रुप्स जणू आपली दुसरी फॅमिलीज असतात. ग्रुपमध्ये बसून जर्नल कम्प्लीट करणं, ग्रुपमध्ये बंक करणं, पिक्चरला जाणं, फिरायला जाणं, ॲडव्हेंचर ट्राय करणं आणि प्रोजेक्ट कम्प्लीट करताना तर लायब्ररी, कॉलेज, सायबर कॅफे, कॅन्टीन सगळीकडे बरोबर असणं. पण मुलामुलींची मैत्री म्हटल्यावर आजच्या मॉडर्न काळात सुद्धा लोक संशयाने बघतात. त्यांच्या नजरेत आणि मनात दुसरेच विचार भरतात. पण असं प्रत्येक वेळी असतं असं नाही. काहींची खरीच मैत्री असते, अगदी मनापासून. त्यांचं मनमोकळेपणानं बोलणं हे खरंच सोज्वळ असतं. कधी मैत्रीण बहिणीसारखी ओरडते, तर कधी आईसारखी काळजी करते. मित्रसुद्धा वडील आणि भावासारखे काळजी घेतात. हे बरोबर असता यांच्या ग्रुपमधल्या मैत्रिणींची छेड काढण्याची कॉलेजमधल्या कोणत्याच मुलाची हिंमत होत नाही. अगदी चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे. चित्रपट काही समाजाला वगळून निर्माण होत नाहीत, हे समाजाचाच आरसा असतात. या वयातील मैत्रीला आणि मित्रांना जगाची काहीच पर्वा नसते. बनी चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा, ही मैत्रीच त्यांचं जग असते. तेरी मेरी यारी, खड्ड्यात गेली दुनियादारी. चित्रपटांमध्ये मैत्री हा विषय नसतो असं नाहीच. शिवाय मैत्रीवर अनेक मालिकाही दूरचित्रवाणी वाहिन्यांवर लोकप्रिय झाल्या आहेत. जीवनाच्या प्रत्येक एका टप्प्यावर आपल्याला वेगवेगळे मित्र भेटतात. काहींशी तासपुरतीच मैत्री असते, तर काहींशी जीवनभर. खूप वेळा हे मित्र सरप्राईज देतात, एक्सपेक्टेशन नसताना सुद्धा मदत करतात. यांच्याकडे मदत मागावी पण लागत नाही, स्वतःहून मदत करतात. आपल्या मित्राच्या बर्थडेला हक्कानं चल रे पार्टी करूया, किंवा तुझा बर्थडे आम्हाला हवा तसा आम्ही सेलिब्रेट करणार. बर्थडेला आपल्या मित्राला वेगवेगळ्या पद्धतीनं सरप्राईजेस गिफ्ट देणारे मित्र. मित्राचा बर्थडे म्हणजे यांच्यासाठी जणू सणच असतो. यावर्षी राहू दे यार, थोडी कडकी आहे, असं म्हटलं तर मी आहे ना, मी असताना तुला कशाला काळजी, तेरा यार हूं मैं, तुझ्यासाठी काहीही,
माझ्या जागी तू असतास तर हेच केलं असतं ना.

0: मैत्र तुझे माझे नाही असं बोलून आर्थिक मदत करणारे मित्र, आपण खूप प्रगती केली, मॉडर्न झालो, काळाबरोबर हे नातं सुद्धा मॉडर्न झालं, पण बदललं नाही. मित्रांबरोबर अनुभवलेले क्षण आपण आयुष्यभर विसरत नाही. या क्षणापेक्षा अजून मोठा असा आनंददायी कोणताच अनुभव नाही. मित्राबरोबर चालताना अर्ध्या तासाची वाट सुद्धा 5 मिनिटात संपते. दिवस संपला तरी बोलणं संपत नाही. माझे वैयक्तिक अनुभव सांगायला गेले तर माझी पहिली बेस्ट फ्रेंड नम्रता मला 7वीत भेटली. 7वी ते 8वी ही 2 वर्षे आम्ही बरोबर होतो. त्यानंतर तिनं शाळा सोडली. या 2 वर्षातील आमच्या आठवणी अजूनही माझ्या लक्षात आहेत. रिसेस टाइमला तिच्याबरोबर शाळेचं कंपाऊंड ओलांडून शाळेमागच्या कुळाघरात जाऊन फिरणं, पेपर संपल्यावर शाळेच्या मागे चूर्ण करवंद खायला जाणं, याला अनेक वर्ष झाली. तिचं लग्न झालं, मुलगी झाली, पण अजूनही आमची मैत्री तशीच आहे, अगदी पहिल्यासारखी. नंतर जया माझी मैत्रीण बनली. तिच्यासाठी मी तिची पर्सनल डायरीज होते. आपले सगळे सिक्रेट्स ती माझ्याजवळ शेअर करायची. तिच्याबरोबर सकाळी 7 वाजता घराबाहेर पडून संध्याकाळी 5 पर्यंत फोंडा आणि म्हापसा फिरून आलो होतो. ते सुद्धा घरी फसवून की पणजीला जातोय सायन्स सेंटर बघायला म्हणून. नंतर हायर सेकंडरीत असताना संगीता सुतार भेटली. तिची आणि माझी मैत्री संमेलनांना जाता येता झाली. तिच्याबरोबर शिबिरे, संमेलनं, युवा महोत्सव, आकाशवाणीवर रेकॉर्डिंग असे खूप कार्यक्रम केले. त्याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रम आणि इन्स्टिट्यूट मिनेजेस ब्रागांजाचे प्रोग्राम कधीच सोडले नाहीत. हे कार्यक्रम रविवारचे असायचे म्हणून आळस केला नाही की रविवार वाया गेला असंही कधी वाटलं नाही. संध्याकाळी घरी परतताना जेव्हा ती आपल्या बसमध्ये आणि मी आपल्या बसमध्ये बसायचो तेव्हा कोण जाणे का खूप वाईट वाटायचं. जसं कोणी घरचा दूर जाताना वाटतं तसं वाटायचं. अशीच संमेलनं करताना गौतमी जोरलेकर भेटली. आमची मैत्री कधी आणि कशी झाली कळलंच नाही आणि थोड्याच वेळात आम्ही खूप चांगल्या मैत्रिणी बनलो. तिच्याबरोबर सकाळी सकाळी कडाक्याच्या थंडीत खाल्लेली आईस्क्रीम स्टिक अजूनही आठवते आणि त्याचबरोबर लोकांच्या चमत्कारिक नजरा पण आठवतात आणि नकळत ओठांवर स्मित तरळतं. फर्स्ट इयरला असताना स्वाती भेटली. तिला रात्रभर चॅट करायला आवडायचं, पण मी घरी उशिरा पोहोचते आणि मला 11 नंतर जागं राहणं शक्य नाही हे कळल्यावर तिनं रात्री 10 नंतर माझ्याशी चॅट करणं सोडलं. कितीही करावंसं वाटलं तरी केलं नाही. ही तिची हौस मी सुट्टीत भागवली. असं न सांगता न बोलता समजणं मैत्रीतच शक्य आहे. हल्ली लोकांनी आपल्या मोबाईलशीच मैत्री केली आहे. दिवसभर मोबाईलमध्ये हरवलेले आणि सेल्फी क्लिक अँड पोस्ट करणारे लोक जेव्हा मोबाईलची बॅटरी संपते त्यावेळी बेचैन होतात. आणि नेमके याच वेळी जर आपले मित्रमैत्रीण भेटले तर मोबाईलच्या बॅटरीचं टेन्शन विसरून पूर्ण वेळ भरभरून बोलतात, एकमेकांना भेटण्याचे समाधान आनंद अनुभवतात. हा क्षण खूप प्रसन्न वाटतो. पूर्ण वेळ मोबाईलवर असल्यामुळे होणारे डोळे आणि डोकेदुखी होत नाही. उतार वयात मित्रांबरोबर बोलताना होणाऱ्या गमती जमतींमुळे लाफ्टर क्लासला जाण्याची गरजच नाही. मित्रबरोबर असताना डिप्रेशन येत नाही आणि तसाच प्रसंग आला तर महागड्या काउन्सिलरकडे काउन्सिलिंगसाठी जाण्याची गरज नाही. हेच फ्रीमधले काउन्सिलर, ॲडवायझर, सपोर्टर आणि आपली स्ट्रेंथ बनतात. मैत्री या शब्दाबरोबर आपल्या काही भावना जोडलेल्या असतात. कितीही वाईट प्रसंग आला तरी यांच्या चेहऱ्याकडे बघून आणि खांद्यावर असलेल्या यांच्या हातानं कोणत्याही प्रसंगाशी लढण्याची हिंमत मिळते. मैत्रीतील प्रत्येक एक क्षण मुठीतील वाळूसारखा सुटून जातो आणि आठवणी बनून राहतो. या आठवणी मनात घर करून राहतात. कधी आठवलं की हसू येतं आणि अश्रूही. मी माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना सांगू इच्छिते की मिस यू ऑल अलॉट यार. हे मैत्रीचे बंध सर्वांसाठी सदाच घट्ट राहो.
1: बंध मैत्रीचे भाषण आपण ऐकलं विमल नाईक यांचं. मित्रांनो, आज गुरुपौर्णिमा. जो आमच्या जीवनात ज्ञानाचा मळा फुलवतो, अंधार कायमचा दूर करून जीवन प्रकाशमय करतो. जीवनाला चांगलं वळण लावायचं असेल तर जीवन आणि जीवन यशस्वी करायचं असेल तर गुरुशिवाय पर्याय नाही. गुरुशिवाय आपल्याला यथार्थ ज्ञान कोणीच देऊ शकणार नाही. या कलियुगात भगवंताच्या स्थानी दुसरं कोणी असेल तर आमचे गुरु. जोपर्यंत जीवनामध्ये गुरु नाही तोपर्यंत कितीही शिक्षण घेतलं तरी ते अपूर्णच. गुरुमुळे ज्ञान पूर्णत्वास येतं. जोपर्यंत जीवनामध्ये गुरु नाही तोपर्यंत आम्ही कितीही शिकलो

तरी अपूर्णच. आणि जेव्हा पूर्णत्व येतं तेव्हा कितीही हालाकीची परिस्थिती असली, प्रसंग कसोटीचे असले, आनंदाचे असले नाहीतर अपमानाचे असले, तीळ मात्रही आपली श्रद्धा ढळमळीत होत नाही. पण आपण सत्याचे आचरण केलेले पाहिजे. सत्याने गुरुंना हेरावे लागतं, सत्याने गुरुंना स्वीकारावे लागतं, मग कोणत्याही प्रसंगात आपण विचलित होत नाही आणि गुरूंचा आशीर्वाद नित्य आमच्या पाठीवर असतो.

0: आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलवाल्यान उलयता. आता ऐकूया मुखेल खबरो.
1: नमस्कार, हांव अक्षता, ही आसात कांय मुखेल खबरो. राज्यसभेन राष्ट्रीय सन्मानाचेर अपमान आडावप दुरुस्ती विधेयक 2026 संमत केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फुडल्या म्हयन्याच्या 2 तारखेर द्रव्यांच्या दुरुपयोग आड विकसित भारत संकल्प अभियाना खातीर नशामुक्त युवा मोहीम सुरू करतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आयज भारतीय पारंपारीक कलाकारांच्या पंगडांची भेट घेतली. गृह राज्यमंत्री नित्यानंद राय हांणी आयज लोकसभेन जल्म आनी मरणांची नोंदणी दुरुस्ती विधेयक 2026 मांडल्या. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी संवसारीक वाघ दिसा निमतान सगळ्यांक परबी भेटयल्या. पाकिस्तान व्याप्त जम्मू काश्मीरांत अशांतताय वाडत आशिल्ल्यान कांय वाठारांनी पाकिस्तानी सैन्यांनी फारपेट केल्ल्यान 40 वयर नागरिकांक मरण आयले आनी कांय जाण जखमी झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी आसामाचे मुख्यमंत्री डॉ हिमंत बिस्वा सर्मा हांचे कडेन उलयतना आसामातल्या विध्वंसक हुंवाराच्या उपरांत चालू आशिल्ल्या आदार यत्नांचेर नियाळ घेतलो. त्रिपुरांत आदिवासी तरणाट्यां खातीर आधुनिक निवासी कुशळताय विकास आनी रोजगार केंद्र स्थापन करपाचो उलो राज्यसभा खासदार राजा भट्टाचार्जी हांणी केंद्राक केला. एक राष्ट्र एक वेंचणूक संबंधीत कायद्याची तपासणी करपी संयुक्त संसदीय समितीचो कार्यकाळ संसदेचे शिंयाळ्या अधिवेशन 2026 निमण्या सप्तकाच्या पहिल्या दिसा मेरेन लोकसभेन

7:30 चावडेर हातून गोय फलोत्पादन महामंडळाच्यो येवजण्यो ह्याविशी दत्तप्रसाद देवस्थळी हांणी दिल्ली माहिती आसतली. 8:50 पार्लिमेंट रिव्ह्यू ही कार्यावळ आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपित करतली.

आणि रचित सावरांचे ऐकंगवात मराठी नाटक नाना नानीची चाळ मुरुपी नलिनी देशपांडे आणि आकाशवाणी खाती सादर करतले डॉक्टर साईश देशपांडे।

8:50 हिंदी फिल्मगीत कार्यावळ चित्रसंगीत मराठी गीत आम्ही तुमच्या खातीर घेऊन येतले 9:30 आणि 10:05 आस्वाद घेऊयात कातारांचा.

रातचे 8:15 पार्लिमेंटरी रिव्यू ही कार्यावळ दिल्ली केंद्रावेळेन आमी सहक्षेपित करतले. रातच्या 9:15 स्पॉटलाइट 9:30 करंट अफेअर्स ह्या कार्यावळी आमी दिल्ली केंद्रावेळेन सहक्षेपित करतले. ताच्या मजगती 8:30 कलात्मक गोंय ही वायरी तुमकां आयकूंक मेळटली. फाल्यां हाचो 18 वांटो तुमकां आयकूंक मेळटलो. आनी रातच्या 10:00 शास्त्रीय संगीताची कार्यावळ हातूंत उस्ताद विलायत हुसेन खां हांच्या गायनान राग गौड मल्हार आनी 10:30 कर्नाटक शास्त्रीय संगीताची कार्यावळ हातूंत विद्वान यू श्रीनिवास हांचे मँडोलीन वादन तुमकां आयकूंक मेळटले. ताणें वाजयलो राग अबेरी ह्या कार्यावळीन ते सादर करतले.

आणि आता सांगता 105.4 मेघाहर्ट्झच्या आकाशवाणी पुणे केंद्राच्या एफ एम रेनबो सेवेतील कार्यावळी सध्या चालू असा रेनबो सांजची कार्यावळ फोन इन चित्ररंजन कार्यावळ अहमदाबाद 7:10 8:00 कातारा 8:30 पोलण्या हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ सदाबहार ऐकवनो रातचे 9 ते सभा सोपसर तुमका ऐकू मेळटल्यो पश्चिमी संगीताची कार्यावळी हातूर 9 अहमदाबाद प्रायोजित कार्यावळ पिलार ऑफ फायर वॉट्स हॉट ही कार्यावळ 9:30 10:05 पश्चिमी संगीताची कार्यावळ फोन इन रिक्वेस्ट प्रोग्राम तुमका ऐकू मेळटलो आणि 11:10 द फील गुड अवर्स ही कार्यावळ तर ही आशिल्ल्यो 105.4 मेघाहर्ट्झचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ एम रेनबो सेवेतल्यो कार्यावळी कार्यावळीची रूपरेषा तुम्ही ऐकली आमची फुडली कार्यावळ रोकडीच आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावेल्यान आम्ही उलयता आता ऐकूया शब्दुली कार्यावळीच्या सुरवेक अपर्णा मयेकरांच्या आवाजान हे गीत ऐकूया

ऐकुनो संगीता देशप्रभू आणि फ्रान्सिस अँथोनी यांच्या आवाजात दोतोर भिकाजी खाणेकरांची रचना तुम्ही ऐकली आणि या गीताक संगीत दिले पंडित सोमनाथ चारी यांनी.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेवचंद लावलेला आम्ही उलयता आता बरोबर 7:30 ऐकूया कोकणीतल्या राष्ट्रीय खबरो.
1: नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी अक्षता बोडके तुमका राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयतारा विकसीत भारता खातीर नशामुक्त युवा मोहीम सुरू करतले. युवा वेव्हार आणि खेळा मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी आयज उक्तावण सुवाळ्याक 1 कोटी वयर सहभागी हाजीर रावपाची माहिती दिली. तांणी कार्यावळी वेळार सहभागी नशामुक्त प्रतिज्ञा घेतली अशें सांगले. विकसीत भारता खातीर नशामुक्त युवा मोहीम ही देशभरांतली 100 सप्तकां चलपी जनभागीदारी चळवळ आसतली, जाचो हेतू तरणाट्यांक द्रव्यांचो दुरुपयोग पासून पयस रावपाक प्रोत्साहन दिवपाचो आसा. तातूंत सप्तकी आयतारा तरणाट्यांच्या फुडारपणाखाला जागृताय मोहीम, समाजीक रॅली, नशामुक्त प्रतिज्ञा घेवप हांचो आस्पाव आसतलो. वाघ संवर्धन म्हळ्यार फकत एकेच जातीची राखण करप न्हय, तर पुराय पर्यावरण वेवस्थेची राखण करप आनी सैमाकडेन आशिल्लो भारताचो संबंध तिगोवन दवरप अशें पर्यावरण रान आनी हवामान बदल मंत्री डॉ भूपेंद्र यादव हांणी आयज सांगले. सैमाक फकत पर्यटन थळ म्हणून पळोवचें न्हय, तर शांततायेचो स्तोत्र आनी मनशाच्या जिविताचो एक म्हत्वाचो भाग म्हणून पळोवचो अशें मंत्री यादव हांणी स्पश्ट केलें. तांणी नवी दिल्लीत संवसारीक वाघ दिसा निमतान लोकांक मार्गदर्शन केलें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला फाटल्या दशकांत देशांतल्या संवर्धनाचेर केल्ल्या कामगिरीचेर भर दितना मंत्री यादव हांणी भारतांतली वाघांची संख्या 2226 आशिल्ली ती 3600 वयर जाल्या अशें सांगलें.
2: जो टाइगर पॉपुलेशन 2226 थी वो बढ़कर 3600 से ज्यादा हुई. 2014 में 47 टाइगर रिजर्व्स होते थे, उनकी संख्या बढ़कर भी 58 हुई है. एलिफेंट रिजर्व्स की संख्या जो 28 होती थी वो भी पिछले 10 वर्षों में बढ़कर के 32 हुई है. डेजिग्नेटेड रामसर साइट्स की संख्या 26 थी जो बढ़कर के अब 100 हो गई है.
1: राज्यसभेन राष्ट्रीय सन्मानाचेर अपमान अडावपाच्या दुरुस्ती विधेयक 2026 संमत केला. विधेयकाचेर जाल्ले चर्चेक जाप दितना गृह राज्यमंत्री नित्यानंद राय हांणी विधेयकांतली दुरुस्ती फकत कायदेशीर बदल विशी न्हय अशें सांगला. भारताकडेन आशिल्ली सामुहीक वचनबद्धताय, राष्ट्रीय चैतन्य, सांस्कृतीक दायज आनी स्वातंत्र्य संघर्षाचे आदर्श दिसून येता अशें तांणी सांगले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी आसामाचे मुख्यमंत्री डॉ हिमंत विश्व शर्मा हांच्या कडेन उलयतना आसामातल्या विध्वंसक हुंवाराच्या उपरांत चालू आशिल्ल्या आधार यत्नांचेर नियाळ घेतलो. केंद्रीय मंत्री अमित शाह हांणी परिस्थितीची चौकशी केली आनी हुंवारान त्रास जाल्ल्या वाठारांनी मजत, जिर्णोद्धर आनी पुनर्बांदणी खातीर भारत सरकार गरजेची सगळी मजत दितले अशें आश्वासन दिले. ह्या कठीण काळांत केंद्र सरकाराच्या सगळी कृत्य आणि साधना आसामाच्या लोकांच्या समर्थनान आसा असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगले. पाकिस्तानाच्या बेकायदेशीर कब्जो केल्ल्या वाठारा सयत जम्मू काश्मीर आणि लडाख हे पुराय केंद्रीय प्रदेश भारताचे अभिन्न भाग आसा असे विदेश वेव्हार मंत्रालयान सांगला. पाकिस्तान व्याप्त वाठारांत चालू आशिल्ल्या वेचणुकेक फकत पाकिस्तानान आपलो बेकायदेशीर वेवसाय करपाचो आनी ह्या वाठारांतल्या गंभीर मानवी हक्कांचे उल्लंघन वयल्यान लक्ष वळोवपाचो प्रसाधनाचो यत्न आसा अशें मंत्रालयान तथ्य तपासणी केंद्रान कळयला. आदले प्रधानमंत्री मनमोहन सिंग हांणी कोळसो ब्लॉक वाटपाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयान बिरेस्तारा गुन्यांवकारी केस बंद केली. मुखेल न्यायाधीश सूर्यकांत आनी न्यायाधीश जॉयमल्य बागची आनी व्ही मोहन हांच्या खंडपीठान आदल्या प्रधानमंत्री आनी हेरांक निरअपराधी मानून केंद्रीय चौकशी विभागाचो बंदी अहवाल मान्य केलो. ग्लास्कोन चालू आशिल्ल्या राष्ट्रकुल खेळा 2026 सर्तीन गुलवीर सिंग हांणी रुपया पदक मेळून दादल्यांच्या 10,000 मीटर सर्तीन पदक जिखपी पयलो भारतीय खेळगडो जावन इतिहास रचलो. तशेंच बायलांच्या 69 किलो वजन उखलपाच्या सर्तीन हरजिंदर कौरान रुपया पदक जोडले. ह्या निमतान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आनी उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी परबी भेटयली. मजगती लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हांणी गुलवीर सिंग आनी हरजिंदर कौर हांका परबी भेटयल्या.

0: आयक न्हू, बायल मनशाची जीण दादल्याच्या आयुष्यान कितली म्हत्वाची हे तुम्ही ऐकले आसले. विल्मिक्स हांच्या आवाजान हे आशिल्ले बायलेक लागोन हे गीत तुम्ही ऐकतात. कातारांची कार्यावळ आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनला वेल्यान.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

ऐकनो जोसेफ फर्नांडीस हांच्या आवाजान हे गीत तुम्ही ऐकलें, एक सुंदर चेडूं, आणि या सांगता गायची कातारांची कार्यावळ हांगा सोंपता.

हे आकाशवाणीचं पणजी केंद्र आहे. श्रोते हो, सादर करीत आहोत तिन्ही सांजा हा कार्यक्रम.

दिनी सांजा ह्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. श्रोते हो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात कविता वाचन कालिका बापट यांचं. कार्यक्रमाची सुरुवात करूया एका सुंदरशा गीतानं.

0: श्रोते हो या सुंदर गीतानंद रात ऐकूया कविता वाचन कालिका बापट यांचं.
1: मी बावरी राधाळले मन मनात निळाई निळाईत कान्हा कान्हा राधेला न्याहाळी. राधाळले मन मनात निळाई निळाईत कान्हा कान्हा राधेला न्याहाळी. राधा विसरली भान राधा विसरली भान मन जाले गे बेभान निळावल्या कृष्ण डोही कालिका मी बावरी कालिका मी बावरी. वेलीवर एखादेच फुल उमलावे त्यातून दरवळणारा गंध चोहीकडे पसरावा तरीही तो गंध त्या फुलापासून वेगळा करू शकतो का आपण? आपण वेगळे नाहीच मुळे. आपण द्वैतापासून कोसो दूर आहोत याची जाणीव अनेकदा तूच तर करून दिलेस. तरीही कधी कधी आपल्या असण्याचे भान हरपावे आपण कोण असा प्रश्न पडावा तशा तुझ्या निळाशार आठवणी पाजळतात आपसुकच. आणि थेंबांचे तळे मोहरू लागते बहरू लागते आभाळ फुलांनी. तुझ्या असण्याची जाणीव अनुभवलीत मी कित्येकदा अशा गार गारव्यातल्या थंडीत हळूच स्पर्शून जाणारा वारा सांगून जातो तुझ्या असण्याची वार्ता. आजही प्राजक्त तळी पडलेला विरही फुलांचा सडा मलाच सांगतो तू आहेच या फुलांच्या गंधकोशी. दुसरी कविता हे हृदया. सागरा एवढं मन तुझं आभाळा एवढं स्वप्न माझं. सागरा एवढं मन तुझं आभाळा एवढं स्वप्न माझं. गुलकेशरी गुलनक्षीने चितारलेलं आशा आकांक्षा अपेक्षांचं बळ मोठं. आशा आकांक्षा अपेक्षांचं बळ मोठं. तुझं माझं नातं मात्र जगा वेगळं अगदी आगळं वेगळं. मुठीत सामावलेल्या तुझ्या विशालतेचं भान मला आहे ग. मुठीत सामावलेल्या तुझ्या विशालतेचं भान मला आहे ग. म्हणूनच सांगते हे हृदया कधी पुसून नको टाकूस माझ्या प्रियाचं नाव कोरलेलं माझ्या प्रियाचं नाव कोरलेलं. माझ्या असण्याची वार्ता तुझ्यापर्यंत नेणारा मोहमयी मोगरा कधीतरी माझ्या दारी ओसंडून मोहरतो. त्या मोगऱ्याच्या कळीला मी अनेकदा विचारते भेटून आलीस का ग. तिला लाजता येत नाही तिला गुपित लपवता येत नाही माझ्यासारखं. मग मलाच विलगून जशा सानुल्या मुली एकमेकींच्या कानात कुजबुजाव्या तशा ती कुजबुजू लागते प्रेमाचे अंतर शिंपीत बहरून जाते आणि म्हणते तू येच तू येच तू येच शिंपीन चांदण.

मी तुझ्यासाठी, तू येच शिंपीन चांदणी तुझ्यासाठी, तू येच नाचेल मोर मनात, तू येच रात्राणी फुलेल अंगणात, तू येच रात्राणी फुलेल अंगणात, तू येच पैंजण वाजतील पायात, आणि तू येच पडेन मी पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात, पडेन मी पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात. किती तरल असतात या प्रेमभावना, सहजच स्फुरू लागतात गाणी ओठावर, ना भान कचले फक्त ओठावर स्फुरलेली गाणी प्रेमाच्या गुजगोष्टी अलगच सांगून जातात. तुला वाटत असेल अशा आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलणारी मी, अशा स्वप्नांच्या दुनियेत रमणारी मी तुला कधीचीच विसरून गेली असेन. जसा फुलातला गंध वेगळा नाही करता येत, जसा मधातला गोडवा अलग नाही करता येत, तशीच असते भक्ती, तसेच असते प्रेम, हे तुला का मी सांगावे. जरा विचार मनाला तुझ्या, मी आहे तरी कुठे, या इथे मनात तू, या इथे मनात तू, तूच तू, तूच तू, त्या तिथे हृदयी तुझ्या मीच ना राहते. या इथे मनात तू, तूच तू, तूच तू, त्या तिथे हृदयी तुझ्या मीच ना राहते. चंद्र मागितला तू, चंद्र मागितला तू, मी मुक्त हस्ते अर्पिला. चंद्र मागितला तू, मी मुक्त हस्ते अर्पिला, चांदण्यात त्या तिथे मीच ना हासते. चांदण्यात त्या तिथे मीच ना हासते. कधी वाटलेच पहावे मला, तर तुझ्या खिडकीत डोकावणाऱ्या त्या चंद्राकडे पहा. बनून येईन चांदणे, बनून येईन सौख्य शिंपीन तुझ्या दारी. कधी वाटलेच भेटावे मला, तुळस तुझ्या अंगणातली, त्यातच मी भक्तिरूपी मंजिरी बनून बसते. अद्वैत प्रीतीची साक्ष म्हणजे तू नि मी, तू हृदय आणि तुझे मी बावरे मन. तू तटस्थ अखंड योगी पुरुषासम आणि मी जराशी चंचल सहज व्यक्त होणारी. म्हणूनच सांगावेसे वाटते आपली सोबत अनंत जन्मींची अखंड अशी. तू कवितेत असतोस, त्यातील प्रत्येक ओळीत तू दिसतोस. शब्दांचाही कहर झाला, शब्दांचाही कहर झाला, त्यातही तूच. विरहिणीच्या एकतारीमधील स्वरामध्येही मिसळून जातोस. वेदनांची कट्यार जहाल, त्यातही तूच. फुलामधला पराग, त्यातील मधुकणही. मधाळ बोल रसाळ जहर, त्यातही तूच. तू कवितेत असतोस, त्यातील प्रत्येक ओळीत तू दिसतोस. तू कुठे नाहीस सांग बर, की मलाच दिसतोस तू जळीस्थळी. मिरेला का दिसायचा वृंदावनच्या प्रेमघाटावर, राधेलाही दिसायचास यमुनेच्या प्रेमतीरावर. मला तर तू माझ्या प्रत्येक कवितेत दिसतोस. काव्य फुलांचा गंध तुझ्यापर्यंत दरवळतो, त्या गंधातही तूच दिसतोस. मग सांग कुठे कुठे नाहीस तू, सांग बर कुठे कुठे नाहीस तू. तिथे तिथे शोधीन तुला, तुझ्या अस्तित्वाचे अवकाश निर्माण करीन, तिथे तिथे पाहीन तुला. सांग बर कुठे कुठे नाहीस तू, तिथे तिथे शोधीन तुला, तुझ्या अस्तित्वाचे अवकाश निर्माण करीन, तिथे तिथे पाहीन तुला. असं म्हणतात भावना व्यक्त होण्यासाठीच असतात. तुला त्या नाही कळत, हा माझा गुन्हा नव्हे, ते तुझेच अपयश नव्हे का? तुला मी कळावी किंवा मला तू कळावा, यात काही दिव्य असे नाही. तू आहेसच आणि मीही, एवढीच ती जाणीव भावनांच्या हिंदोळ्यावर झुलणारी. असं म्हणतात भावनांना मर्यादांच्या बंधनात अडकवून ठेवल्यास घुसमट घुसमट होते मनाची. कवितेचं नाव आहे घुसमट घुसमट होते मनाची. भावनांना मर्यादांच्या बंधनात अडकवून ठेवल्यास घुसमट घुसमट होते मनाची, आणि जीव जीवाचा होतो कोंडमारा. अंतरंगावर उठतात आसूड आणि होते लाही लाही. अंतरंगावर उठतात आसूड आणि होते लाही लाही. हृदय होते रक्तबंबाळ आणि वाहू लागतात पाट वेदनांचे डोळ्यावाटे. अव्यक्त भावना सांगतात व्यथा मनाची, अव्यक्त भावना सांगतात व्यथा मनाची, घुसमटलेल्या जीवनाची, घुसमटलेल्या जीवनाची. अनेकदा माझा मलाच प्रश्न सतावू लागतो,

तुला मी शोधी तरी कुठे? असं द्वैत रेंगाळू लागलं अवतीभवती की मग माझ्यातल्या तुला विसरून जाते मी. तू दिसत नसतोस, जे जे आहे त्यात तुला पाहू लागते. तू नसतोच, ना भास ना आभास, की तू नाहीसच. सांग बरं, सांग बरं, तू कुठे आहेस? मनात मी, चित्तात मी, मनात मी, चित्तात मी, तुझ्या ध्यानात मी, स्वप्नात मी, काव्यात मी, तुझ्या रंगात मी, विश्वात मी, हृदयात मी. मनात मी, चित्तात मी, तुझ्या ध्यानात मी, स्वप्नात मी, काव्यात मी, तुझ्या रंगात मी, विश्वात मी, हृदयात मी. सांग बरं, तू कुठे आहेस? हा असा आभासी खेळ, तुला शोधण्याचा, तुला भेटण्याच्या निमित्ते रंगलेला मेळ. तू कोण आहेस? तू कृष्ण आहेस? माझ्याभोवती रिंगाळणारा धुंद मोगरा का तू? कि भावभक्तीच्या गंधाने मोहरलेला प्राजक्त तरू? तू आहेस तरी कोण? तू म्हणजे नुसता कहर, तू म्हणजे नुसता कहर, पानोपानी जसा धुंद फुलांचा बहर. तू म्हणजे नुसता कहर, पानोपानी जसा धुंद फुलांचा बहर. तू म्हणजे पहाटेचं गोड स्वप्न, चैतन्याने भारलेलं. तू म्हणजे तूच, तू म्हणजे तूच, आणि तू म्हणजे मीही, तू म्हणजे मीही. काही असो देत, तू कृष्ण आहेस. मिरेच्या भक्तीत रमणारा, राधेच्या प्रेमात दंगणारा, कवी जयदेवांना भक्तिरूपाने नादावणारा गीत गोविंद तू. माझ्या मनाभोवती भ्रमरासम गुंजारव करणारा तू माझा प्रियकरच असला तरीही तू कृष्णच आहेस. तू कृष्णच आहेस हे कधीचेच मानले आहे मी. कधी तू सांजवेळी क्षितिजावर गुलकेशरी रंग उधळत येतोस, तर कधी तुझ्या निळाईत लपेटलेली वेळी स्वप्ने मला दान करून जातोस. मी ठरवते अनेकदा, तुला विचारणार नाही की तू कोण आहेस. चैतन्य रूपाने माझ्यात सदैव राहणारा तू, तुला मी न्याहाळते आत्मस्वरूपात. मग तू, तू आणि मी हे द्वैत नसावेच मुळी, म्हणूनच तू आणि मी आपण आहोत हेच सत्य आत्मिक सुख देणारा आहे. तू आहेस, तू आहेसच हे सर्वस्वी सत्य आहे. म्हणूनच जाता जाता एवढंच म्हणेन, कधी वाटले जर भेटावे, येऊन जा येऊन जा, या हृदयीचे दार मोकळे, तुझ्याच साठी तुझ्याच साठी.

0: रजिस्टर करें pmsuryaghar.gov.in पर।
1: अने आता ऐकूया प्रादेशिक खबरो। नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी प्राप्ती गावकर तुमका प्रादेशिक खबरो दिता। ह्यो आसात काय मुखेल खबरो। राष्ट्रीय जनरीक दस्तावेज नोंदणी पद्दती खाला जायत्या सुवातींनी नोंदणी सुरू करपी गोंय हे तिसरे राज्य जालां अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हणला। गोंय विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 31 ऑगस्ट, 1 सप्टेंबर आणि 2 सप्टेंबर असे 3 दीस चलतले अधिवेशन आपोवपी समन्स राज्यपालांनी जारी केला। नव्या नुस्तेमारी हंगामाची तयारी कुटबण जेटीचेर पुरायपणान सुरू जाल्या। शेनवारा सावन नुस्तेमारी सुरू जातली। आता पुराय खबरो। एनजीडीआरएस म्हळ्यार राष्ट्रीय जनरीक दस्तावेज नोंदणी पद्दती खाला एनीव्हेअर नोंदणी पद्दत लागू करपी गोंय हे भारतातले तिसरे राज्य जालां अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगले। तंत्रज्ञानाचेर चलपी उपक्रम, मालमत्तेची नोंदणी चड पारदर्शक, कार्यक्षम आणि नागरिकांखातीर सोपी करता। जिल्ह्यातल्या खंयच्याय कार्यालयात कागदपत्र नोंदणी करपाक परवानगी दिता असं ताणी सांगले। या सुधारणेक लागून प्रवास आणि वाट पळोवपाचो वेळ उणो जातलो अशी अपेक्षा असा। खास करून वरिष्ठ नागरिक, अनिवासी भारतीय आणि राज्याभायल्या भोवणेकारांक तशेंच वेवसाय करप्यांक आणि डिजिटल प्रशासनाक चालना मेळटली। समाजाक शिक्षित करून समाजाचे परिवर्तन जातले जाल्यार शिक्षकांनी महत्वाची भूमिका वठोवची पडटली असे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगले। गोवा राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण मंडळान घडून हाडिल्ल्या गोवा शिक्षा समागम 2024 या कार्यावळीचे उक्तावण केल्या उपरांत ते उलयताले।
2: वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन अजूनही बी स्कुलातल्यान वेस्ट कलेक्शन करपाचे काम हे अजूनही सुरू असा। तातूंतल्यान खूप बऱ्यो प्रॅक्टिसीस आज गोंयात जाता। नॉट ओन्ली द सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट बट बायोमेडिकल वेस्ट, हॅझार्डस वेस्ट आणि आता इन फ्युचर फॉर द ई वेस्ट। म्हणजे आता त्या 28 ऑगस्टाक आम्ही गोयातलो सगळो ई वेस्ट ऑर्गनायझड पद्धतीत म्हणजे तोय बी ट्रीट करतले। इन फ्युचर गोवा विल बी वन ऑफ द बेस्ट प्रॅक्टिसिंग इन द वेस्ट मॅनेजमेंट अशी स्टेट असू शकता।
1: ही कार्यावळ आयज दोना पावलाच्या लोकभवनात झाली। टेक्नीक कितली मुखार वचू पूण खंयची टेक्नॉलॉजी शिक्षकांचे महत्व उणे करूंक शकना असं ताणी सांगले। विद्यार्थ्यांक शिक्षित करता असतानाच तांची राष्ट्रभावना जागृत दवरपाक यत्न जावपाक जाय असं मुखेलमंत्र्यांनी म्हणला। या कार्यावळीच्या उक्तावण सुवाळ्यात शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकार, उच्च शिक्षण संचालक भूषण सावयकार, शिक्षण संचालक शैलेश झिंगळे, गोवा राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण मंडळाचे संचालक मेघना शेटगावकर आणि हेर मानेस्त हजर आशिल्ले। गोय विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 31 ऑगस्ट, 1 सप्टेंबर आणि 2 सप्टेंबर अशा 3 दीस चलतले अधिवेशन आपोवपी समन्स राज्यपालांनी जारी केला। 31 ऑगस्टाक सकाळी 11:30 वरांचेर सभाघराचे कामकाज सुरू जातले। अधिवेशनाची पुराय कार्यावळ कामकाज सल्लागार समितीच्या बसकेंत थारतली। विधानसभेचो कार्यकाळ सोपपाक आयल्यान या कार्यकाळातले हे निमणे अधिवेशन आसपाची शक्यताय आसा। नवो नुस्तेमारी हंगाम सुरू जावंक फकत 3 दीस उणे आसात। दक्षिण गोयातल्या कुटबण जेटीचेर नव्या हंगामाची तयारी निमाण्या पावंड्यार पावल्या। मजगती नुस्त्याचे उत्पादन वाढोवपाक आणि दर्यातली नुस्ते संपत्ती तिगून उरपाची खात्री करपा खातीर वर्सुकी नुस्तेमारी बंदी 60 दिसांवयल्यान 90 दिसांमेरेन वाढोवची अशी मागणी नुस्तेकारांनी परत एक फावट केल्या। बंदी काळ वाढोवपाचो सरकारान गंभीरतायेन विचार करचो, जाका लागून नुस्त्याच्या साठ्यांक प्रजनन करपाक चड वेळ मेळटलो असे नुस्तेकार वासुदेव केरकार हांणी मागला। पूण सध्याच्या अनिश्चित हवामानाक लागून आणि अनिश्चित पावसाक लागून येवपी हंगामात नुस्त्याच्या उत्पादनाचेर परिणाम जावं येता असोय हुस्कोय ताणी उक्तायला। 25 जुलय सावन नुस्तेमारी कामगारांक वैजकी तपासणी शिबीर सुरू आसा। आता मेरेन सुमार 150 कामगारांची भलायकी तपासणी जाल्या असे डॉ चैताली शिरोडकर हांणी सांगले। तशेंच हंगामा पयलीचे तयारेचो एक भाग म्हण बोटी मालकांक वैजकी किट वाटल्यात अशी माहिती ताणी दिली। ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी आयकतात।

0: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
1: आता मुखावेलो खबरो. उत्तर गोय जिल्हो मिनरल फाउंडेशनान उत्तर गोयात खण उद्देग पिडीत वाठारात अंमलबजावणी करपात येवपी वेगवेगळ्या उपक्रमाविशी जागृताय करपा खातीर साखळी नगरपालिका सभाघरात कार्यावळ आयोजित केल्ली. दोतोर सचिन तेंडुलकार हांणी गोयात खण उद्देग पिडीत वाठारात राबोवपात येवपी उपक्रम आनी येवजण्यांची म्हायती दिली. ह्या वेळार उलयताना दोतोर सचिन तेंडुलकार हांणी स्वयंपूर्ण मित्रांक आपल्या संबंधित गावच्या विकासा खातीर आवश्यक आशिल्ल्यो गरजो लक्षात घेवन विकास प्रक्रियेत सहभागी जावपाची मागणी केल्या. गावच्या विकासा खातीर प्रस्ताव तयार करून जिल्हो मिनरल फाउंडेशनाक सादर करपाक तांणी सांगला. खण उद्देग पिडीत वाठारातल्या लोकांक विश्वासात घेवन विकास प्रकल्प आणि येवजण्यांचे प्रस्ताव तयार करून तांची अंमलबजावणी करपाक फाउंडेशनाक सहकार्य करपाची तांणी मागणी केल्या. गुरुपुनव हो भारतीय संस्कृतायेतलो एक सामको पवित्र उत्सव. गुरु आणि शिष्य हांचे मदल्या पवित्र संबंधाक मान दिवपा खातीर हो दीस मनयतात. या निमतान फोंडा तालुक्यातल्या वेगवेगळ्या संस्थांनी आणि शाळांनी वेगवेगळ्या सांस्कृतिक आणि धर्मीक कार्यावळींनी हो दीस मनयलो. बोरयेच्या स्वामी विवेकानंद विद्याप्रसारक मंडळाच्या शाळेत आणि स्वामी विवेकानंद विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्सव मनयलो. आमची संस्कृताय खूप गिरेस्त आसा. पालक भुरग्यांचे पहिले गुरु, तांकां मान दिवपाक शिकोवपा खातीर फाटल्या जायत्या वर्सा सावन अशे तरेचे वेगवेगळे उपक्रम हे संस्थेन चालीक लायल्यात अशें संस्थेचे वेवस्थापक मिनानाथ उपाध्ये हांणी ह्या वेळार उलयताना सांगले. सचिवालयांत मुख्य सचिवांच्या अध्यक्षताये खाला जाल्ल्या बसकेंत बुडून मरण येवपाच्यो घडणुको टाळपा खातीरच्या कृती आराखड्याचो नियाळ घेतलो. ह्या बसकेक सरकारी खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आशिल्ले. हे बसकेंत केंद्र सरकाराच्या भलायकी आणि कुटुंब कल्याण मंत्रालयान बुडपाच्यो घडणुको टाळपाच्या उपायांचेर तयार केल्ली म्हायती, सुचोवण्यो, शिटकावणी आणि खबरदारी घेवपाच्या साहित्याची म्हायती दिवन तांचेर चर्चा केली आणि खबरदारी घेवपाच्या साहित्य लोकांमदी पावून जागृताय करपा खातीर संबंधित यंत्रणांनी फुडाकार घेवपाचो सल्लो दिला. आता खेळ. गोयचो इवान अंतोनियो टेलस हाणें 28व्या आशियाई तरणाट्यांच्या बुद्धिबळ सर्तींत 8 सकयल्ल्या ब्लिट्स विभागांत कांस्य पदक जोडले. भारतीय हवामान खात्याच्या पणजे वेधशाळेन दिल्ल्या अदमासा प्रमाण गोयान 31 जुलय मेरेन पावसा खातीरचो येलो अलर्ट जारी केला. वादळी वाऱ्यासयत कांय सुवातींनी व्हड प्रमाणांत पावस पडपाची शक्यताय आसा. 1 ते 3 ऑगस्ट हांचे मदीं ग्रीन अलर्ट जारी केला. तातूंत कांय प्रमाणांत पावस पडपाची शक्यताय उक्तायल्या. पणजे वेधशाळेन हवामान खात्याच्या सुचोवण्याचे पालन करचे आनी दर्यादेग, न्हंयो आनी हेर धोक्याच्या सुवातींनी वचप टाळचे अशी शिटकावणी नागरिकांक आनी पर्यटकांक दिला. आता परतून एक फावट कांय मुखेल खबरो. राष्ट्रीय जेनेरीक दस्तावेज नोंदणी पद्दती खाला जायत्या सुवातींनी नोंदणी सुरू करपी गोंय हे तिसरे राज्य जालां अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हणला. गोंय विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 31 ऑगस्ट, 1 सप्टेंबर आणि 2 सप्टेंबर अशे 3 दीस चलतले. अधिवेशन आपोवपी समन्स राज्यपालांनी जारी केला. नव्या नुस्तेमारी हंगामाची तयारी कुटबण जेटीचेर पुरायपणान सुरू जाल्या. शेनवारा सावन नुस्तेमारी सुरू जातली. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमचे फुडले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 7:25. नमस्कार.
2: आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान आमी उलयता. आयकपनो सणवेची वेळ जाल्लो आसा चावडेर वचपाचो. चलात चावडेर वचुया.

0: आयज चावडेर ऐकूया गोंय फलोत्पादन महामंडळाच्यो येवजण्यो ह्या विशीं म्हायती आनी ही म्हायती दिता दत्तप्रसाद देवस्थळी. चलात ऐकूया.
1: आयकुपाक नमस्कार. हांव दत्तप्रसाद देवस्थळी, गोवा राज्य फलोत्पादन महामंडळ हाच्या वतीन आमच्या कॉर्पोरेशनाच्यो काही स्किमी तुमकां सांगूंक इच्छितां. तर सगळ्यांत पयली हांव तुमकां सांगूंक सोदतां की हें कॉर्पोरेशन कित्याक लागून स्थापन केलें. हें गोंय राज्य फलोत्पादन महामंडळ 3 ऑगस्ट 1993 स्थापन केलें. हाचो फाटलो एक उद्देश आशिल्लो स्थापन करपा फाटल्यान. उद्देश म्हणजे असो की गोंय राज्यान चडान चड भाजी पिकोवन ती भाजी गोंयकारांक खावपाक मेळची आनी ज्या भाजयेचे पयशे गोंया भायर वता त्या गोंया भायर न वता हे पयशे गोंयकारांच्या कडेन उरचे आनी गोंयकारांची इकॉनॉमी वाडची हो हेज्या फाटलो स्थापन करपा फाटलो उद्देश आशिल्लो. गोंयांत सर्वसादारणपणे दिसाक 400 टन भाजी येता, म्हणजे गोंयचो लोक सादारण 400 टन दिसाक भाजी खाता. ह्या भाजयेची किंमत जावन आसा 1 कोटी रुपये. दिसाक 1 कोटी रुपये भाजी गोंयकार खाता. आठवड्यातल्यान अशी 5 फावटी भाजी येता गोंयांत येता, म्हणजे आठवड्याक जवळजवळ 5 कोटी रुपये गोंया भायर वता. आता हेच पयशे गोंय राज्याच्या शेतकारांक जर उरले आसत गोंय राज्याची इकॉनॉमी शेतकऱ्यांची उदरगत जातली, शेतकऱ्यांची इकॉनॉमी वाडटली. हाज्या खातीर आनी हो उद्देश दवरून हे कॉर्पोरेशन स्थापन केल्ले. गोवा स्टेट हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशनान कांय स्किमी दवरल्या. त्या स्किमी बद्दल सांगपाक इच्छितां. ही पयली स्किम म्हणजे अशी की असिस्टंस फॉर मार्केटिंग ऑफ वेजिटेबल्स. म्हणजे हातूंत कितें आसा तर गोंयांत जी भाजी पिकयता किंवा भाजी येता आमकां भायल्यान ते चडशे विकणारे जे आसा ते चडशे विकणारे किंवा भाजयेचो धंदो करणारे हे गोंया भायरेच लोक आसा चडशे. सो गोंयच्या लोकांक गोंयच्या हाताक काम मेळचें हाज्या खातीर गोवा स्टेट हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशन म्हणजे गोंय राज्य फलोत्पादन महामंडळान एक स्कीम दवरलेली आसली की गोंयांत जन्म घेवपी आनी सादारण बेकार अशे तरूण आसा तांच्या खातीर गाड्यांची स्कीम काडली. गाड्यांची स्कीम म्हणजे अशी आसा की हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशन कमी दरांत स्वस्त दरांत भाजी हाडून दितली आनी ही भाजी ह्या गाड्यांच्या माध्यमांतल्यान गोंयच्या लोकां पर्यंत पावतली. आनी ही भाजी सद्याक जवळजवळ 792 गाड्यांच्या मार्फत लोकां पर्यंत पावयली वता आनी ती सुद्दां स्वस्त दरांत पावयली वता. मार्केट रेट जर कंपेर करत जाल्यार गोवा स्टेट हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशनाची जी गाड्यांचेर जी भाजी मेळटा ती भाजी एकदम कमी दरांत लोकांक उपलब्ध करून दिल्ली आसा. अशी सादारण ही 792 गाड्या हांगा गोंयांत सद्या आसा. तर दुसरी गोष्ट सांगपाची म्हणजे अशी की कॉर्पोरेशनाचेच म्हणजे गोवा राज्य फलोत्पादन महामंडळाचेच दरेक आनीक 5 सेल्स सेंटर्स आसा. सेक्रेटरिएटाक 1 सेल्स सेंटर आसा, आल्तिनोक 1 आसा, पणजे 1 आसा, बिट्स पिलानी 1 आसा आनी वाळपय 1 आसा. अशी 5 सेल्स सेंटर्स आसा. तर ह्या सेल्स सेंटरांनी आनी ह्या 792 गाड्यांनी जवळजवळ 24 प्रकारची भाजी विकली वता. तातूंत 10 प्रकारची भाजी जी आसा ती सबसिडायज भाजी आसा. आतां सबसिडायज म्हणजे कितें तर ह्या 10 भाजयांचे रेट गव्हर्मेंट कंट्रोलांत आसता. जे गव्हर्मेंट किंवा कॉर्पोरेशन जी रेट सांगता त्याच दरांत ती भाजी विकपा जाय, ताच्या वयर विकूंक शकना. आनी ह्याच कारणाक लागून भाजी आमच्या गाड्यांनी स्वस्त दरांत विकली वता. आनी दुसरी गोष्ट म्हणजे तातूंक त्या गाड्यांनच फ्रुट्स दवरली वता. आतां फ्रुट्स कसली दवरतात तर हातूंक एप्पल, संत्रां, केळीं, डाळिंबां, चिकू, ग्रेप्स, पायनएप्पल अशीं फळां दवरली वता. ही सुद्दां कंपेटेटीव रेट्स आसा. मार्केट रेट जर कंपेर केली आमी तर कंपेटेटीव रेट्स अशी ह्या फळांची दवरली वता. ही एक स्कीम जाली. दुसरी स्कीम म्हणजे आतां कशी की कंट्रोल ऑफ प्रायस रायज इन फूड कमोडिटीज. म्हणजे कितें तर तुमी जायते जाण आतां गांवांत रावतात, सगळे जाण गांवांत रावतात, तुमकां तुमी पळयले आसतले की टेम्पोनी स्वस्त धान्य हाडून विकले वता, कडधान्य हाडून विकले वता, ते हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशनाच्या स्किमी अंडर विकले वता. ती टेम्पो जी आसा

0: कोकणात प्लकर स्कीम म्हणून काढली, ती ऑगस्ट 2013 यावेळी सुरू झाली ती स्कीम. आणि या स्कीमीच्या अंडर सध्या गोवा राज्य फलोत्पादन महामंडळाकडेन 19 पाडेली आसा. हे 19 पाडेली वेगवेगळ्या आमचे जे खरेदी केंद्राचे आसा त्या खरेदी केंद्राचे दवरलेले आसा. फॉर एक्झाम्पल पणजे, मडगांव, म्हापसा, फोंडा आणि कासावली ह्या जाग्यार हे पाडेली दवरलेले आसा. आता भाटकार कशे करतात, भाटकार किंवा ज्याचे नाल्ल पाडपाचे आसा तो मनीस ह्या खरेदी केंद्राचे सुपरवायझर आसा, तांकां वचून सांगता की आपल्याचे माड पाडपाचे आसा आणि त्या प्रमाणे ते शेतकऱ्या कडल्यान सुपरवायझर पैसे घेऊन दवरता पाडेली खातीर. आणि हो पाडेली त्या शेतकऱ्याक किंवा त्या भाटकाराक नाल्ल पाडपा खातीर दिलो वता. आता हायर चार्जीस कशे आसा, तुम्ही म्हणटले कशे की पाडेली कशा प्रमाणे दिता, त्याचे चार्जीस किती आसा, तर ते हांव सांगू इच्छिता. 1 ते 5 माड जर आसत तर 50 रुपये एका माडाक फाट्यां घेता आमी. तशेंच 1 ते 15 माड जर आसत तर 300 रुपये घेता. 6 ते 15 माड आसत तर आणि प्लस 5 नाल त्या पाडेल्याक दिवचे पडटा. तिसऱ्यात 16 ते 30 माड जर आसत तर 600 रुपये भरचे पडटा आणि 10 नाल त्या पाडेल्याक दिवचे पडटा. सांगपाची आणि एक गजाल म्हणजे दिसाक फक्त 30च नाल पाडले वता. कारण कशें आसा, हे मेहनतीचे काम आसा आणि ताका लागून चड एक्झर्शन जर जायत असत, चड खासावीस जर जायत असत, तर दुसऱ्या दिसा तो मनीस काम करूं शकचो ना. त्या खातीर एक लिमीट दवरला की 30च माड पाडचे, हे एक लिमीट दवरला. गोवा राज्य फलोत्पादन महामंडळाच्यो वेगवेगळ्यो स्किमी ज्यो आसा ताजे अंडर तुमकां जे कितें आतां सांगलेले आसा तातूंत पयली गोष्ट सांगिल्ली तुमकां हांवें गाड्याची एक सांगिल्ली, दुसरी गोष्ट सांगिल्ली ती आसा कडधान्य पुरवठो करतात ती, तिसरी गोष्ट जी आशिल्ली ती वेजिटेबल प्रोक्युरमेंट म्हणजे आमची जी खरेदी केंद्र आसा ताचे बद्दल सांगिल्ले, आणि चौथे जे आसा ते म्हणजे कोकोनट प्लकर स्कीम म्हणजे पाडेल्या बद्दल सांगिल्ले आसा. सो हांव तुमकां आयकणाऱ्यांक सगळ्यांक विनंती करतां की तुमचे आणि कितें जर प्रश्न आसत किंवा तुमकां आणि जर कितें दुबाव आसत किंवा तुम्ही आमचे कडेन संपर्क साधूंक इच्छिता आसत तर आमच्या ह्या नंबरार तुम्ही कॉन्टॅक्ट केल्यार जाता, 2461202. परत रिपीट करता, 2461202 ह्या नंबराचेर तुम्ही आमकां संपर्क साधात, तुमकां जाय जाल्यार फुडलें मार्गदर्शन करूं शकता. सगळ्यांक धन्यवाद.
1: आयकून निकतेच तुम्ही गोंय फलोत्पादन महामंडळाच्यो येवजण्यो ह्या विशीं म्हायती आयकली आणि ही म्हायती दिल्ली दत्तप्रसाद देवस्थळी हांणी. आणि चावडेर फुडें व्हरतना आतां आयकुया कांय गितां.

आयकून दोतोर भिकाजी घाणेकर हांच्यो आवाजान हांचे गीत गायतले पुरुषोत्तम पै. निकतेच तुम्ही ऐकले दोतोर भिकाजी घाणेकर हांची रचना पुरुषोत्तम पै हांच्या आवाजान. आणि आता ऐकूया रवींद्र बिजूर हांच्या आवाजान माधव बोरकार हांगेली ही रचना.

आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या हा देशांतल्या वेल्यान उलयता. आता तुमकां याद करून दिता आमच्या ह्या सभेन विचारपाच्या उरिल्ल्या कार्यावळींची.

आणि राजच्या थावरांची रायकुंगरावात मराठी नाटक नाना नानीची चाळ बरोपी नलिनी देशपांडे आणि आकाशवाणी खाती सादर करतले साईश देशपांडे. तर ऐकून सुनाकात आज राजच्या थावरांचे मराठी नाटक नाना नानीची चाळ.

आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी, अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी। अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलाचेर अस्तुरी।

आकाशवाणी पणजे केंद्राच्या महादेव चंदावेला आम्ही उलयता ऐकपनो आता बरोबर 8:05 आयकूया मराठीतल्यान खबरो मुंबई केंद्रावेल्यान.

अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांपर्यंत शिक्षा ठोठावणाऱ्या विधेयकाला राज्यसभेची मान्यता. कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग निर्दोष असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. महाराष्ट्रात शाळांपासून 50 मीटरच्या अंतरावर पाकिट बंद खाद्यपदार्थ आणि शीतपेय विक्रीवर एफडीएचे निर्बंध. 2.25 कोटी रुपयांचं बक्षीस असलेला नक्षलवादी मिसीर बेसराला झारखंडमध्ये अटक. आणि जपानमध्ये भूकंपात 18 जणांचा मृत्यू. 62

0: डझन जखमी. पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सुधारणा विधेयक लोकसभेत आज मंजूर झालं. राज्यसभेत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईची तरतूद असणारं विधेयक संमत झालं. संसदेच्या आजच्या कामकाजाविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयकावरच्या चर्चेदरम्यान देशातली शिक्षण व्यवस्था अतिशय महाग झाल्याचं विरोधी पक्ष नेते राहुल गांधी म्हणाले. यावेळी त्यांनी काही असंसदीय शब्दांचा वापर केल्याचं सांगत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घातला आणि त्यांच्या भाषणात अडथळे आणले. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचाराचे आदेश कोणी दिले यासंदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यांवरूनही सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतले. या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी विधेयकातल्या कठोर तरतुदींचा पुनरुच्चार केला. तसंच विरोधी पक्षांनी केलेले आरोप फेटाळून लावले. 2 वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या कायद्याच्या अंतर्गत पेपर फुटी प्रकरणी 52 गुन्हे दाखल झाल्याची माहिती त्यांनी दिली. या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेले दावे त्यांनी फेटाळून लावले. आंदोलक विद्यार्थ्यांवर गोळीबार झाला नसून केवळ अश्रुधूर सोडल्याचं ते म्हणाले.
2: मुझे ये भी हैरानगी है कि नेता प्रतिपक्ष को सार्वजनिक जीवन और प्रशासनिक प्रणाली की जो बुनियादी बिंदु है उनकी जानकारी का भी अभाव है. सबसे पहली बात तो ये कि जब वो कहते हैं कि गृह मंत्री जी ने गोली चलाने का आदेश दिया और उसे ऑथेंटिकेट करने में नाकाम है, तो सबसे पहली बुनियादी बात कि कहीं भी गोली चलाने का आदेश कोई मंत्री नहीं देता, वो मैजिस्ट्रेट देता है, SDM देता है, DM देता है.
1: सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळातच हे विधेयक मंजूर झालं आणि त्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब केलं. त्यापूर्वी जन्ममृत्यूच्या उशिरा होणाऱ्या नोंदीसंदर्भातलं विधेयक गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत सादर केलं. 2 वर्षांपेक्षा अधिक कालावधीनंतर जन्म किंवा मृत्यूची नोंदणी करायची असेल तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांची मंजुरी आवश्यक असेल. सध्या 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीनंतर जन्ममृत्यूची नोंद होणार असेल तर जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी आवश्यक असते. राज्यसभेत आज वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जनगण मन या राष्ट्रगीताप्रमाणे सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक मंजूर झालं. या अंतर्गत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांनाही 3 वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंड अशी तरतूद आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर विरोधकांचा गोंधळ सुरू राहिल्यानं सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब झालं.
0: कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी माजी प्रधानमंत्री दिवंगत मनमोहन सिंग यांना निर्दोष ठरवत त्यांच्या विरोधातला फौजदारी खटला सर्वोच्च न्यायालयानं आज बंद केला. सीबीआयनं दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायालयानं फेटाळल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. मनमोहन सिंग, उद्योजक कुमार मंगलम बिर्ला आणि माजी कोळसा सचिव पी सी पारेख यांना ओडिशातल्या तालाबिरा 2 या कोळसा खाण वितरण प्रकरणी विशेष न्यायालयानं बजावलेलं समन्सही सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं. वाघांचं संवर्धन हे फक्त एका प्राण्यापुरतं मर्यादित नाही तर संपूर्ण परिसंस्थेचं रक्षण करणं आणि निसर्गाशी असलेलं भारताचं गहिरं नातं जपणं यात अंतर्भूत आहे असं प्रतिपादन केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी आज केलं. जागतिक व्याघ्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
3: हमारी जो टाइगर पॉप्युलेशन 2226 थी वो बढ़कर 3600 से ज्यादा हुई. 2014 में 47 टाइगर रिजर्व्स होते थे, उनकी संख्या बढ़कर भी 58 हुई है. एलिफेंट रिजर्व्स की संख्या जो 28 होती थी वो भी पिछले 10 वर्षों में बढ़कर के 32 हुई है. डेजिग्नेटेड रामसर साइट्स की संख्या 26 थी जो बढ़कर के अब 100 हो गई है.
0: राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणानं विकसित केलेल्या निसर्गस्नेही पर्यटनाच्या वेब पोर्टलचं अनावरण यादव यांच्या हस्ते आज झालं. सर्व व्याघ्र प्रकल्पांची माहिती एकाच मंचावर आणून त्याद्वारे जनजागृती आणि संतुलित पर्यावरणाला चालना देण्याचा या पोर्टलचा उद्देश आहे. नैसर्गिक अधिवास कायम राखत वैज्ञानिक दृष्टिकोनातून राज्यात व्याघ्र संवर्धनाची अंमलबजावणी सुरू आहे, त्यामुळे देशातले सर्वाधिक वाघ राज्यात असतील अशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त नागपुरात आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.
4: जगाच्या एकूण व्याघ्र संख्येच्या 75% वाघ हे आपल्या भारतामध्ये या ठिकाणी आहे. अर्थातच महाराष्ट्र भारतात 3 क्रमांकावर आहे, पण मला विश्वास आहे की आता जे नवीन सेन्सस होईल त्यानंतर कदाचित आपण 1 क्रमांकाकडे जाऊ. इतक्या वेगानं आपली ही संख्या या ठिकाणी वाढली आहे. साधारण 2014 साली जी संख्या 190 होती ती आता 444 इथपर्यंत झाली आहे आणि ही 600 वर गेली आहे अशा प्रकारचा आपला अंदाज.

0: देखील आहे.
1: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या सर्व शाळांच्या 50 मीटर परिसरात खाद्य, साखर, मीठ आणि मेद यांचं अतिरिक्त प्रमाण असलेल्या पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि पेयांच्या विक्रीवर अन्न आणि औषध प्रशासनानं बंदी घातली आहे. या आदेशाची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल असं आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज वार्ताहरांना सांगितलं. अन्न सुरक्षा नियमांनुसार प्रत्येक शालेय स्वयंपाकघर चालकाकडे आणि शाळांना अन्न पुरवणाऱ्यांकडे परवाना असणं आवश्यक असल्याचंही ते म्हणाले. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला एसटी महामंडळानं 1 महिन्याची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या नागरिकांनी एसटी प्रवास सवलतीसाठी 1 सप्टेंबरपासून NCMC स्मार्ट कार्ड आवश्यक असेल. तोपर्यंत सध्या सुरू असलेल्या सवलतीचा लाभ घेता येईल. CPI माओवादी या बंदी घातलेल्या संघटनेचा सदस्य मिसिर बेसरा याला झारखंडमध्ये धनबाद जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर 2.25 कोटी रुपयांचं बक्षीस होतं आणि 141 गुन्ह्यांमध्ये तो हवा होता. बेसरा याच्यासह अन्य 2 नक्षलवाद्यांनाही अटक झाली असून त्यापैकी एकावर 15 लाख रुपयांचं बक्षीस होतं. झारखंड आणि शेजारच्या राज्यांमध्ये नक्षलवादी जाळ्याचा विस्तार करण्यात त्यानं महत्वाची भूमिका बजावली होती. दरम्यान झारखंडमध्ये सक्रिय असलेल्या 8 नक्षलवाद्यांनी आज छत्तीसगडमध्ये विजापूर जिल्ह्यात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. त्या सर्वांवर मिळून 49 लाख रुपयांचं बक्षीस होतं. शरणागती पत्करलेल्या 8 जणांमध्ये 5 महिलांचा समावेश आहे. हे नक्षलवादी विजापूर, नारायणपूर आणि सुकमा जिल्ह्यातले रहिवासी आहेत. NMC अर्थात राष्ट्रीय वैद्यकीय आयोगानं MBBS अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दिव्यांग व्यक्तींच्या मूल्यांकनाची पद्धत बदलली आहे. यात अपंगत्वाच्या टक्केवारीऐवजी योग्य मदतीच्या सहाय्यानं संबंधित उमेदवार अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो का याला महत्व दिलं जाणार आहे. नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार MBBS प्रवेशासाठी उमेदवारांची पात्रता अपंगत्व मूल्यांकन मंडळानं केलेल्या कार्यक्षमता चाचणीच्या आधारे ठरवली जाईल. जपानच्या कुमामोतो भागात काल झालेल्या भूकंपात किमान 18 जण मृत्यूमुखी पडले आहेत. भूकंपामुळे जमीनदोस्त झालेल्या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. 7.1 रिश्टर स्केलच्या या भूकंपात किमान 62 जण जखमी झाले असून त्यापैकी 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज आसाममधल्या पूरस्थितीचा आढावा घेतला आणि सर्व प्रकारच्या मदतीचं आश्वासन दिलं. आसाममधल्या पूरग्रस्त जिल्ह्यांपैकी सर्वाधिक फटका बसलेल्या शिवसागर, गोलाघाट, चराईदेव आणि जोरहाट या जिल्ह्यांमध्ये मदत आणि पुनर्वसनाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत 12 पदकं मिळवली आहेत. यात 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारताचे बॉक्सर्स अंकुश जाधव, अरुंधती चौधरी, साक्षी चौधरी आणि सचिन सिवाच यांनी आपापल्या गटांमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. लवलीना बोरगोहाईन, प्रीती पवार, प्रिया घंघास आणि जदुमनी सिंग यांनी यापूर्वीच उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं होतं. त्यामुळे या गटांमध्ये भारताची 8 पदकं निश्चित झाली आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांपर्यंत शिक्षा ठोठावणाऱ्या विधेयकाला राज्यसभेची मान्यता. कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग निर्दोष असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. महाराष्ट्रात शाळांपासून 50 मीटरच्या अंतरावर पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि शीतपेय विक्रीवर FDA निर्बंध. 2.25 कोटी रुपयांचं बक्षीस असलेला नक्षलवादी मिसिर बेसराला झारखंडमध्ये अटक आणि जपानमध्ये भूकंपात 18 जणांचा मृत्यू.
2: फर्स्ट फ्रॉम द लोकसभा. द रायटर इज अचिंत बोरा ऑफ PTI. लोकसभा टुडे अप्रूव्ड अ बिल टू अमेंड द अँटी पेपर लीक लॉ विथ स्ट्रिक्टर पनिशमेंट ऑफ अप टू 10 इयर्स जेल अँड अ 50 लाख रुपीज फाईन अमिड स्लोगनियरिंग बाय ऑपोजिशन पार्टीज. द पब्लिक एक्झामिनेशन प्रिव्हेंशन ऑफ अनफेअर मीन्स अमेंडमेंट बिल 2026 विथ स्ट्रिक्टर पनिशमेंट वॉज इंट्रोड्यूस्ड इन द हाऊस बाय युनियन मिनिस्टर जितेंद्र सिंग ऑन July 27 आफ्टर लार्ज स्केल स्टुडंट प्रोटेस्ट लेड बाय द काँग्रेस जनता पार्टी फोर्स्ड धर्मेंद्र प्रधान टू रिझाईन एज द एज्युकेशन मिनिस्टर. Speaking in Lok Sabha, Mr. Singh said the government acted swiftly in the NEET paper leak case, and as many as 52 FIRs have been lodged since the anti-paper leak.

0: हे आकाशवाणीचं पणजीकेंद्र आहे. श्रोते हो, रात्रीचे 10:32 होत आहेत.
1: सादर करीत आहोत नभोनाट्य नाना नानीची चाळ. लेखिका नलिनी देशपांडे, सादर करते साईश देशपांडे.

0: अंदा भाईनी अनुवाली आणि बरोबर जावळे बापू सुद्धा.
1: हा इकडेच बोलवा त्यांना मधल्या खोलीत.
2: अनु केव्हा निघालात? या जावई बापू. अहो जावई बापू, चाळीकडे पाहताना अहो या बाजूला आमचं बिराड व पलीकडे चंदन भाऊजींच, ही मधली जागा. तो बोर्ड आहे ना तो नाना नानींची चाळ, ती मधली जागा बिराड नाना नानीच. या ना, या बसा.
0: अनु आलीस ते फार बरं केलं. हा आज नाना नानींच वर्षश्राद्ध आहे. नाना नानीचा तुझ्यावर किती जीव होता.
3: काका येणार नाही कसं, महत्वाचा दिवस म्हणूनच यांना घेऊन आले.
4: आज नाना नानींना जाऊन वर्ष झालं खरं, पण असा एकही दिवस जात नाही की त्यांची आठवण.

0: आठवण येत नाही, मग साऱ्या आठवणींना उजाळा मिळतो बघा.
1: हो, नाना नानी गेले पण असा एकही दिवस जात नाही की त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यांनी आम्हाला खूप जीव लावला होता, आम्हाला स्वतःचीच मुलं समजत होते.
2: होय रे दादा, आम्हाला त्यांनी आई बाबाची माया दिली, प्रेम दिलं. मी चंद्राला घेऊन गाव सोडून आलो. रात्र होती, मुसळधार पाऊस पडत होता. ह्या घरच्या आडोशाला दोघे उभे राहिलो होतो, थंडी वाजत होती. एवढ्यात एक गृहस्थानं दार उघडलं, त्याच्या पाठोपाठ स्त्री आली, आमच्याकडे पाहिलं व आम्हाला आत घेतलं. बरं का दादा,
1: हा
2: तुम्ही नाना नानी म्हणत होता म्हणून आम्ही पण तेच म्हणू लागलो.
1: चंदन, मी पण वृंदाला घेऊन आलो. आम्हाला घर नव्हतं, ह्या दोघांनी आम्हाला आसरा दिला. नानाच्या बाजूचं बिराड रिकामं होतं म्हणून मी नानांना विचारलं, नाना बाजूचं बिराड आम्हाला भाड्यानं देता का, मला नोकरी लागली की भाडं देईन. तर नाना म्हणाले,
3: अरे सतीश, राहा ना आमच्या बाजूला.
1: मग आम्ही येथे बिराड केलं. वृंदाला विचार.
0: हो हो,
1: नाना नानींनी खूप खूप मदत केली. हो, वृंदात सांगेल.
0: चंदन भाऊजी, मी बिराड मांडताना नानींनी खूप सामान दिलं, लेकी सारखा संसार थाटून दिला. आमच्याही खूप ओळखी झाल्या, सर्व म्हणत नाना नानी सज्जन प्रेमळ आहेत. दुसऱ्याला मदत करण्याची त्यांची वृत्ती आहे, सर्वांशी मिळून मिसळून राहतात, म्हणून सर्व लोक त्यांना नाना नानी म्हणू लागले होते. मग आम्ही पण तेच म्हणू लागलो.
4: बरं का अनु, पहिले दोन दिवस आम्ही नाना नानींच्या कडे राहिलो, मग मी त्यांना खरं सांगून टाकलं. नानी, आम्ही घरातून पळून आलो आहोत, आमचं अजूनही लग्न झालं नाही. नानांनी ताबडतोब आमच्या लग्नाची व्यवस्था केली, लग्न लावलं, त्यांच्या डाव्या बाजूच्या बिराडात राहण्यास जागा दिली. घरची सर्व मदत नानीनं केली. अहो, देव माणसं होती ती.
1: हो, आम्ही आल्या आल्या एकदाच नाना नानीला दुसऱ्यांशी बोलताना ऐकलं. नाना म्हणाले,
3: अहो आमचा मुलगा फॉरेनला गेलाय, तिथंच स्थायिक झाला. आता आमची वय उतरतीला लागली, आम्हाला तिथं जाणं तिथं राहणं शक्य नाही, आणि आमच्या मनालाही ते पटत नाही. इथं सारा गोतावळा आमच्या सोबतीला. तुम्ही सर्वजण आहातच ना.
1: पण त्यानंतर कधीच नानांनी आपल्या मुलाचा विषय काढला नाही, आमच्यातच रमून गेले.
0: सतीशला चांगली नोकरी लागली, मला दिवस गेले, आम्हाला कोणीच नव्हतं, माझं बाळंतपण नानीने केलं. नाना बाहेरची कामे पाहत मला ही झाले. नानीने आपल्या घरात सर्व बायकांना बोलवून बारसं केलं, नानीनंच नाव ठेवलं अनघा. सारे हिला अनु म्हणत, नानीची खूप लाडकी होती, अनुचं सारं नानीच करत.
5: मग ती माझी आजीच होती लाडाची.
2: नानीनं चंद्राला स्वयंपाक करायला शिकवलं, माझ्याकडे खोलीचं भाडं कधीच मागितलं नाही, आमचा जम बसेपर्यंत नाना नानीनीच खर्च केला. हसत मुखानं त्या माऊलीनं सारे आमचे कष्ट उपसले.
4: हो हो,
2: इतकी वर्ष आमच्या सुखदुःखात आम्हाला साथ दिली, आमच्या हृदयावर नाना नानीचंच नाव कोरलं गेलं. नाना नानीचं आणि आमचं जिव्हाळ्याचं गरोबाचं नातं होतं.
4: हो हो, अगदी खरं. ज्यांनी आमच्या डोक्यावर छत्र धरलं, आमच्या मुलांना आजोबा आजीचं प्रेम दिलं, अशा देव माणसांचं विस्मरण कसं होणार. आजही नाना नानी डोळ्यांसमोर दिसतात. माझे मुलीप्रमाणे लाड केले त्यांनी, माझ्यावर संस्कार केले नाना नानींनी.
0: अहो, तुम्हाला आपण सर्वांनी नाना नानीच्या लग्नाचा 50वा वाढदिवस केलेला आठवतो का?
1: अगं वृंदा, न आठवायला काय झालं, गेल्या वर्षीच तर झाला ना. आणि अनुच्या लग्नात नाना किती उमेदीनं भराभरा काम उरकत होते, जणू आपल्या सख्या नातीचंच लग्न आहे असं. आणि नानीनं त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला हिरवीगार पैठणी नेसली होती.
0: हो,
1: तेव्हा नानी किती छान दिसत होती ना, अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा.
4: अहो पण भाऊजी, एवढ्या पिशव्या भरून काय काय आणलंय?
1: अगं गेल्या वर्षीची आठवण झाली बघ. गेल्या वर्षी नाना नानीच्या लग्नाचा 50वा वाढदिवस होता, अशाच पिशव्या भरून भाजी आणली होती, आठवलं का? तसंच आजही.

0: अगं वृंदा, पिंट्या कुठे आहे आणि अनु कुठे आहे?
1: अहो, पिंट्या ग्राउंड वर क्रिकेट खेळायला गेलाय. सदोदित खेळत असतो, अभ्यासाचं नाव नाही. अनु मात्र आपला अभ्यास व्यवस्थित करते. ती आता मैत्रिणीकडे अभ्यासालाच गेली आहे. अहो, यंदा कॉलेजचं शेवटचं वर्ष आहे ना.
0: आधी दार लावून घे ना.
1: इश, दार कशाला लावायचे?
0: अगं, मी सांगतो म्हणून लाव.
1: तुमचं आपलं काहीतरीच. आपण काय तरुण आहोत का आता? बरं, हे सांगा, गजरा आणला का?
0: अगं, माझ्या मागे नाना येतील व विचारतील कोणती भाजी आणली. मग माझ्या मनात विचार आला, नाना नानीच्या आवडीची भाजी करायची, त्यांना सरप्राईज द्यायचं.
1: तेही खरंच हो. आपल्या अनुला पिंट्याला आवडतात ते सारे पदार्थ करून नानी आणतातच ना.
0: हा, नानीच्या हाताला वेगळीच चव आहे. तसाच स्वयंपाक तुम्हा दोघींना त्यांनी शिकवलाय.
1: नाना नानी परके वाटत नाहीत. अहो, पण गजरा आणला का सांगा?
0: हा हा, घे गजरा, घाल डोक्यात. मला संध्याकाळी बाहेर जायचंय. हा,
1: अहो, आज तुम्ही विसरलात वाटतं.
0: काय?
1: नाना नानींच्या लग्नाचा 50वा वाढदिवस आहे आज. मी व चंद्राने मिळून नानीला हिरवीगार पैठणी आणली. हा गजरा सुद्धा नानीसाठीच. हा,
0: अरे खरच विसरलोच होतो. ए, मुलांना सांग फुगे पताका वगैरे लावून नानाची बाल्कनी व हॉल सजवा.
1: हो,
0: मी चंदनकडे जातो व गिफ्ट काय आणायचं ते ठरवतो.
1: मी व चंद्रा नाना नानीला आवडणारे सारे पदार्थ करतो. चक्का स्वयंपाक करतो. नानीच्या बिराडी घेऊन येतो.
0: अगं वृंदा, मी चंदनकडे जाऊन येतो. हा
1: बरं, पण लवकर या. हा,
0: चंदन. अरे चंदन.
2: हो, आलो.
0: अरे, आज नाना नानीच्या लग्नाचा वाढदिवस आहे. वृंदानं गिफ्ट आणायची आठवण केली म्हणून मी पळत तुझ्याकडे आलो.
2: आम्ही विसरलो नाही. सकाळी लाइटिंगची ऑर्डर दिली, साऊंडवाल्यालाही सांगितलंय. मुलांनी पताका लावून नानांची बाल्कनी सजवण्यास सुरुवात केली. अनु रांगोळी काढणार आहे. दादा, तुझी गिफ्ट आणायची आयडिया सांग पाहू.
0: एक म्हणजे आपल्या कॉलनीतील सर्व मंडळींना बोलवू, वाढदिवस मोठा करूया. नाना नानींनी आपल्याला मुलं मानलं म्हणून तर आपण सख्या भावासारखे राहतो.
2: बरोबर आहे.
0: आपल्या कुटुंबाला नाना नानी यांच्या प्रेमाचा घट्ट गोफ बांधला गेला आहे. अरे हो, गिफ्टची आयडिया सांग ना.
2: हे बघ, आपल्या बिराडाची मांडणी ओळीनं चाळीसारखी आहे.
0: हो,
2: नानांच्या हॉलमध्ये सर्व कार्यक्रम होतात, भाडही जास्त घेत नाही.
0: बरोबर.
2: मला तर काहीच सुचत नाही, तूच ठरव.
0: चंदन, नाना नानी आता थकलेत.
2: बरोबर.
0: तब्येती ठीक नसतात, त्यांना आपणच सांभाळू. पण आपल्या या बिराडाला छानसं नाव देऊया. एक बोर्ड तयार करूया, त्यावर लिहूया नाना नानीची चाळ. म्हणजे आपल्या घराचा नामकरण विधी होईल व हा बोर्ड नाना नानीच्या मधल्या बिराडी लावूया, म्हणजे ही जागा नाना नानीची ओळखली जाईल.
2: अरे वा दादा, बेस्ट आयडिया आहे.
0: हा,
2: आता कुणाला सांगू नको. हा, सर्वांना सरप्राईज देऊया.
0: हो हो हो.
1: अरे, सर्व तयारी झाली का? अगं चंद्रा, मुलाने नवीन कपडे घातले का? चला सर्वजण नाना नानीच्या हॉलमध्ये सामान नेऊया.
3: आम्ही सर्वजण नाना नानीच्या हॉलमध्ये येतो. अरे मुलांनो, रेकॉर्डर वरची गाणी किती मोठ्याने वाजवता, कमी करा.
2: ए चंद्रा, बघ तरी दिव्याची रोषणाई किती छान झाली आहे ती, लावून दाखवू.
3: नको, संध्याकाळी लावायचे आहेत ना, आता कामे आवरा.
1: किती हसत खेळत मजेत तयारी सुरू आहे. चला सर्वजण नाना नानीच्या हॉलमध्ये. नाना नानी वेलकम.
4: वा वा वा वा, आपली मुलं नातवंड आली आहेत. अरे काय काय आणलंय. अहो अहो, ऐकलत का?
5: काय?
4: अहो बघा ना, बाहेर येऊन.
5: अरे बाळानो, कशाला एवढं घेऊन आलात? मी सारा स्वयंपाक केला आहे, माझ्या लेकरांच्या साठी गोडही केलंय. हो
0: हो हो. नाना नानी, तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे व तो आम्ही मुलांनी साजरा करायचा.
4: अरे पण हा बोर्ड कसला?

0: अहो पाहिलत का माझ्या नातवंडांनी कशी तयारी केली आहे. अरे एवढं कशाला करायचं, साधा वाढदिवस करायचा, सर्वांनी बसून एकत्र जेवायचं.
1: माझ्या आजी आजोबांचा वाढदिवस आहे, मग साधा कशाला करायचा? अगं आजी, माझी 7 पेढी वेणी घाल ना गं.
0: ये गं बाळांनो,
2: काय मस्त स्वयंपाकाचा वास सुटला आहे नानी, तोंडाला पाणी सुटलं बघा.
3: अरे अरे हो, आधी केक तरी कापूया.
0: नाना नानी, आम्ही पण तुम्हाला आवडतात ते सारे पदार्थ केले आहेत. वृंदा, मला अनुचं लग्न पाहायचं आहे. लग्नात खूप सारं करायचं आहे पण हल्ली खूप थकायला होतं, जास्त दिवस निघायचे नाही.
4: नानी, आज शुभ दिवस आहे, असं अशुभ बोलू नको. तू व नाना खूप जगाव असं वाटतं आम्हाला.
5: बाळांनो, आमच्या पोटी तुम्ही जन्म घेतला नसला तरी खूप खूप सुख दिलत हो. आता अनुच्या लग्नात कसा मी मिरवतो पहा. काय सतीश, काय चंदन?
3: नाना,
4: हा चला चला, सर्व मंडळी बालकनीत या. चला चला.
3: नाना नानी, अहो त्या बोर्डाला हार घाला.
5: बर.
4: नाना नानी, त्याच्यावरचं कव्हर काढा. हा,
3: नाना नानीची चाळ.
4: हे काय नाना, नानी तुमच्या डोळ्यात अश्रू? ए चला चला रे, सर्वजण नाना नानीच्या पाया पडा, आशीर्वाद घ्या. नाना नानी पाया पडतो. हा
3: नाना, आशीर्वाद द्या. हा
0: नाना नानी नमस्कार करते. हा
2: नाना नानी नमस्कार करते. हा
0: सुखी रहा माझ्या बाळांनो. आता तो बोर्ड नाना नानीच्या बिराडाला लावा, नाना नानीला हार घाला. नानी छान दिसते ह. म्युझिक वाजवा रे, चला टाळ्या पण आणखी एकदा होऊ द्या.

0: चला सर्वजण पोटभर सावकाश जेवा, मग आईस्क्रीम खायचं आणि भजनाला बसायचं.
1: स्वयंपाक उत्तम झालाय बरं का ग.
2: त्याचं सारं श्रेय तुला जात, कारण दोघींनाही स्वयंपाक तू शिकवलास.
1: आज अजून एक आनंदाची बातमी मिळाली. माझ्या नातीच म्हणजे अनुच लग्न ठरलंय. गुणाची माझी नात. माझ्या अनुला स्वयंपाक वगैरे सर्व येतो. हा,
0: याचही श्रेय नानी तुलाच जात. तुझ्या हाताखालीच तयार झाली ना. आमच्या बायकांना शिकवलंस, मग अनु तुझा जीव की प्राण.
3: आता जोरात लग्नाच्या तयारीला लागा.
2: तुम्ही दोघं सर्व कामे आम्हाला सांगा.
0: हो,
2: आता तुमच्या प्रकृतीला सांभाळून राहायला पाहिजे.
0: नाना, चंदन पत्रिका मांडववाला फराळाला ऑर्डर देईल. वृंदा व चंद्रा कामाला लागतील.
1: हे पहा, मी माझ्या नातीसाठी काय बनवून आणलंय ते. आता लग्न आहे ना, म्हणून दाखवायला आले. उगाच डबल जिन्नस व्हायला नको.
4: नानी, काय सुंदर हार आहे अहो.
0: अरे वा
4: नानी, पण एवढा महाग कशाला घ्यायचा.
1: अग, माझ्या पहिल्याच नातीचं लग्न आहे ना, आजीनं काहीतरी दिलंच पाहिजे.
5: आजी, हार एकदम मस्त आहे, घालून पाहू का.
4: तुमच्या नातीला दम धरवतच नाहीये.
1: असू दे रे, तुम्ही आमची मुलं, ही नातवंड, त्यांना द्यायचं नाही तर कुणाला द्यायचं सांग बर.
0: पण नानी, तुझे आशीर्वादच लाख बोलाचे आहेत.
1: माझ्याकडून छोटीशी भेट समजा.
3: आता आम्ही खूप थकलो आहोत, आता आमचा भरोसा नाही. सतीश,
0: हा नाना.
3: चंदन,
0: नाना
3: पुढे या. हात पुढे करा. ही पाकिट आभा दोघांकडून भेट. सुखी रहा बाळांनो.
0: नाना, नानी नमस्कार करतो. थांबा नाना, पाकिट फोडतो.

0: हे हे काय नाना, नानी तुम्ही आमच्या नावे चाळ केली? नाही नाना, आम्हाला फक्त तुमचे आशीर्वाद पाहिजे.
1: बाळांनो आम्ही थकलो आहोत, पिकली पानं आज ना उद्या गळ्याचीच, म्हणून आताच घर मुलांच्या नावावर केलं. म्हातारपणी खूप सुख दिलंय तुम्ही.
2: सतीश, हा माझी एक आयडिया सांगू.
0: अरे सांग की, लाजतोस कशाला?
2: आपण थोडे कर्ज काढूया, अनुच्या लग्नानिमित्त ताईला नटूया, सजवूया.
0: हो मस्त आयडिया आहे. फरशा नवीन घालू, छान रंग देऊ, सर्व सुखसोयी करू. नानांनाही आनंद होईल, चाळी कशी छान दिसू लागेल. नाही
2: हो हो हो,
3: या चाळीचं वैशिष्ट्य माझी ही मुलं आहेत बरं का?
1: आपलं नाव त्यांनी पुढं चालू ठेवलं बघ.

0: बाबा।
1: हाँ बेटा।
0: काका काकू पिंट्या माझ्या आजी आजोबांना सांभाळा। त्यांची प्रकृती ढासळलेली आहे, काळजी घ्या। येते हा
2: अनु सांभाळून जावई बापू सांभाळा आमच्या लेकीला।

0: अनुच्या लग्नात धावपळ खूप झाली. नाना नानींनी पण खूप कामं केली. सर्व मंडळी आली. छान लग्न पार पडलं.
1: नाना नानी आणि आम्हाला सोडून जाताना अनु खूप रडली.
2: हो, म्हणूनच पोरीला जपून राहा म्हटलं. प्रकृतीला जप, फोन करीत जा असं सांगितलं.
3: अनु सासरी गेली, घर कसं सुन सुन वाटते. आता तुम्ही सर्वजणही खूप दमला आहात, आपल्या बिराडी जाऊन आराम करा. चला बघू बाळांनो.
4: हो,
3: चला.
0: हा चला.
4: हो, चला.

0: माझे फार दगदग झाले असं वाटत.
1: अहो काय झालं?
0: मला घाम खूप येतोय, कस तरीच होत आहे, थरथरायला होतय.
1: अहो
0: अगं जरा आधार दे.
1: अहो काय होतय?
0: मीही थोडा वेळ पडतो. अगं नानी नानी.
1: अरे सतीश, अरे चंदन, लवकर या, नाना पडले.
2: सतीश नानांना उचल, कॉटवर ठेव, डॉक्टरला फोन लाव. नाही नाही, मीच डॉक्टरला घेऊन येतो.
3: नानाची अवस्था पाहून नानीलाही चक्कर आली. वृंदा व चंद्रा, नानीला तिच्या कॉटवर झोपव.
1: अहो नानीही बेशुद्ध झाली, पण पहिल्यांदा नानांना पहा म्हणावं डॉक्टरना.
2: डॉक्टर या या, प्रथम नानांना तपासा.
4: हो हो, एक मिनिट जरा बाजूला लावा. है ना, हार्ट अटॅक आलाय.
2: हार्ट अटॅक?
4: हो, हॉस्पिटलमध्ये हलवणं आपल्याला शक्य नाहीये. तुम्ही एक काम करा, इथेच ऑक्सिजन सिलेंडर वगैरे घेऊन या, औषधही घेऊन या, फार सिरियस मॅटर आहे.
3: चंदन तू गाडी घेऊन जा आणि सर्व औषधं घेऊन ये.
2: हो, आता चालू.
3: डॉक्टर

0: नानीची प्रकृती ही बिघडली आहे, तोपर्यंत तुम्ही नानीला तपासून घेता का?
1: चला डॉक्टर। डॉक्टर, नानांची ही अवस्था पाहून नानी घाबरली असणार। अलीकडे नानीला खूपच अशक्तपणा आला आहे।
2: मला वाटतं नानीला बहुतेक नानांचाच धक्का बसला असणार, पण तापही आहे खूप। मी एक इंजेक्शन देतो आणि ही औषधही देतो, ती द्या
1: हो।
2: आणि जास्त काही झालं तर मी जवळच आहे, मला बोलून
1: हो।
3: नानी, नानी तुम्हाला आमच्यासाठी, नानांसाठी, नातवंडांसाठी बरं व्हायलाच पाहिजे।
0: डॉक्टर, डॉक्टर, नानाची आता प्रकृती कशी आहे ती पहा।
2: खूपच गंभीर आहे, मला चिन्ह काही ठीक दिसत नाहीत।
0: डॉक्टर, आम्ही चाळीत आलो तेव्हा एकदाच नानांच्या तोंडून मुलगा असलेला ऐकलं होतं खरं। ते आमच्यामध्ये इतके रमले की मुलाचं नाव कधी काढलंच नाही।
2: हो, नानांची शाश्वती नाही, त्यांच्या मुलाला बोलवा, फोन करा आणि लवकर बोलून घ्या।
0: हा हा, तुम्ही नानांना पहा, मी नानीला मुलाचा पत्ता विचारतो। हा
2: ठीक आहे।
3: भाऊजी, नानीनं थोडं पाणी घेतलंय।
1: नानी, नानी, आता कसं वाटतंय तुला?
0: नानी, आता तुला कसं वाटतंय?
4: सतीश, माझ्या छातीतून कळ येतात, छाती दुखते आहे, सहन होत नाही। नाना कसे आहेत? त्यांचे मला हाल पाहवत नाहीत रे।
0: त्यांची प्रकृती बरी नाही आणि तुझीही। तेव्हा डॉक्टरनी सांगितलंय तुझ्या मुलाचा पत्ता सांग, त्याला कळवणं जरुरीच आहे ना।
4: तुम्हालाच आमची मुलं मानली, तुमचं कुटुंब तेच आमचं कुटुंब।
0: नानी, डॉक्टरनी तुझ्या मुलाला फोन करायला सांगितलं आहे, अगं त्याचा फोन नंबर देतेस का?
4: नाही रे माझ्या लेकरांनो, खरं म्हणजे आम्हाला मुलंच झाली नाहीत।
3: काय बोलताय नानी?
4: नाही, मुलगा बिलगा काही नाही।
0: काय सांगते नानी?
4: एकटं वाटत होत, वय वाढलं तसा एकटेपणा जास्त वाटू लागला आणि भीतीही। म्हणून आम्ही सर्वांना सांगितलं आम्हाला मुलगा आहे व तो परदेशात आहे। मग आम्ही सर्वांमध्ये मिळून मिसळून राहू लागलो।
3: काय काय बोलताय काय तुम्ही?
4: हो ग बाळा, तुम्ही त्यांना नाना व मला नानी म्हणू लागलात। तुम्ही सर्व आलात, तुम्ही आम्हाला जीव लावलात, आम्ही तुमच्यात गुंतलो, तुम्हाला आई बापाची माया दिली, तुम्हालाच आमची मुलं मानली। तुम्ही पण आम्हाला आई बापाचा मान दिलात, प्रेम दिलात।
1: नानी, नानी, अहो नानीला धाप लागलीये, श्वास अडकू लागलाय।
3: नानी, नानी कशी करते पहा।
0: नानी काय बोलतोय?
1: अहो जा डॉक्टरना बोलवा।
0: जा लवकर। मी डॉक्टरला घेऊन येतो। वृंदा, वृंदा, नानीने डोळे ताट केलेत, वर छताकडे लावले आहेत। हो, मी एका मिनिटात येतो।
1: जा लवकर।

0: डॉक्टर बोला ना काहीतरी,
1: डॉक्टर सांगा काहीतरी.
2: आय एम सॉरी.
3: अरे आपली नानी गेली.
1: काय नानी?
3: नानी
1: नानी गेली.
3: आता आपणच तिची मुलं. तयारीला लागूया.

0: नानी गेली आणि नंतर चार दिवसात नानाही गेले.
1: मी मात्र भेटू नाही शकले दोघांनाही.
2: नाना नानींनी आपल्यावर जीवापाड प्रेम केलं,

0: आपलीच मुलं मानली. आज नाना नानीचे वर्ष श्राद्ध, मागील आठवणींना उजाळा मिळाला. जावई बापू.
1: हां बोला.
0: आम्ही ठरवलंय नाना नानीच्या जागेत एक अनाथ वृद्ध जोडपं ठेवायचं.
2: हो, आणि त्यांची सेवा करायची.
1: वा, छान कल्पना.
3: त्या जोडप्याची सेवा आम्ही सर्वांनी करायची. प्रेम द्यायचं, प्रेम घ्यायचं.
0: हो,
4: ह्यामुळं नाना नानींच्या आत्म्यास शांती मिळेल आणि आम्हाला नाना नानींचे आशीर्वाद लाभतील.
1: चांगली कल्पना आहे.
5: हो काकू, दरवर्षी याच दिवशी निरनिराळे कार्यक्रम आखूया, सर्वांना आनंद देऊया.
3: शाबास बेटा.
6: आपण ऐकलं नभोनाट्य नाना नानीची चाळ, लेखिका नलिनी देशपांडे. पात्र परिचय: नाना प्रेमानंद नाईक, नानी रीना चिटणीस, सतीश गुरुनाथ बोरकर, वृंदा सरिता माशेलकर, चंदन ज्ञानेश्वर गोवेकर, चंद्रा पूर्वा मराठे, अनु उत्कर्षा भुस्कुटे, जावई बापू आणि डॉक्टर यदुनाथ शिरोडकर. आकाशवाणी पणजी केंद्रासाठी सादर करते साईश देशपांडे.

श्रोते हो, नुकतंच आपण ऐकलं नभोनाट्य नाना नानीची चाळ, आणि आता ऐकूया काही नाट्यगीतं.

श्रोतेहो मालती पांडे यांच्या आवाजात स्वयंवर नाटकातलं पद नुकतंच आपण ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेवी वाहिनीवरून नाट्यगीतांचा हा कार्यक्रम.